श्रोते हो सुप्रभात। 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या प्रसारण सभेत मी डॉक्टर प्राची शेकटकर स्वागत करते। श्रोते हो, आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 22 वैशाख, शके 1947 अर्थात 12 मे 2026। आजच्या प्रसारण सभेची सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं।

श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला अजित कडकडे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं नंदू होनप यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची रचना, स्वर सुमन कल्याणपूर यांचं आणि संगीत

संत जनार्दन महाराज यांच्या रचनेसाठी हा स्वर होता सुमन कल्याणपुरी यांचा आणि संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर भानुकांत लुकतुके यांनी संगीतबद्ध केलेलं योगेश्वर अभ्यंकर यांचं भक्तिगीत, गायक के जयस्वाल.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमाची सांगता करत आहोत सुधीर मोघे यांच्या गीतानं, स्वर आशा भोसले यांचं आणि संगीत सुधीर फडके यांचं.

0: आशा भोसले यांनी गायलेल्या सुधीर मोघे यांच्या भक्तिगीताबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:25 झालेत. ऐकूया कार्यक्रम दिनविशेष.
1: श्रोतेहो, आज आहे 12 मे. आजचा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. 1666 आग्रा इथं शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची भेट झाली. 1909 सेवानंद बाळूकाका कानिटकर, डॉक्टर गजानन श्रीपद तथा अण्णासाहेब खेर आणि वि ग केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थीगृहाची स्थापना केली. 1987 ब्रिटिश रॉयल नेव्हीमधील HMS हार्मिस ही युद्धनौका विकत घेऊन भारतानं तिला INS विराट या नावानं नौदलात दाखल केलं. 1998 या दिवशी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष करण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतला. 12 मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म 1820 या तारखेला झाला. द लेडी विथ द लॅम्प म्हणून ओळखल्या गेलेल्या फ्लॉरेन्स

0: प्रिन्स यांनी क्रिमियन युद्धात जखमी सैनिकांच्या सेवेसाठी मोलाचं काम केलं. त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. 1890 साली एका फोनोग्राफ ध्वनिमुद्रणात फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी हा संदेश दिला होता. भारतीय तत्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांचा जन्म 12 मे 1895 या दिवशी झाला. त्यांनी जगभर प्रवास करून ठिकठिकाणी व्याख्यानं दिली.
1: I must have my ideals, my faith, otherwise I am lost. With your faith, with your beliefs, with your ideals, you are already lost. That's a fact, you are very lost people. But whereas you could have a dialogue, conversation, say, why do I cling to my particular prejudice, particular ideal, and so on. Why have I identified myself with them?
0: 1905 मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म. भारताचे एक आघाडीचे बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचा 1933 साली या दिवशी जन्म झाला.
2: खरं सांगू का, म्हणजे मी खेळत असे ह्याचा मी कधीही विचारच असं करत नसे. म्हणजे जसं मला असं वाटतं एखादा लेखक जसा लिहायला लागला की मला काही वाटत नाही तो काही पूर्व विचार करतो, जसे त्याच्या मनामध्ये विचार येत राहतात तसे आपोआप ते उतरत जातात कागदावर, अशा तऱ्हेचं माझं खेळ असं.
0: 1907 हॉलिवूड अभिनेत्री कॅथरीन हेपबर्न यांचा जन्म. 4 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या कॅथरीन हेपबर्न यांचा आजवरच्या हॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून गौरव करण्यात येतो. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1889 ब्रिटिश उद्योगपती आणि कॅडबरी या चॉकलेट कंपनीचे संस्थापक जॉन कॅडबरी यांचं निधन. मराठी कादंबरीकार लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे यांचं निधन 12 मे 1904 या दिवशी झालं. मुक्तामाला ही त्यांनी लिहिलेली अद्भुत रम्य कादंबरी 1861 साली प्रसिद्ध झाली होती, जिला त्या काळी प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. 1984 साली या दिवशी चरित्रकार धनंजय कीर यांचं निधन झालं. 2010 लेखिका तारा वनारसे रिचर्ड्स यांचं निधन.
3: दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
4: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
3: श्रोतेहो, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त चिंतन. लेखन आहे वसुंधरा कुलकर्णी यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
5: परिचारिका व्यवसायाला मानाचा दर्जा मिळवून देणाऱ्या जगप्रसिद्ध परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल इटलीच्या फ्लोरेन्स गावी एका समृद्ध सुशिक्षित उच्च कुळात त्यांचा जन्म झाला. गणित आणि सांख्यिकी शास्त्रात लहानपणापासूनच त्या तरबेज. घरातला तीव्र विरोध पत्करून त्यांनी परिचारिका बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आईवडिलांनी शेवटी त्यांना जर्मनीला ट्रेनिंगला पाठवलं. ट्रेनिंग संपत असतानाच त्यांची रवानगी क्रिमियाच्या युद्धात तुर्की सैन्याच्या इस्पितळात केली गेली. घायाळ सैनिकांची फक्त सुश्रुषाच नव्हे तर इस्पितळ स्वच्छतेसाठी त्यांनी कुंचाही हाती घेतला. कपडे धुतले, उष्टी खरकटी भांडी घासताना त्यांना अपमान वाटला नाही. घायाळ सैनिकांच्या टेंटमधले चिकित्सक डॉक्टर घरी गेले की फ्लोरेन्स यांची सुश्रुषा मोहीम सुरू व्हायची. रात्रीच्या मिट्ट काळोखात हातात कंदील घेऊन

0: कंठाऱ्या सैनिकांसाठी त्या हजर असत, त्यामुळं लेडी विथ द लॅम्प असा त्यांचा कौतुकानं उल्लेख केला जातो. आजही परिचारिकेचा कोर्स पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या परिचारिका हातात पेटता कंदील घेऊन आपली प्रतिज्ञा म्हणतात आणि फ्लोरेन्स यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांच्या प्रेरणेमुळंच महिला या क्षेत्रात येऊ लागल्या. अमेरिकेच्या नर्स असोसिएशननं नर्सेसना काम सुरू करण्याआधी प्रतिज्ञा घेण्याचं सक्तीचं केलेलं आहे. त्या प्रतिज्ञेचं नावही फ्लोरेन्स नाइटिंगेल प्रतिज्ञा असं ठेवलेलं आहे. या प्रतिज्ञेला आधुनिक नर्सिंगचं संस्थापक मानलं जातं. फ्लोरेन्स ज्या तत्वांनी त्यांच्या परिचारिका कारकिर्दीत वागल्या त्या तत्वांचा समावेश या प्रतिज्ञेमध्ये आहे. सेवाधर्म, त्याग, समर्पण असलेल्या फ्लोरेन्सच्या पराकाष्ठेच्या प्रयत्नांमुळं ब्रिटिश सैन्यसेवेत मेडिकल, स्वच्छता, सांख्यिकी विभाग, डेटा कलेक्शन अशा विभागांची पहिल्यांदाच निर्मिती झाली आणि फ्लोरेन्सनं खुबीनं ती यशस्वीही केली. कालांतरानं इतर देशांनीही ही योजना अंमलात आणली. यामुळं त्यांना ऑर्डर ऑफ मेरिट हा सन्मान बहाल करण्यात आला. फ्लोरेन्स यांच्या कामाचा आवाका आणि आवेग प्रचंड होता. तो सर्वमान्य आणि सन्मानित होता. क्वीन एलिझाबेथच्या खालोखाल नंबर 2 दर्जावर फ्लोरेन्सचं नाव घेतलं जायचं. 1869 खुद्द क्वीन व्हिक्टोरियानं रियल रेडक्रॉस देऊन त्यांना सन्मानित केलं. 1860 त्यांच्या नावानं ब्रिटनमध्ये नर्सिंग स्कूल स्थापन केलं. हे पहिलं धर्मनिरपेक्ष नर्सिंग स्कूल होतं. तर स्वतः फ्लोरेन्सनं 1859 सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये एका नाइटिंगेल प्रशिक्षण विद्यालयाची स्थापना केली. तेव्हा त्यांनी नोट्स ऑन नर्सिंग हे पुस्तक लिहिलं. ते आजही या क्षेत्रात बहुमोल मानलं जातं. जिवंतपणी त्या एक लिव्हिंग लिजंड बनल्या होत्या. लंडनमध्ये त्यांचा एक पुतळा सन्मान म्हणून उभारला गेला. त्या पुतळ्याच्या हातातही कंदील आहे. आज लंडनमध्ये त्यांच्या नावानं एक फार भव्य म्युझियम उभारलंय. फ्लोरेन्स यांचं संपूर्ण आयुष्य तैलचित्ररूपात बघायला मिळतं. दुसऱ्या विभागात दृकचित्र माध्यमातून त्यांचं कार्य दर्शवणाऱ्या डॉक्युमेंटरीज दाखवल्या जातात. तिसऱ्या विभागात परिचारिका शिक्षणाला लागणारी समग्र पुस्तकांची मोठी लायब्ररी आहे. यात स्वतः फ्लोरेन्स यांनी लिहिलेली 200 जास्त पुस्तकं आहेत. चौथ्या विभागात फ्लोरेन्स यांच्या गौरवगाथांचा संचय प्रदर्शित केलेला आहे. पाचव्या विभागात त्यांच्याबरोबर काम केलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी, परिचारिकांनी, संपर्कात आलेल्या रुग्णांनी, मित्रमैत्रिणींनी फ्लोरेन्सच्या आठवणी, अनुभव लिहिलेल्या आठवणींचे निबंध आहेत. फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्यासमोर सारं जग नतमस्तक आहे आणि भविष्यातही राहील.
1: फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त चिंतन आपण ऐकलत. लेखन केलं होतं वसुंधरा कुलकर्णी यांनी आणि वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोतेहून सकाळचे 6:35 झालेत. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारण सभेत आपल्यासोबत मी आहे डॉक्टर प्राजेश शेकटकर. श्रोतेहो, या रूपरेषानंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात खतांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापन याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदामध्ये हातापायाला मुंग्या येणं, कारणं आणि उपचार याविषयी माहिती. त्रिमुखे हॉस्पिटल परिसरमध्ये 6:50 वर्षा जलसंचलन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत. 6:55 मॅक्युअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक बाळ कुणाल अहिरे. 7:00 सुविचार, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:50 गरुड हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. 8:15 गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सर

नजरला हरवूया. 8:20 मिश्र संगीत. सकाळी 8:40 कार्यक्रम फिरस्ती. संकलन आणि निवेदन आहे वंदना साबळे आणि अंजली बडवे यांचं, आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल आज रात्री 8:15. सकाळी 9 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी, आणि 9:30 ते 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 10:30 वाजता नाट्य संगीत, 11 वाजता मराठी चित्रपट संगीत आणि 11:15 वाजता कार्यक्रम आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ, प्रसारण होईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 1 ते 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला कार्यक्रमानं. 5:30 वाजता कार्यक्रम युववाणी प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून होईल. 6:00 वाजता मराठी चित्रपट संगीत. 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात देवीची गाणी आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, तर 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणीमध्ये सुरुवातीला खरीप हंगामातील भाजीपाला पिकांची पूर्वतयारी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाच्या कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर शर्मिला शिंदे यांची मुलाखत. यानंतर याच कार्यक्रमात फळबाग लागवड याविषयी तालुका जामखेड इथल्या निर्मलाबाई बाळासाहेब लटके यांची मुलाखत प्रसारित करू. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 8:35 सुगम संगीत. 9:00 वाजता श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड आणि 10:00 वाजता कार्यक्रम रजनीगंधा. श्रोते हो, याशिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेला सहक्षेपित होतील. ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. श्रोते हो, 100.1 MHz आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8.85 कोटी अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो लक्ष द्या. KG सोमय्या सिनियर आणि KB रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य, विज्ञान तसंच BSc कॉम्प्युटर सायन्स, AI & ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom, CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेससाठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, आजच आपला प्रवेश निश्चित करा.
0: श्रोते हो, कृषीवाणी कार्यक्रमात आता ऐकूया खतांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापन याविषयी माहिती, वाचक स्वर अंकुश जोशी यांचा.
4: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषी उत्पादनांमध्ये खत व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये माती परीक्षणानुसार रासायनिक खतं, सेंद्रिय खतं, हिरवळीची खतं, जीवाणू खतं, पेंडी, हाडांचं आणि मासळीचं खत इत्यादी खतांचा संतुलित वापर केल्यास या सर्वच खतांचा कृषी उत्पादनासाठी कार्यक्षमरित्या वापर करता येतो. पीक उत्पादनासाठी 16 अन्नद्रव्यांची गरज असते. हवा आणि पाण्यातून कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, तर नत्र, स्फुरद, पालाश तसंच कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक ही दुय्यम, तर लोह, मंगल, बोरॉन, तांबं, जस्त, मॉलिब्डेनम, क्लोरीन ही सूक्ष्म अन्नद्रव्य खतांद्वारे जमिनीतून पिकांना उपलब्ध होतात. ही रासायनिक खतं रासायनिक प्रक्रियेतून निर्माण केली जातात. इतर सर्व खतं

0: सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
1: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94-222-80-380.
2: कार्यक्रमात आज ऐकूया वर्षा जलसंचलन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत.
3: सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
4: धन्यवाद.
3: सर, वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
4: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील, जसे जनजागृती आणि शिक्षा, ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो. यासाठी शाळा, कॉलेज तसेच ग्रामीण व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल. नंतर आर्थिक प्रोत्साहन, कर सवलत किंवा अनुदाने, ज्याला आपण सबसिडी म्हणतो, त्याची सुद्धा आपल्याला प्रावधान करावे लागेल. नंतर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याला यांचा सहभाग वाढवावा लागेल. नंतर तांत्रिक सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागेल, जेणेकरून लोकांना वापरण्यास सोपी जाईल. जल जागरूकता मोहीम, अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आपल्याला वर्षा जल संचयनासाठी लोकसहभाग वाढवता येऊ शकतो.
3: सर, वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याकरिता कोणते सरकारी उपक्रम आहेत?
4: जलसंधारणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जल शक्ती अभियान, ज्याला आपण कॅच द रेन, ही मिशन 29 मार्च 2022 रोजी देशात सुरू झाली. यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जल संधारण आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. नंतर राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय जल धोरण, जेथे जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या संचयनाचे समर्थन करते. त्याचप्रमाणे अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण अमृत मिशन असे म्हणत असतो. तसेच अटल भूजल योजना, हे देखील पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर लक्ष केंद्रित करत असते. अशा विविध योजना भारत सरकार वर्षा जल संचयनाकरिता राबवित आहे.
3: सर, महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी कोणते असे उपक्रम आहेत जे राबवले जातात?
4: मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान, तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत रिचार्ज पीट, ज्याला आपण शोष खड्डे असे म्हणत असतो, याची निर्मिती केल्या जाते. तसेच लोकसहभागातून नदी तसेच नाले यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच खडकाळ जमिनीत वॉटर प्रूफिंग करून तलाव तयार करणे, आणि हे कार्य शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा लोकसहभाग आणि लोकजागृती करून महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारे आपल्याला वर्षा जल संचयन तसेच भूजल पुनर्भरण यासाठी हातभार लावत असते.
2: त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात आताच आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते सचिन लाडोळे आणि ही निर्मिती होती आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची.
0: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
0: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90-282-12-225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
7: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
7: संपर्क 232-29-29.
8: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
9: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
8: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली.

0: नगर,
1: फोन नंबर 0241-235-35-15,
0: मोबाइल 960-44-988-36।
2: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
3: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी अहिल्यानगर इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे।
2: संपर्क 92-70-52-66-35।
1: प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक।
4: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
5: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये।
4: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
5: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
4: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप।
5: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
1: संकलक बाळ कुणाल अहिरे। नमस्कार, सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी। उमेद अभियान महिलांसाठी नव्या संधींचं व्यासपीठ ठरेल, पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील। महात्मा फुले कृषी विद्यापीठात कांदा आणि लसूण या विषयांवर राष्ट्रीय बैठक। सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या तडजोडीसाठी विशेष लोकअदालत। कोपरगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर उत्साहात आणि उगवत्या पिढीला घडवण्याचं व्यक्तिमत्व शिबिराचं कार्यप्रेरक लोहगावकर। घडामोडी सविस्तर। विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नारी शक्तीचं योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे। बचत गटांच्या चळवळीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग सातत्यानं वाढत असून बचत गट आणि उमेद अभियान महिलांसाठी नव्या संधींचं व्यासपीठ ठरेल असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। श्रीरामपूर इथं महिला बचत गटांना अनुदान वाटप प्रसंगी ते बोलत होते। महात्मा फुले कृषी विद्यापीठात आज आणि उद्या कांदा आणि लसूण पिकांवरील 17व्या वार्षिक बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। या बैठकीत स्मार्ट जनुकीय वाणांचा विकास, कांदा बीजोत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला जाणार आहे। या बैठकीसाठी कुलगुरू डॉ विलास खर्चे, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ सुधाकर पांडे उपस्थित राहणार आहेत। यासोबतच डॉ के ई लवांडे, डॉ राम दत्ता, डॉ पी एस बोडके आणि डॉ बी टी पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे। न्याय आपल्या दारी ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्याच्या उद्देशानं सर्वोच्च न्यायालयामार्फत समाधान समारोह या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या उपक्रमाचा प्रारंभ 21 एप्रिलपासून झाला असून 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी विशेष लोकअदालतीत या उपक्रमाचा समारोप होणार आहे। यात संबंधितांनी सहभाग नोंदवण्याचं आवाहन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष शिवाजी कचरे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी केलं आहे। कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव आणि दहेगाव बोलका इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचं उद्घाटन कोपरगाव नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध महसूल विभागासंदर्भातील अडचणींचा प्रशासनाकडून निपटारा करण्यात आला। आजच्या इंटरनेट मोबाईलच्या जगात बुद्धी कुंठित होत असताना उगवत्या पिढीला सुंदर मूर्तीमध्ये घडवण्याचं कार्य प्रेरक असल्याचं प्रतिपादन उद्योजक हेमंत लोहगावकर यांनी केलं। अहिल्यानगर जिल्हा वाचनालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी। उमेद अभियान महिलांसाठी नव्या संधींचं व्यासपीठ ठरेल, पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील। महात्मा फुले कृषी विद्यापीठात कांदा आणि लसूण या विषयावर राष्ट्रीय बैठक। सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या तडजोडीसाठी विशेष लोकअदालत। कोपरगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर उत्साहात आणि उगवत्या पिढीला घडवण्याचं व्यक्तिमत्व शिबिराचं कार्यप्रेरक लोहगावकर। याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या। नमस्कार।
4: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।

0: श्रोतेहो आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. ऐकूया आजचा सुविचार. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्डसारखं असतं. आज वापरताना आनंद आणि मोठेपणा जाणवतो, पण कालांतरानं त्याची किंमत चुकवावीच लागते. हा होता आजचा सुविचार.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: सन 1910 पासून
1: तयार मसाला। श्रोतेहो हे एक निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी। श्रोतेहो येत्या बुधवारच्या अर्थात 13 मे 2026 म्हणजे उद्या प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे आपलं स्वास्थ्य आणि जीवनशैली। आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर आणि लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे उद्या रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-34-71 किंवा 2-42-36-72। श्रोते हो हे होतं निवेदन हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी।

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यांपिढ्यांचं नातं. होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे. या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम. आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90.

0: विशेष फोन गाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-3471 किंवा 02-242-3672. तर श्रोते हो, आपल्या लाडक्या आकाशवाणी विषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी दौडू नका आणि नक्की सहभागी व्हा.
1: श्रोते हो, एक निवेदन हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. शेतकरी बंधूंनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवार दिनांक 14 मे 2026 चा विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणं निर्मिती. तज्ज्ञ असतील महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-3471 किंवा 02-241-3672. निवेदन संपलं.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो मग.
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. दादा तात्या

0: कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंटसाठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
3: फोन गाणी, हॅलो गीतबहार, हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
2: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
3: निवेदन संपलं.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होतात. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
4: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषक लागतो.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडळ.

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात

0: पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती, भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन, आणि विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातला सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
1: पेट्रोल डिझेल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टाले.
0: तत्पूर्वी काल पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी मंदिरामध्ये पूजा केली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या जलाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण पथकानं चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. सोमनाथ अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
1: आजादी के समय सरदार साहब ने 500 से ज्यादा रियासतों को जोड़कर एक भारत का आधुनिक स्वरूप गढ़ा था. तो साथ ही सोमनाथ के पुनर्निर्माण से उन्होंने दुनिया को बताया था, भारत केवल आजाद नहीं हुआ है, भारत अपने प्राचीन गौरव को पुनः हासिल करने के मार्ग पर भी अब आगे बढ़ चुका है.
0: सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत काल मुंबईमध्ये श्री धाकलेश्वर मंदिरातही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आज दिमाखात उभं आहे हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथल्या ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर परिसरातही सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त काल धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोलियम आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपला प्रस्तावित कान दौरा रद्द केला आहे. तसंच त्यांच्या विभागासाठी इंधन बचतीचे 3 महत्वाचे निर्बंधही लागू केले आहेत. भविष्यात देशाचं आर्थिक नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नवी दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या शिखर परिषदेमध्ये ते काल बोलत होते. 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था

आणि 2047 पर्यंत जगातल्या सर्वात महत्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरामध्ये हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग तीन दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अवकाळी पावसाने अक्षरशः धुळीला मिळालेत. रातांब्यांसारख्या पिकांचंही खूप नुकसान झालंय. हापूस बागांचे तातडीने पंचनामे करून सरकारने कोणत्याही अटी न घालता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी माजी आमदार बाळमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे विजेचे 300 अधिक खांब पडले, तारा तुटल्या आणि वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. महावितरणचं 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. एकंदरीतच 3 दिवसातल्या या पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी आज अगर है शौक मिलने का या सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता कोथरूडच्या बालशिक्षण मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकमध्ये TCS कंपनीतल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. आज जागतिक परिचारिका दिन आहे. या निमित्तानं धुळ्यात परिचारिका संघटना, जिल्हा रुग्णालय तसंच भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्रिकेट. ICC नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांच्या सांघिक क्रमवारीत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे. T20 क्रिकेट सामन्यांच्या क्रमवारीतही भारतानं वर्चस्व राखत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या संसाधनांवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातल्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झालेत. ऐकूया काही निवेदनं.

0: श्रोते हो राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा
1: नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा
0: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र
1: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
1: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती
2: श्रोते हो एक आठवण आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आज संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला खरीप हंगामातील भाजीपाला पिकांची पूर्वतयारी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाच्या कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर शर्मिला शिंदे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. याशिवाय याच कार्यक्रमात फळबाग लागवड याविषयी तालुका जामखेड इथल्या निर्मलाबाई बाळासाहेब लटके यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे आणि रात्री ठीक 9 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड आपण ऐकू शकाल.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास.
2: एम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: श्रोते हो, यावेळच्या नारी विश्व कार्यक्रमात ऐकणार आहोत अहिल्यानगर इथल्या दीपाली बिहाणी यांचा गृहिणी ते मास्टर शेफ पर्यंतचा प्रवास. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व, शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात अगदी कुठेही.
1: श्रोते हो, लक्षात असू द्या, उद्या रात्री 9 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमाचा विषय आहे आपलं स्वास्थ्य आणि जीवनशैली. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर आणि लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे उद्या रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 34 71 किंवा 242 36 72.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. उद्योग, नवीन उपक्रम आणि धोरणात्मक पाठबळ यांचा संगम घडवून आणण्यात राज्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. याच संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर आपण बघतो की हल्ली स्टार्टअप हे खूप तरुणाईला एक आकर्षित करणारी गोष्ट आहे. तर जेव्हा आपण स्टार्टअप म्हणतो तर त्याच्या काही डेफिनेशन्स असतात का, काही व्याख्या असतात का?
1: स्टार्टअपची आपण टेक्निकली पाहायला गेलो तर व्याख्या आहे, पण आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी करतोय आणि आमचाही उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या तरुणाला सुद्धा स्टार्टअप म्हणजे काय कळालं. तर मुख्यतः याच्यामध्ये साधारणतः 4 स्टेजेस असतात. एक तर आयडिएशन स्टेज असते, दुसरी इन्व्हेन्शन असते, इनोव्हेशन आणि नंतर स्टार्टअप. पण एखादी कुठलीही संकल्पना जर असेल आणि त्या मुलाला त्या संकल्पनेला कमर्शलाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. ग्रामीण भागातली संकल्पना असो, शहरी भागातली संकल्पना असो, या संकल्पनेवर आम्ही काम करतो, त्याला सपोर्ट करतो आणि ते संकल्पनेचं रूपांतर एखाद्या व्यवसायात करण्यासाठी त्याला जी काही मदत लागत असेल, आर्थिक सहाय्य असेल, मार्गदर्शन असेल, त्याला टेक्नॉलॉजिकल सपोर्ट लागत असेल, तो सर्व सपोर्ट आम्ही स्टार्टअपच्या माध्यमातून करतो.
0: आणि जर ह्यासाठी काही वयोमर्यादा असते का की स्टार्टअप काही वयापर्यंतच सुरू करू शकतो की आपण कधी?
1: नाही, वयोमर्यादा तशी काही नाहीये. म्हणजे जेव्हा 18+ जे आपण म्हणतो, साधारणतः सरकारी सगळ्या स्कीमसाठी कौशल्य विकासाच्या असो, रोजगाराच्या असो, त्याला 18 मर्यादा आहे. त्याच्या पुढे स्टार्टअप
0: तुम्ही कधी सुरू
1: किमान मर्यादा
0: आहे, पण कमाल मर्यादा
1: अशी काही फिक्स नाही.
0: महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय स्तरावर 2026 जे रँकिंग झालं त्यामध्ये महाराष्ट्राला लीडर्स या कॅटेगरीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ही अतिशय प्रत्येकासाठी, महाराष्ट्रीय माणसासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यात नेमक्या कुठल्या गोष्टी जास्त फोकस केल्या गेल्या की जेणेकरून हे स्थान आपण राखलं?
1: महाराष्ट्राचं आमचं सर्वांचं भाग्य असं आहे की महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ही इज ॲक्च्युली अ व्हेरी टेक्नोक्रॅट लीडरशिप, ज्यांना टेक्नॉलॉजी विषय खूप आवडतो, इनोव्हेशन खूप विषय आवडतो आणि ह्या संपूर्ण संकल्पनेला आता त्यांच्याकडनं मूर्त स्वरूप मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मंगलप्रभात लोढासाहेब मंत्री आहेत, त्यांचा पण सपोर्ट या सगळ्या इनोव्हेशन सोसायटीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी असतो. याच्यासाठी मुख्यतः आम्ही 4-5 विषयांवर जे काम केलेलं आहे की ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअप इकोसिस्टीम बिल्ड व्हावी याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होत आहे. जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्टार्टअपची कमिटी आहे किंवा आम्ही इनोव्हेशन कमिटी म्हणतो, कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली ती समिती चालते. त्याचबरोबर जे जे कलेक्टर त्या भागामधले जे इनोव्हेशन्स आहेत त्यांचं ते संकलित करतात आणि त्या इनोव्हेशन्सवर काम करतात. आमची स्वतःची स्टार्टअप पॉलिसी 2025 लॉन्च झालेली आहे. त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण असेल, विमेन लेड स्टार्टअप्स वाढवणं असेल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला याचा मुख्य बिंदू जर सांगायचा झाला तर महाराष्ट्र हा देशात अव्वल याच्यासाठी आहे की महाराष्ट्रात 37,000 DPIIT रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहे आणि याच्यात सगळ्यात तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यात 45% स्टार्टअप्स आहेत विमेन लेड आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे ध्येय पण ठेवलं की हा आकडा आता 50-50 झाला पाहिजे. तर महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये आपण 45% वर विमेन लेड स्टार्टअप्स आहेत आणि आपण जसं पुण्यश्लोक अहिल्या

0: एक सीन करतो ज्याच्या माध्यमातून महिलांना आपल्याला जास्तीत जास्त संधी देता येतील. तर पॉलिसीमधलं इंटरव्हेन्शन असेल, पॉलिसीचं फ्रेमवर्क एक नीट झालेलं आहे, पॉलिसी ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल, आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, डीप टेक आहे, फिनटेक आहे, मेडिकल टेक्नॉलॉजीजवर आपण काम करतो, या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा पण एक अद्ययावत उपयोग करून महाराष्ट्र सर्व क्षेत्रात काम केल्यामुळे आणि सगळ्यांचं मार्गदर्शन असल्यामुळे मला असं वाटलं की सक्सेस मिळाला असेल.
1: नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मागील काही वर्षात देखील महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: महाराष्ट्र काम सतत करतोय, म्हणजे आपण मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या माध्यमातून सर्वांचं एक पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं की मुंबईमध्ये जायचं, मुंबईमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि जनरली मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो, तर मला असं एक त्या भागात फिरताना जाणवतं की आपलं व्हिजिटिंग कार्डवर मुंबईचा पत्ता असावा. तर मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळ्यांना मॅग्नेट आहे आणि या संदर्भामध्ये आपलं महाराष्ट्र इतकं लकी आहे की आपल्याकडे बऱ्याच शहर आहेत, जसं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे, तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं या संधी लवकर मिळतात.
1: सर, आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी महाराष्ट्र करत आहे, तर राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?
0: आपल्या सर्वांना माहित आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी $1 trillion इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेलं आहे आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्याला टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जर महाकाय उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल. आणि त्यांच्यामुळे त्यांचाच हा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय की इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. तर इकॉनॉमी जी आहे ती इनोव्हेशन बुस्टर घेऊन आली पाहिजे आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला इनोव्हेशन आणावे लागते, जेणेकरून आपण जर पाहत आलो तर जगभरात अमेरिकेचा दबदबा याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे प्रॉडक्ट लीड कंपनीज आहेत, ॲपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, फेसबुक आहे, सगळे प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. पण आपण सर्व्हिस बेस्डवर जास्त, पण आपल्याकडच्या ज्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन इनोव्हेशन प्रॅक्टिसेस इस्टॅब्लिश करून आपल्याला इकॉनॉमीशी जोडता येईल. आणि जे $1 trillion इकॉनॉमीचं आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मला असं वाटतं की ते 29 पूर्वी इनोव्हेशन लेड इकॉनॉमी हे जर आपण कानमंत्र स्वीकारला आणि त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ शकतो.
1: नक्कीच सर. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ह्याचा ह्या सगळ्यामध्ये कसा हातभार आहे आणि कसा सहभाग आहे?
0: हे आमचं ऑब्जेक्टच आहे, आमचा उद्देशच इनोव्हेशन स्टार्टअप्स असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्याच्यातच काम करतोय. आणि विकसित महाराष्ट्राची जी संकल्पना राज्यांनी मांडलेली आहे त्याच्यात लार्जर रोल हा इनोव्हेशन सोसायटीचाही आहे, स्टार्टअप्सचाही आहे, इनोव्हेशनचाही आहे. त्या माध्यमातून आम्ही राज्याचे जे उद्देश आहेत त्याच्याशी आम्ही संलग्न होऊन काम करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, आता 2024 ते 2029 जे नवीन धोरण आलेलं आहे तर ह्यामध्ये काही बदल वेगळे करण्यात आले आहेत का?
0: आत्ता आम्ही थिमॅटिक इन्क्युबेशन हा कॉन्सेप्ट प्रयत्न करतो, जेणेकरून आत्ता आपल्याला माहीत आहे की मी आत्ता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आपण प्रोडक्ट लेड इनोव्हेशन कमी करतोय, त्याच्यामुळे आता आम्ही काही स्पेसिफिक एरियाज घेण्याचा प्रयत्न करतोय की डीप टेक टेक्नॉलॉजीजवर सगळीकडे आत्ता एक लक्ष चालू आहे, जगभरात काम चालू आहे. फिनान्शियल टेक्नॉलॉजीजमध्ये खूप क्रिप्टोग्राफी असेल, क्रिप्टो करन्सी असेल, हे सगळे विषय आता डिजिटल करन्सीच्या वरचे विषय झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण स्वतःही मुंबई म्हणून आर्थिक राजधानी आहोत, सगळे फायनान्शियल हूज हू आपल्या मुंबईमध्ये आहे, तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याच्यात काय काय इनोव्हेशन्स आणता येतील आणि ते इनोव्हेशन्स राज्याच्या विकासासाठी कसे हातभार लावू शकतात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.
1: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की AI आहे, ॲग्रीटेक आहे, डीप टेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय?
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहे. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आत्ता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर

0: इमिडिएटली LPG वर आलो, नंतर CNG वर आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो, आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. ती ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आत्ता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या, त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्ये सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
2: श्रोते हो, राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 निमित्त महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत अग्रक्रम मिळालेला आहे. या यशामागे काय काय प्रमुख घटक आहेत ते आज आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण उद्याही या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना मनापासून धन्यवाद देते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
2: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
3: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
2: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉन वर क्लिक करायचं. बस त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
3: मग वाट कसली पाहताय, लगेचच आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट राहा.
2: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
6: आयुर्विश्व
7: आयुर्विश्व हेल्थ केअर
8: नाडी चिकित्सा आयुर्वेद पंचकर्मा

0: श्रोत्यांनो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: आयुर्विश्व हेल्थ केअर मध्ये संशोधित उपचार केले जातात, नाडी चिकित्सेतून अनेक रुग्णांना फायदा मिळतोय. आज मला तुम्हाला विचारायचंय की पोटाच्या तक्रारी खूप वाढलेल्या दिसत आहेत, तर या अनुषंगानं काय सांगाल?
1: नक्कीच, म्हणजे पोटाच्या संदर्भात बघायला गेलं तर वारंवार पोटात गॅसेस धरणं, अजीर्ण होणं, पोटात छातीतली जळजळ, मळमळ, उलट्या या प्रकारच्या तक्रारी अनेक रुग्ण घेऊन येतात. पण ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट बऱ्याचदा दिसून येते की हे वेगवेगळ्या प्रकारचे अँटॅसिड्स घेत आहेत किंवा पित्तशामक औषधं घेत आहेत आणि त्यांना बरं वाटतंय, पण काही कालानंतर त्यांना असं लक्षात येतं की ही गोळी खाल्ल्याशिवाय गत्यंतर नाही. असं का होतं याचाही विचार या रुग्णांनी करणं गरजेचं असतं. कारण या ठिकाणी बऱ्याचदा काय होतं की पित्तशामक औषधं केवळ निर्माण झालेल्या पित्ताला कमी करतात,
0: बरोबर,
1: पण तुमच्या पचनसंस्थेत जे बिघाड झालेले त्यांना दूर करत नाही. म्हणजे आयुर्वेद ग्रंथामध्ये विदग्धावस्था नावाची एक संकल्पना मांडलेली की ज्याच्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात वाढलेलं पित्त दोष तुमच्या पचन संस्थेवर परिणाम करतो आणि नंतर तुम्ही अगदी पथ्यकर जरी आहार घ्यायला लागला तरी त्याचं पित्तात रूपांतर व्हायला लागतं किंवा पित्तासारख्या तक्रारी त्यातून निर्माण व्हायला लागलेल्या असतात. त्यामुळे बघायला गेलं तर हे पित्ताचे पेशंट बऱ्याचदा सतत या डॉक्टरकडे नाही तर त्या डॉक्टरकडे जाताना दिसून येतात, कारण आजारामागील मूळ कारण समजलं जात नाही. तर बऱ्याचदा आजारामागील मूळ कारण हे त्यांच्या पचन संस्थेतील बिघाड आणि शरीरात वाढलेले दोष, त्याचा झालेला पचन संस्थेवरचा परिणाम, या प्रकारे विचार करणं गरजेचं असतं. केवळ पित्तशामक औषधं न घेता त्यांच्या पचनातील बिघाडांना दूर केलं तर अजीर्ण आणि पित्ताच्या संदर्भातील तक्रारी, वारंवार होणाऱ्या पोटातले गॅसेस आणि तत्सम जे काही तक्रारी आहेत त्या कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
0: श्रोते हो, 13 मेला म्हणजेच बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथं रुग्णांच्या भेटीसाठी 11 ते 6:30 उपलब्ध असतील. इथं त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारचे ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448429960 8448429960 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या अधिक माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. सर, तुम्ही सांगताय अपचन आणि पोटाची तक्रार, यामध्ये अजून काही तक्रारी येतात का?
1: नक्कीच, म्हणजे याच्या संदर्भात वारंवार तोंड येणं यासारख्या तक्रारी बऱ्याचदा रुग्ण घेऊन येतात. म्हणजे आपल्याला एक वाटतं की बाबा हे ऍसिडिटीमुळे आहे किंवा वाढलेल्या पित्तामुळे आहे, पण बऱ्याचदा अजीर्णाचं परिणाम स्वरूप तुमच्या तोंडाच्या आतील त्वचेमध्ये जखमा निर्माण होणे यासारख्या तक्रारी होतात, ज्याच्यामुळे त्यांना कोणतेही थोडे गरम मसाल्याचे किंवा तिखट पदार्थ खाता येत नाही, त्यांनी त्यांना वारंवार तिथे जळजळ होणं, दुखणं या प्रकारे तक्रारी दिसतात. याच्यासाठी वेगवेगळे उपचार केले जातात, लोकल ऍप्लिकेशन केले जातात. पण थोडंसं आयुर्वेदीय संकल्पनातून जर बघितलं तर पचनात जे बिघाड झालेले असतात त्याचा परिणाम तुमच्या तोंडावर झालेला असतो. म्हणजे पूर्वीच्या काळापासून बघताय तुम्ही की बऱ्याचदा तुम्ही डॉक्टरांकडे गेलात की डॉक्टर तुमची जीभ तपासतात, कारण तापामध्ये तुमच्या पचनात बिघाड झाले असतात आणि ते तुमच्या जिभेवर दिसून येतात. त्याचप्रमाणे पोटातले पचनातले बिघाड हे तुमच्या तोंडातील आतील त्वचेवरही परिणाम करत असतात. तर माउथ अल्सर ज्याला आपण म्हणतो, तोंड येणं म्हणतो. ऑल टुगेदर आता आपण या एपिसोडमध्ये सगळ्या ज्या गोष्टी चर्चा केली की अजीर्ण आणि त्यामागील मूळ कारण, या सगळ्याचा विचार आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये नाडी परीक्षेद्वारे केला जातो. पर्टिक्युलर रुग्णामध्ये कोणते दोष वाढलेले आहेत, पचन संस्थेत कोणते बिघाड आहेत, याचा स्पेसिफिक विचार करून त्या अनुषंगाने जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा अजीर्ण, पित्ताच्या तक्रारी, पचन तक्रारी आणि वारंवार तोंड येण्यासारख्या तक्रारी ज्या अजीर्णातूनच निर्माण झालेल्या आहेत त्या संपूर्ण बऱ्या होण्यासाठी मदत होऊ शकते.
0: श्रोते हो, 13 मेला म्हणजेच बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथं रुग्णांच्या भेटीसाठी 11 ते 6:30 उपलब्ध असतील. इथं त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारचे ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448429960 8448429960 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या अधिक माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. वेळ झाली इथंच थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आयुर्विश्व हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

श्रोते हो, आज आहे मंगळवार, तेव्हा हॅलो गीत बहार या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आज सकाळी सुरू होईल 8:15 ते 9:15 या वेळेत. यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-34-71 किंवा 242-36-72. या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपण आपल्या आवडीचं हिंदी किंवा मराठी गीत जरूर ऐका. आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या गुरुवारी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार या कार्यक्रमातून आणि रविवारी रात्री 9 वाजता याच कार्यक्रमातून तेव्हा जरूर सहभागी व्हा हॅलो गीत बहार या कार्यक्रमात आज सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत ध्वनिमुद्रणाच्या माध्यमातून.

0: सीट बेल्टचा वापर कराल, आरामात कार चालवाल,
1: भरधाव वेगात वाहन चालवाल, लाख मुलाचा जीव गमवाल।
2: वाहन वेगाने चालवू नका, जीव धोक्यात घालू नका।
0: सीट बेल्ट लावा, कार चालवा, कार प्रवासातला वेळ मजेत घालवा।
2: फुलांसारखी लहान मुलं
1: रिक्षात बसवा समजून फुलं।
0: सीट बेल्टचा वापर नियमित, कारचा प्रवास नेहमीच सुरक्षित।
1: रिक्षातल्या मुलांची संख्या वाढवाल, तुम्हीच अपघाताला आमंत्रण द्याल।
2: रिक्षात मुलांना कोंबू नका, अपघात ओढून घेऊ नका।
1: एका मागून एक वाहन चालवा, वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवा।
0: सीट बेल्टचा वापर करा, कार प्रवास सुरक्षित करा।
1: बेपरवाईने वाहन चालवाल, एका क्षणात वर जाल।
0: वाहनावर मोबाईलवर बोलू नका, वाहनावर मोबाईलवर बोलू नका, अपघाताला निमंत्रण देऊ नका।
1: वाहनांचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
2: आपोआप प्रदूषण कमी कराल।
3: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
4: जिल्ह्याच्या चारही दिशांना लाखो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचणार प्रभावी रेडिओ माध्यम।
3: आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
5: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह सर्वात विश्वासार्ह बातम्या आणि माहितीचं साधन।
3: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र म्हणजे
4: जिल्ह्यात सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली प्रक्षेपक।
3: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकू शकता जगभरात कुठेही।
6: शंभर अंश एक मेगा हर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। श्रोते हो, सकाळचे 7:50 झालेत। ऐकूया गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम, कॅन्सर बरा होऊ शकतो।

नमस्कार श्रोते हो, गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कॅन्सर संदर्भातले गैरसमज किंवा कॅन्सरची लक्षणं, कॅन्सरचे उपचार या संदर्भात आपल्याशी बोलताय

0: गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावडी रोड अहमदनगर इथले डॉक्टर प्रकाश गरुड. डॉक्टर, मागच्या भागात आपण बोललो की बऱ्याच गोष्टी वाढत चालल्या समाजामध्ये ज्यामध्ये संसर्गजन्य आजार आहे की नाही किंवा काय, म्हणजे ज्याला आपण गैरसमजुती म्हणू. पण मला एक जाणवतं की हल्ली लोकांमध्ये सगळ्यात मोठा मुद्दा, सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की कॅन्सर हा श्रीमंतांचा आजार आहे, तो आपल्याला होणारच नाही. म्हणजे काय, तर तो पैशांचा आजार आहे, त्याला खूप पैसा लागतो. तर असं तुम्हाला जाणवत आहे का की पैशामुळे मग लोक थोडेसे धजावत नाही दाखवायला, तर मग याचा खरंच खर्च मोठा आहे किंवा तुमच्या आवाक्यात आहे असं सांगाल तुम्ही?
1: कॅन्सर झाल्यानंतर त्याचा लोकांमध्ये एक फार मोठा गैरसमज आजही आहे की त्याला प्रचंड उपचाराला खर्च येतो.
0: बरोबर.
1: आता काही अंशी हे तथ्य जरी असलं तरी आता आपल्याला तपासण्या कराव्या लागतात, नंतर वेगवेगळे उपचार करावे लागतात. उपचार हे थोडेसे दीर्घकालीन पण असू शकतात, तर ह्यामुळे खर्च असतो नाही असं नाही. परंतु आता अनेक इन्शुरन्स आपल्याला उपलब्ध आहे, त्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना आहे की जी आपल्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे.
0: शासनानं एक अतिशय उत्तम योजना सुरू केली आहे.

0: आपल्याला तपासण्या कराव्या लागतात, नंतर वेगवेगळे उपचार करावे लागतात. उपचार हे थोडेसे दीर्घकालीन पण असू शकतात, तर ह्यामुळे खर्च असतो नाही असं नाही. परंतु आता अनेक इन्शुरन्स आपल्याला उपलब्ध आहेत, त्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना आहे की जी आपल्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे.
1: शासनानं एक अतिशय उत्तम योजना सुरू केली आहे, त्यामध्ये कुठली खर्च रुग्णाला येत नाही.
0: तर अशा प्रकार त्यामध्ये कॅन्सरचं शस्त्रक्रिया असेल म्हणजे ऑपरेशन असेल, कॅन्सरची केमोथेरपी असेल म्हणजे जी इंजेक्शनचे ट्रीटमेंट असतात ती असेल, कॅन्सरची रेडिओथेरपी म्हणजे किरणांचा वापर केला जातो ती ट्रीटमेंट असेल, अशा सर्व उपचार पद्धती आपल्याला शासनांच्या ह्या योजनेतून पूर्णपणे मोफत आपल्याला मिळू शकतात. तर याचा लोकांनी याचा फायदा जरूर घेतला पाहिजे. आणि जे काही आपल्याला जे आर्थिक प्रॉब्लेम निर्माण होतात किंवा घरात आर्थिक संकट एक निर्माण होतं, ते निर्माण न होता वेळोवेळी आणि बरोबर योग्य वेळेला ट्रीटमेंट घेतली जाईल, नियमित ट्रीटमेंट घेतली जाईल आणि त्यांचं जीवनमान वाढेल, आयुष्य वाढेल, कॅन्सरही त्यातमधून बरा होऊ शकतो. आता बरेच आता गेल्या 3 वर्षापासून जवळजवळ 5,000 उपचार आत्तापर्यंत ह्या हॉस्पिटलमध्ये झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचं आयुष्यमान वाढलेलं आहे,
1: प्राण
0: वाचलेले आहेत, आयुष्यमान तर वाढलेलंच आहे आणि त्याच्यामध्ये जे जीवनमान आपल्याला वाढायला पाहिजे हे खूप मोठ्या ह्या योजनेतून वाढलेलं आहे. खरं तर म्हणजे मृत्यूचं प्रमाणच कमी झालेलं आहे कॅन्सरमुळे. तर हे का झालेलं आहे, तर यामध्ये खर्च नाही म्हणून योग्य वेळेला आणि त्या त्या वेळेला नियमितपणे उपचार घेतले जातात आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याला आज दिसतोय.
1: श्रोत्यांना आपण हेच सांगूयात की तुम्ही या कॅन्सरचा खर्च खूप आहे म्हणून नको दाखवायला आणि मग त्याचमुळे कॅन्सरची लक्षणं किंवा कॅन्सरच्या स्टेजेस वाढत जातात आणि हा आजार आपल्या हाताबाहेर जातो आणि रुग्णाचा प्राणही जाऊ शकतो. म्हणूनच या कार्यक्रमातनं श्रोते हो आपणाला हे सांगू इच्छितो की राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना शासनानं आपल्यासाठी खास सुरू केली आहे, ज्यामध्ये कॅन्सरच्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही, संपूर्णपणे मोफत रुग्णसेवा दिली जाते आणि ही रुग्णसेवा गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावडी रोड अहमदनगर इथं आहे. डॉक्टर प्रकाश गरुड आपल्या सगळ्या प्रश्नांचं किंवा आपल्या कॅन्सरबद्दलच्या सगळ्या गैरसमजुतींचं तिथे उत्तर देऊ शकतील आणि आपल्या रुग्णांवर योग्य ते उपचारही करू शकतील, तेही या योजनेच्या अंतर्गत मोफत. नक्की दाखवा गरुड हॉस्पिटलमध्ये आणि या हॉस्पिटलचा नंबर आपण लिहून घ्या, 0241-232-67-75. नंबर पुन्हा एकदा 0241-232-6775. डॉक्टर आपण आज इथे थांबूयात, पुढच्या भागात आणखी आपल्याकडनं खूप माहिती आम्हाला जाणून घ्यायची कॅन्सर संदर्भात, तेव्हा धन्यवाद.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्या.

या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम. आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं. होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे.

0: विशेष फोन गाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं ध्वनी मुद्रण होईल बुधवारी दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 किंवा 02-42-36-72. तर श्रोते हो, आपल्या लाडक्या आकाशवाणी विषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी दौडू नका आणि नक्की सहभागी व्हा.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसे संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
4: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
3: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
4: फोन नंबर 02-241-235-3515.
3: मोबाईल 960-44-948-36.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: त्यांना का होतो, कारण काय, किंवा त्याच्या उपचारासंदर्भात. पण मला यापुढे जाऊन असं विचारायचं की याची काळजी काय घ्यावी, प्रतिबंध आहे का या कॅन्सरवर?
1: निश्चितपणे कुठलाही कॅन्सर शरीरामध्ये जे होतात त्याला प्रतिबंध असतोच. तोंडाच्या कॅन्सरमध्ये तर खूप प्रतिबंध हा फार महत्वाचा भाग आहे. म्हणजे सगळी व्यसनं टाळली पाहिजेत. तंबाखू, मावा, गुटखा, बिडी, सिगारेट, दारू आणि गांजा सगळे व्यसनं जर टाळली तर 50% कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये सुद्धा खूप तिखट पदार्थ, खूप तेलकट पदार्थ खाणे हे सुद्धा तोंडाला चांगलं नाहीये. याचा तोंडातल्या पेशीवर परिणाम होत असतो. ह्या सगळ्या गोष्टीची आपण जर काळजी घेतली तर निश्चितपणे बऱ्याच प्रमाणात आपण प्रतिबंध करू शकतो. आणि काहीही कारण नसताना होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण अत्यल्प आहे, 1% असू शकतं. ज्यांना व्यसन नाहीये, काही नाही करत, 1% असू शकतं. हे प्रतिकार शक्तीवर असतं, कॅन्सरच्या प्रतिकार शक्ती त्यांची कशी आहे त्याच्यावर. पण असं 1% आहे की ज्यांना व्यसन नाही. परंतु ज्यांना व्यसन आहे त्यांना मात्र 50-60% लोकांना कॅन्सर होतोच. याच्यामध्ये
0: या तोंडाच्या कॅन्सरवर जेव्हा उपचार म्हणून तुम्ही ऑपरेशन, शस्त्रक्रिया हा एक ऑप्शन असतो, तर त्याबद्दल काही सांगा.
1: हो, आता स्टेज कुठला आहे पहिला आम्ही बघतो. पहिला दुसरा असेल तर ऑपरेशन खूप महत्वाची उपचार पद्धती आहे. तिसऱ्या स्टेजला असेल तर पहिलं आम्ही अगोदर केमोथेरपी देतो, आजार कमी करून मग ऑपरेशन करतो. चौथ्या स्टेजला असेल तर मग केमोथेरपी आणि रेडिएशन ह्याच उपचार, हीच उपचार पद्धती महत्वाची असते. आता ऑपरेशनचं आपण म्हणाल तर ऑपरेशनमध्ये काय केलं जातं की ज्या भागाला कॅन्सर आहे तो भाग पूर्ण काढला जातो. त्याचबरोबर त्या ठिकाणी प्लॅस्टिक सर्जरी सुद्धा आपल्याला करावी लागते की तिथं रिप्लेस करून, त्याचा जो ओट असेल तर ओट, गाल असेल तर गाल, तिथं काहीतरी रिप्लेसमेंट करून चेहरा कसा पूर्ववत होणे असं होईल असा प्रयत्न आपण करत असतो. त्यालाच प्लास्टिक सर्जरी असं म्हणतो. आणि त्यामुळे मग आणि मानेचं ऑपरेशन तर करावंच लागतं, कारण या तोंडाचा कॅन्सर हा मानेच्या गाठीत जातोच. त्यामुळे तेही ऑपरेशन आपल्याला करावं लागतं. त्याच्यातून निश्चितपणे चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो.
0: पण हे झालं ऑपरेशन बद्दल. पण या व्यतिरिक्तच्या आणखी काय म्हणजे त्याच्यावरच्या उपाययोजना आहेत तोंडाच्या कॅन्सर?
1: तोंडाच्या कॅन्सरमध्ये तीनही प्रकारच्या उपचार पद्धती ह्या महत्वाच्या असतात. ऑपरेशन आहे, केमोथेरपी आहे, रेडिएशन आहे. रेडिएशन म्हणजे क्ष किरणांचा वापर केला जातो. आता ह्या तिन्ही पद्धती ह्या स्टेजवर अवलंबून असतात. पहिली स्टेज असेल तरी आपल्याला तिन्ही पद्धती वापराव्या लागतात. पण ऑपरेशन पहिल्यांदा करतो आपण, पहिल्यांदा दुसऱ्या स्टेजमध्ये. तिसऱ्यामध्ये आपण अगोदर केमोथेरपी देतो मग ऑपरेशन करतो मग रेडिओथेरपी देतो. चौथ्या स्टेजमध्ये आपल्याला केमोथेरपी आणि रेडिएशन एवढाच पर्याय असतो, कारण आजार खूप पसरलेला असतो. त्यामुळे ऑपरेशन नेतो काढणं शक्य नसतं त्या सुरुवातीला. त्यावेळेला केमो आणि रेडिएशन एवढंच दिलं जातं. आणि संपूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर जर काही कॅन्सर आपण काढू शकत असेल तर आपण तोही त्यावेळेला सुद्धा ऑपरेशनचा विचार करू शकतो.
0: बा श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि केमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 8:20 झालेत. मिश्र संगीताचा आनंद घेऊया थोड्याच वेळात.
0: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
3: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90-282-12-225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
5: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
6: हो मग,

0: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
3: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी अहिल्यानगर इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
2: संपर्क 9270-5665.
4: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बहिणाबाई चौधरी यांचे गीत. स्वर आशा भोसले यांचा आणि संगीत दिले वसंत पवार यांनी.

0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांनी गायलेलं बहिणाबाई चौधरी यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं वसंत पवार यांनी.
1: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
2: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 74008448088.
3: 74008448.
5: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल.

0: त्याची गरज नाही. नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो लक्ष द्या, के जे सोमय्या सिनियर अँड के बी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला वाणिज्य विज्ञान तसंच बी एस सी कॉम्प्युटर सायन्स ए आय अँड एम एल आणि डेटा सायन्स बी सी ए सायन्स बी कॉम सी ए प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेस साठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, आजच आपला प्रवेश निश्चित करा.
3: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली संत मीराबाई यांची रचना.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या संत मीराबाई यांच्या रचनेबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, यानंतर ठीक 8:30 वाजता ऐकूया मराठी राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या.

0: मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा शर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष

0: हा या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
1: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टाले.
0: तत्पूर्वी काल सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ अमृत पर्व पुढची हजारो वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकास कामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात UAE, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAE मध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टन यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नॉर्वेमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खतं मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथल्या खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाची तसंच शर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार असून राज्याच्या इतिहासात या पदावर सलग दोनदा विराजमान होणारे ते पहिलेच बिगर काँग्रेस नेते ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल याबाबत अधिकृत माहिती दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा गेल्या 9 वर्षातला पहिला चीन दौरा आहे. ट्रम्प यांनी 2017 मध्ये त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. तैवान आणि इराण बरोबर दोन्ही देशांच्या सुरू

0: असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर जागतिक तेल बाजारावर काल परिणाम झाला. कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढून काही काळ प्रति बॅरल $105 वर गेल्या होत्या. इराणनं पाठवलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिसादातील अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामावर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांनाही मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स 1313 अंकांनी घसरून 76015 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23816 अंकांवर बंद झाला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि 1 रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज दाखल झाले आहेत, तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल, असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईड पासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घर बांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रधान यांनी दिली. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे ICC पुरुषांच्या 1 दिवसीय क्रिकेट संघाची क्रमवारी जारी केली असून यामध्ये भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड तसंच ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशातही विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो सकाळचे 8:40 झालेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम फिरस्ती. संकलन आणि निवेदन आहे वंदना साबळे आणि अंजली बडवे यांचं.

0: श्रोते हो नमस्कार,
1: फिरस्ती कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत आहे.
0: खूप खूप स्वागत आहे सगळ्या श्रोत्यांचं. श्रोते हो, फिरस्ती या कार्यक्रमात आपण 12 ज्योतिर्लिंगांची फिरस्ती करत आहोत.

0: आतापर्यंत 8 ज्योतिर्लिंगांना आपण भेटी दिलेल्या आहेत
1: आणि आता फिरस्ती करणार आहोत ती राहिलेल्या ज्योतिर्लिंगांची.
0: बरोबर आहे.
1: तेव्हा आज कार्यक्रमात सुरुवातीला काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाला भेट देऊयात. वाराणसी हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गंगा नदीच्या काठावर वसलेलं शहर जे सर्वात महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. हे धार्मिक स्थळ केवळ भारतीय प्रवाशांनाच नाही तर परदेशी पर्यटकांनाही खूप आवडतं. उत्तर प्रदेशातील काशी भगवान शिवाची नगरी म्हटलं जातं. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी काशी विश्वनाथ मंदिर वाराणसीमध्ये गंगा नदीच्या काठावर आहे. या मंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये आदिगुरु शंकराचार्य, संत एकनाथ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, गोस्वामी तुलसीदास यांसारखे महापुरुष होते. असं म्हटलं जातं की काशी सर्वोत्तम शहर आहे जे भगवान शंकराच्या त्रिशूळावर विराजमान आहे. या मंदिराला 3500 वर्षांचा लिखित इतिहास आहे. मंदिराचं सध्याचं स्वरूप हे इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी 1780 बांधलं होतं. पौराणिक कथेनुसार जेव्हा पार्वतीशी लग्न केल्यानंतर भगवान शंकर कैलास पर्वतावर राहू लागले तेव्हा पार्वती यावर रागावली. त्यांनी आपली इच्छा भगवान शंकरासमोर ठेवली. हे ऐकून भगवान शिव यांनी कैलास पर्वत सोडला आणि देवी पार्वतीबरोबर काशी शहरात राहण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे काशी शहरात आल्यानंतर इथं भगवान शिव यांची स्थापना ज्योतिर्लिंगाच्या रूपाने झाली. तेव्हापासून विश्वनाथ ज्योतिर्लिंग काशी शहरात भगवान शिवाचं निवासस्थान बनलं. मंदिराच्या शिखरावर सुवर्णलेप असल्यामुळं त्याला सुवर्ण मंदिर असंही म्हटलं जातं. यावर महाराजा रणजित सिंह यांनी त्यांच्या कारकिर्दीत सोन्याचा लेप बनवला होता. मंदिराच्या आत गुळगुळीत काळ्या दगडानं बनवलेले शिवलिंग आहे. फाल्गुन शुक्ल एकादशीला इथं शृंगार उत्सवाचं आयोजन केलं जातं. काशी विश्वनाथमध्ये केलेली आरती जगभरात प्रसिद्ध आहे. इथं दिवसातून 5 वेळा आरती होते. मंदिर भक्तांसाठी 4 ते 11 खुलं असतं. त्यानंतर आरती झाल्यानंतर भाविक पुन्हा 12 ते 7 मंदिरात पूजा करू शकतात. 7 सप्तऋषी आरतीची वेळ आहे. त्यानंतर भाविक 9 मंदिरात येऊ शकतात. या ठिकाणी कसं पोहोचाल तर तुम्ही एकतर हवाई मार्गानं वाराणसीला पोहोचू शकता किंवा रेल्वे आणि रस्त्यानं काशी या पवित्र शहरात जाऊ शकता. वाराणसी शहरापासून 18 अंतरावर असलेलं लाल बहादूर शास्त्री विमानतळ हे जवळचं विमानतळ आहे. हे विमानतळ देशातील प्रमुख पर्यटन स्थळांशी थेट जोडलेलं आहे. वाराणसीवरून दिल्ली, आग्रा, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, लखनऊ आणि खजुराहो इथून थेट उड्डाणं आहेत. काशी विश्वनाथ नगर हे रेल्वेच्या माध्यमातून देशातील सर्व मेट्रो आणि प्रमुख शहरांशी जोडलेलं आहे. वाराणसी रेल्वे स्टेशन हे उत्तर भारतातील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. मुगल सराय रेल्वे स्टेशन वाराणसीपासून 18 अंतरावर आहे. तुम्ही मुगल सराय इथं उतरून बस किंवा ऑटोने वाराणसीला जाऊ शकता. रस्त्यानं वाराणसी शहर प्रयागराजपासून 128 अंतरावर, बोधगयापासून 240 अंतरावर आणि लखनऊपासून 286 अंतरावर आहे. प्रवासासाठी योग्य काळ ऑक्टोबर ते मार्च हा काळ काशी दर्शनासाठी उत्तम मानला जातो. महाशिवरात्री, श्रावण महिना आणि देवदिवाळी या काळात इथं विशेष उत्साह आणि धार्मिक वातावरण अनुभवायला मिळतं. काशी विश्वनाथ कॉरिडॉर तयार झाल्यामुळं मंदिरात जाणं अधिक सोयीचं झालं आहे. गंगा घाटाजवळील मार्ग, स्वच्छ परिसर आणि सुरक्षा व्यवस्था यामुळं भाविकांना सहज दर्शन घेता येतं. तेव्हा अवश्य एकदा ज्योतिर्लिंगाला भेट द्या.
0: श्रोतेहो, आता इथून पुढे आपण जाणार आहोत आपल्या महाराष्ट्रातल्या अर्थात नाशिकपासनं अवघ्या 28 अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर या शिवमंदिरात. त्र्यंबकेश्वर

0: महाबळेश्वरचं शिवमंदिर हे भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं तीर्थस्थान आहे. भगवान शंकराच्या कृपेनं पावन झालेलं हे स्थळ ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य सान्निध्यात उभं आहे. हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर स्थापत्यशास्त्राच्या अप्रतिम कौशल्यासाठीही प्रसिद्ध आहे. काळ्या दगडात कोरलेली भव्य मंदिरं, नाजूक नक्षीकाम आणि पुरातन स्थापत्यकलेचा अनमोल ठेवा इथे आपल्याला पाहायला मिळतो. असं मानलं जातं की गौतम ऋषी आणि त्यांच्या पत्नी अहिल्या यांनी ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वास्तव्य करून तपश्चर्या केली. त्यांच्या कठोर साधनेमुळे त्यांच्या आश्रमात दुष्काळाच्या काळातही अन्नधान्याची संपत्ती अबाधित राहिली. मात्र काही मत्सरी ऋषींनी हे पाहून त्यांच्यावर अन्याय करण्याचा कट रचला. त्यांनी कपटी युक्ती वापरून गौतम ऋषींकडून अनावधानाने गोहत्या घडवून आणल्या. या पापातून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी घोर तपस्या करून भगवान शंकराची आराधना केली. गौतम ऋषींच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवानं त्यांना वरदान दिलं आणि पवित्र गंगेला पृथ्वीवर उतरवलं. हीच गंगा गोदावरी नदी म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि या ऐतिहासिक घटनेचं स्मरण म्हणून भगवान शिव त्रिमुखी ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातल्या सर्वात अद्वितीय आणि पवित्र स्थानांपैकी एक मानलं जातं. त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतीय स्थापत्यकलेच्या अप्रतिम सौंदर्याचा नमुना आहे. काळ्या दगडातनं कोरलेलं हे भव्य मंदिर पाहताच भक्तांचं मन भारावून जातं. 18व्या शतकात पेशवा बाळाजी बाजीराव यांनी या मंदिराची उभारणी केली. या ज्योतिर्लिंगावर मौल्यवान रत्नांनी सजलेला प्राचीन मुकुट प्रस्थापित केला जातो. हा मुकुट पांडवकालीन असल्याचं मानलं जातं. हिरे, पाचू आणि अनेक मौल्यवान दागिन्यांनी नटलेला हा मुकुट मंदिराच्या भव्यतेत भर घालतो. मंदिराच्या सभोवताली ब्रह्मगिरी, नीलगिरी आणि काळगिरी डोंगर रांगांचं विहंगम दृश्य दिसतं. मंदिराच्या परिसरात कुशावर्त कुंड आहे आणि याच कुंडातून गोदावरी नदीचा उगम झाल्याचं सांगितलं जातं. प्राचीन इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्य यांचा मिलाफ असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराला दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या महिन्यांमध्ये हवामान आल्हाददायक असतं, ज्यामुळे मंदिर परिसरात फिरणं आणि पूजेचा आनंद लुटणं अधिक सोपं होतं. पावसाळ्यात जून ते सप्टेंबर दरम्यान संपूर्ण परिसर हिरवाईनं नटतो. ब्रह्मगिरी पर्वताचा नजारा या काळात मंत्रमुग्ध करणारा असतो. धुक्यात लपेटलेले पर्वत आणि ओसंडून वाहणारे झरे त्र्यंबकेश्वरच्या सौंदर्यात भर घालतात. श्रोते हो, त्र्यंबकेश्वरला पोहोचणं सोपं आणि सोयीस्कर आहे, कारण हे उत्तम वाहतूक सुविधांनी जोडलेलं आहे. सर्वात जवळचं विमानतळ नाशिक विमानतळ आहे, जे साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सर्वोत्तम पर्याय आहे, जो सुमारे 200 किलोमीटर दूर आहे. रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी नाशिक रोड हे रेल्वे स्थानक सगळ्यात जवळचं आहे. हे स्थानक त्र्यंबकेश्वरपासून 39 किलोमीटरवर असून इथं देशभरातील प्रमुख शहरांमधून नियमित रेल्वेसेवा उपलब्ध आहे. रस्ते मार्गाने देखील त्र्यंबकेश्वरला सहज पोहोचता येतं. नाशिकसह इतर शहरांमधून नियमित ST बस सेवा आणि खासगी टॅक्सी उपलब्ध असतात. नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारा मार्ग निसर्गरम्य असून प्रवासादरम्यान ब्रह्मगिरी पर्वत आणि हिरवाईनं नटलेले दृश्य मन मोहून टाकतं. श्रोते हो, वास्तुकलेच्या अद्वितीय सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल किंवा तिथली आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायची असेल तर त्र्यंबकेश्वर यात्रा ही अविस्मरणीय ठरेल. तेव्हा तुमच्या यात्रेची योजना करा आणि भारतातल्या सगळ्यात शक्तिशाली आणि पूजनीय मंदिरांपैकी एका मंदिराचा दिव्य अनुभव घ्या.
1: श्रोतेहो, यानंतर केदारनाथ ज्योतिर्लिंगाला आपण भेट देऊयात. उत्तराखंड राज्यात पवित्र मंदाकिनी नदीच्या उगमाजवळ समुद्रसपाटीपासून 3584 मीटर उंचीवर असलेलं हे पवित्र शहर अशा मनमोहक निसर्गरम्यतेनं नटलेलं आहे की इथं येणाऱ्या प्रवाशांना वेळेचं

भान राहत नाही. दरवर्षी प्राचीन केदारनाथ मंदिरात भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी लाखो भाविक इथं गर्दी करतात. असं म्हटलं जातं की हे मंदिर मुळात महाभारतातील पांडवांनी बांधलं होतं, परंतु इसवी सन 8व्या शतकात आदिगुरु शंकराचार्यांनी गढवाल हिमालयाच्या यात्रेदरम्यान त्याची प्रतिष्ठापना केली. आज हे मंदिर या मनमोहक हिमालयीन प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर पंच केदार मंदिरांपैकी पहिलं आणि भगवान शिवाला समर्पित असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. केदारनाथला भेट देण्यासाठी ट्रेकिंगचा सराव करणं आवश्यक आहे. केदारनाथसाठी हेलिकॉप्टर सेवा देखील उपलब्ध आहे. महाभारतातील प्रसिद्ध पांडवांच्या काळात या मंदिराची निर्मिती झाली असं म्हटलं जातं. कथेनुसार कुरुक्षेत्राच्या प्रसिद्ध युद्धात आपल्याच भावांना मारल्याच्या अपराधाच्या ओझ्याखाली दबलेल्या पांडवांनी शिवाची क्षमा मागितली. पांडव

0: प्रतिष्ठापना केली. आज हे मंदिर या मनमोहक हिमालयीन प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर पंच केदार मंदिरांपैकी पहिलं आणि भगवान शिवाला समर्पित असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. केदारनाथला भेट देण्यासाठी ट्रेकिंगचा सराव करणं आवश्यक आहे. केदारनाथसाठी हेलिकॉप्टर सेवा देखील उपलब्ध आहे. महाभारतातील प्रसिद्ध पांडवांच्या काळात या मंदिराची निर्मिती झाली असं म्हटलं जातं. कथेनुसार कुरुक्षेत्राच्या प्रसिद्ध युद्धात आपल्याच भावांना मारल्याच्या अपराधाच्या ओझ्याखाली दबलेल्या पांडवांनी शिवाची क्षमा मागितली. पांडवांना ओझ्यातून इतक्या सहजपणे मुक्त करायचं नसल्यामुळं शंकरांनी बैलाचं रूप धारण केलं आणि गढवाल हिमालयात जमिनीखाली लपून पांडवांना वारंवार चकमा दिल्या. तरीही एका ठिकाणी योगायोगानं बैलाचं कुबड दिसलं. भीमानं ते लगेच ओळखलं. शिव ज्या दोन पर्वतांखाली लपले होते ते पर्वत दुभंगून भीमानं त्यांचं कुबड पकडलं आणि त्याचवेळी भगवान शिवानं पांडवांना आशीर्वाद देऊन त्यांची सर्व पापांपासून मुक्तता केली. असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला त्याच ठिकाणी पांडवांनी मोक्षप्राप्तीसाठी एक छोटं मंदिर बांधलं. केदारनाथ मंदिराचे दरवाजे अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी भक्तांसाठी उघडले जातात. केदारनाथ मंदिर भक्तांसाठी केवळ 6 महिन्यांच्या अल्प कालावधीसाठी म्हणजेच उन्हाळ्यात एप्रिलच्या अखेरीपासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत खुलं असतं. या कालावधीत मे जून आणि सप्टेंबर ऑक्टोबर हे महिने सर्वात आदर्श ठरतात कारण या काळात उत्तम वातावरण आणि सुखद हवामान असतं. जुलै ते ऑगस्ट हे पावसाळ्याचे महिने असतात ज्यावेळी मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळं अनेकदा रस्त्यांवर गंभीर अडथळे निर्माण होऊ शकतात. तथापि या काळातही केदारनाथ मंदिराला भेट देता येते. केदारनाथला कसं पोहोचायचं? तर केदारनाथ धाम हे उत्तराखंडच्या 4 धाम यात्रेतील सर्वात दुर्गम आणि सर्वात कठीण धाम मानलं जातं. असं असलं तरी वाहतुकीच्या 3 साधनांनी तिथं पोहोचता येतं. हवाई मार्गानं केदारनाथ धामसाठी सर्वात जवळचं विमानतळ डेहराडूनमधील जॉली ग्रांट विमानतळ आहे. हे ठिकाण 238 किलोमीटर अंतरावर आहे. प्रवासी गौरीकुंडपर्यंत राज्य परिवहन बसनं किंवा खाजगी टॅक्सीनं जाऊ शकतात. जिथून केदारनाथला जाण्यासाठी पक्क्या पायवाटेनं चढाई करावी लागते. केदारनाथ हे देहराडून ऋषिकेश आणि हरिद्वारसह उत्तराखंडच्या सर्व प्रमुख शहरांशी एका मोटारयोग्य रस्त्यानं जोडलेला आहे जो गौरीकुंड इथं संपतो. ज्यांना पायी चालणं शक्य नाही त्यांनी घोडे पालख्या किंवा डोली यांचा पर्याय देखील निवडू शकतात जे सहज उपलब्ध आहेत. सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन ऋषिकेश आहे जे केदारनाथपासून अंदाजे 216 किलोमीटर अंतरावर आहे. तसंच केदारनाथला भेट दिल्यानंतर आसपासच्या पर्यटन स्थळांना सुद्धा तुम्ही भेटू देऊ शकता. त्यामध्ये ओंकारेश्वर मंदिर, भैरव मंदिर, गौरीकुंड, त्रियोगी नारायण आणि वासुकी ताल या पर्यटन स्थळांचा समावेश आहे. तेव्हा एकदा श्रोते हो जरूर केदारनाथ ज्योतिर्लिंगाला भेट द्या आणि स्वर्गीय आनंद अनुभवा.
1: श्रोते हो आता 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे घृष्णेश्वर. महाराष्ट्रातल्या वेरूळ गावात उभे असलेलं घृष्णेश्वर मंदिर हे 12वं आणि अंतिम ज्योतिर्लिंग आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या दौलताबादपासनं सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात या ठिकाणांचे उल्लेख मिळतात. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचं अस्तित्वात असलेलं हे मंदिर इसवी सन 1730 मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेलं असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई

0: होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचं बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आलंय. या मंदिराचं नक्षीकाम अवर्णनीय आहे. मंदिराला 27 सप्टेंबर इसवी सन 1960 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलंय. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तू पाहता येते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे. ही रचना लाल रंगाच्या दगडांनी बनली आहे आणि हे बांधकाम 44,400 चौरस फूट क्षेत्रावर पसरलेलं आहे. मंदिर परिसरामध्ये 5 स्तरीय उंच शिखर आणि अनेक खांब आहेत जे पौराणिक गुंतागुंतीच्या कोरीव कामाच्या स्वरूपात बांधलेले आहेत. मंदिराच्या आवारात बांधलेल्या लाल दगडी भिंती मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे 10 अवतार दर्शवतात. गर्भगृहात पूर्वेकडे शिवलिंग असून तिथं नंदीश्वराची मूर्तीही दिसते. विविध देवी देवतांचे आणि पौराणिक कथांचं अप्रतिम चित्रण इथं आपल्याला कोरलेलं दिसतं. मंदिराच्या विस्तीर्ण प्रांगणात एक भव्य सभामंडप आहे. 24 स्तंभांवर उभ्या असलेल्या या सभामंडपातील प्रत्येक खांब शिवाच्या अद्भुत गाथांची कथा सांगतो. मंदिराच्या गर्भगृहात पूर्वाभिमुख असलेलं ज्योतिर्लिंग विराजमान आहे. सभामंडपात भगवान शिवाचा प्रिय नंदी विराजमान आहे. घृष्णेश्वर मंदिर वर्षभर भक्तांसाठी खुलं असतं, मात्र ऑक्टोबर ते मार्च हा इथं भेट देण्यासाठी सगळ्यात उत्तम काळ आहे. या महिन्यांमध्ये हवामान आल्हाददायक असतं. घृष्णेश्वर मंदिर उत्तम वाहतूक सुविधांनी जोडलेलं आहे. सगळ्यात जवळचं विमानतळ म्हणजे छत्रपती संभाजीनगर विमानतळ, जे सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक सर्वाधिक सोयीस्कर आहे. हे स्थानक देशभरातील विविध शहरांशी उत्तम जोडलेलं आहे. रस्ते मार्गांनाही मंदिर सहज गाठता येतं. छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या भागातनं राज्य परिवहन बस सेवा आणि खासगी टॅक्सी उपलब्ध असतात. मंदिराकडे जाणारा मार्ग निसर्गरम्य दृश्यांनी भरलेला आहे, जो आपल्या प्रवासाचा आनंद द्विगुणित करतो. रेल्वे किंवा रस्ते मार्गानं, कोणत्याही मार्गानं या, घृष्णेश्वर मंदिर आपलं स्वागत करायला सदैव तयार आहे. भक्ती, इतिहास आणि निसर्ग यांचा अद्वितीय मिलाफ इथं आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा श्रद्धा आणि सौंदर्य यांचा संगम असलेला हा प्रवास आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतो. ही यात्रा केवळ एक तीर्थयात्रा नसून भक्तीचा एक अनमोल अनुभव ठरतो.
1: तेव्हा श्रोते हो, फिरस्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगांना भेटी दिल्या आणि त्या ठिकाणचं पर्यटन स्थळ, तीर्थस्थान याविषयी माहिती घेतली. तेव्हा अवश्य वेळ भेटेल तेव्हा आणि योग्य नियोजन करून तुम्ही या ज्योतिर्लिंगांना नक्की भेटी देऊ शकता.
0: फिरस्ती या कार्यक्रमात इथेच थांबूयात. नमस्कार.
2: फिरस्ती हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संकलन आणि निवेदन होतं वंदना साबळे आणि अंजली बडवे यांचं. श्रोतेहो, याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल आज रात्री 8:15. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
3: पोलीस
4: मिस सीमा.
3: हो, बोलते.
4: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
3: पण का? मी
4: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
3: डिजिटल अरेस्ट?
4: 1 लाख द्या, वाचाल.
3: इतके पैसे?
4: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
3: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
4: अरे,
3: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
5: हॅलो मम्मा.
3: हाय.
5: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.

श्रोते हो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत अनाडी चित्रपटातल्या समीर यांच्या गीतानं. स्वर उदित नारायण यांचा आणि संगीत दिलंय आनंद मिलिंद यांनी.

रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात सुरुवातीला उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. अनाडी चित्रपटातल्या या गीतासाठी संगीत होतं आनंद मिलिंद यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया फूल और काटे चित्रपटातलं गीत। स्वरकुमार सानू आणि अनुराधा पोडवाल यांचा तर संगीत दिले नदीम श्रवणे यांनी।

फूल और काटे चित्रपटातलं हे गीत होतं समीर यांचं. कुमार सानू आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेल्या या गीतासाठी संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात आज आपण आनंद घेत आहात हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात आता ऐकूया आंखे चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत. या गीतासाठी स्वर कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती, सुदेश भोसले आणि सहकाऱ्यांचा आहे, तर संगीत दिलंय बप्पी लाहिरी यांनी.

कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती, सुदेश भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं इंदिवर यांचं आंखे चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं होतं बप्पी लाहिरी यांनी.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया हिरो नंबर वन चित्रपटातलं गीत। गीत आहे समीर यांचं, स्वर पौर्णिमा आणि उदित नारायण यांचं आहे, तर हे गीत संगीतबद्ध केलं आहे आनंद मिलिंद यांनी।

हिरो नंबर वन चित्रपटातलं हे गीत होतं समीर यांचं. गायलं होतं पौर्णिमा आणि उदित नारायण यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिंद यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz वर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यांपिढ्यांचं नातं. होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे. या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन.

0: विशेष फोन गाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-3471 किंवा 02-242-3672. तर श्रोते हो, आपल्या लाडक्या आकाशवाणीविषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी दौडू नका आणि नक्की सहभागी व्हा.
1: श्रोते हो, उद्या रात्री 9 वाजता प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमाचा विषय आहे आपलं स्वास्थ्य आणि जीवनशैली. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर, आणि लाईव्ह प्रसारणाची वेळ उद्या रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-3471 किंवा 02-242-3672.
2: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते,
3: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
2: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
3: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास.
4: एम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा.
3: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. यानंतर सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आज की फनकार, ये कार्यक्रम आप सुनेंगे थोड़ी ही देर में.

100% एक मेगाहर्ट्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं प्रसारण सभेत पुन्हा एकदा स्वागत. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेले आहेत. आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत अमिताभ भट्टाचार्य यांच्या लुटेरा चित्रपटातल्या गीतानं. स्वर मोनाली ठाकूर यांचा आणि संगीत दिलंय अमित त्रिवेदी यांनी.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला मोलाली ठाकूर यांनी गायलेलं आणि अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आपण ऐकलं. गीत होतं लुटेरा या चित्रपटातलं.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया हम है राही प्यार के चित्रपटातलं समीर यांचं गीत. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या या गीतासाठी संगीत दिलंय नदीम श्रवण यांनी.

हम है राही प्यार के चित्रपटातलं हे गीत होतं समीर यांचं. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या या गीतासाठी संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया शान यांनी गायलेलं समीर यांचं गीत। रहना है तेरे दिल में चित्रपटातल्या या गीतासाठी संगीत दिलंय हॅरिस जयराज यांनी।

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं जुदाई चित्रपटातले गीत। अलका याज्ञिक आणि अभिजित यांनी गायलेलं हे गीत आहे समीर यांचं।

0: एक यांनी गायलेलं हे गीत होतं जुदाई चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार

0: सन 1910 पासून
1: श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया 100 डेज चित्रपटातलं दिलीप ताहिर यांचे गीत, स्वर SP बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांचा, तर संगीत राम लक्ष्मण यांचं.

0: SP बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं 100 डेज चित्रपटातलं, दिलीप ताहिर यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: वणक्कम.
2: नमस्कार.
3: नमस्कार.
1: राम राम.
2: अस्सलाम वालेकुम.
3: सत श्री अकाल जी.
4: या सर्वांचा अर्थ एकच.
0: शंभर अंश एक मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता आनंद घेऊया काही नाट्यपदांचा नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमाची सुरुवात लहान पण देगा देवा नाटकातल्या बाळ कोल्हटकर यांच्या नाट्यपदानं, स्वर आणि संगीत पंडित कुमार गंधर्व यांचं.

श्रोतेहो नाट्य संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला लहानपण देगा देवा या नाटकातलं नाट्यपद आपण ऐकलं. ही रचना होती संत तुकारामांची, तर स्वर आणि संगीत होतं पंडित कुमार गंधर्व यांचं. श्रोतेहो, यानंतरचं नाट्यपद ऐकण्यापूर्वी एक आठवण आहे. उद्या रात्री 9 वाजता प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी श्रोतेहो, उद्या बुधवार दिनांक 13 मे 2026 हॅलो डॉक्टर या लाईव्ह प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे आपलं स्वास्थ्य आणि जीवनशैली. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे उद्या रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-3471 किंवा 2-42-36-72. श्रोतेहो, हे होतं निवेदन हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया रामदास कामत यांनी गायलेलं नाट्यपद.

मत्स्यगंधा नाटकातलं हे नाट्यपद होतं वसंत कानेटकर यांचं. गायलं होतं रामदास कामत यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेके यांनी. श्रोतेहो, हे एक निवेदन आहे हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. शेतकरी बंधूंनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवार दिनांक 14 मे 2026 विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणं निर्मिती. तज्ज्ञ असतील महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8:00 आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-34-71 किंवा 2-42-36-72. निवेदन संपलं. श्रोतेहो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया स्वरसम्राज्ञी नाटकातलं नाट्यपद. विद्याधर गोखले यांच्या या नाट्यपदासाठी स्वर आहे कीर्ती शिलेदार यांचा आणि संगीत दिलंय निळकंठ अभ्यंकर यांनी.

स्वरसम्राज्ञी नाटकातल्या विद्याधर गोखले यांच्या नाट्यपदानंतर आता ऐकूया ययाती देवयानी या नाटकातलं कवी कुसुमाग्रज यांचं नाट्यपद. स्वर अर्चना कान्हेरे यांचा आहे, तर संगीत दिलंय पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: ययाती देवयानी या नाटकातलं कवी कुसुमाग्रज यांचं नाट्यपद आपण ऐकलं. गायलं होतं अर्चना कान्हेरे यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.
1: श्रोते हो, यावेळच्या नारी विश्व कार्यक्रमात ऐकणार आहोत अहिल्यानगर इथल्या दीपाली बिहाणी यांचा गृहिणी ते मास्टर शेफ पर्यंतचा प्रवास. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात अगदी कुठेही.
0: श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाट्यपद. स्वर वसंतराव देशपांडे यांचं आहे आणि संगीत दिलंय पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं. गायलं होतं वसंतराव देशपांडे यांनी. श्रोतेहो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया संत कान्होपात्रा नाटकातली रचना. ही रचना आहे संत चोखामेळा यांची. स्वर मधुवंती दांडेकर यांचा आहे आणि संगीत दिले मास्टर कृष्णराव यांनी.

0: संत कान्होपात्रा नाटकातलं मधुवंती दांडेकर यांनी गायलेलं नाट्यपद आपण ऐकलं. संत चोखामेळा यांच्या रचनेसाठी संगीत होतं मास्टर कृष्णराव यांचं. श्रोतेहो, या नाट्यपदाबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: श्रोतेहो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: शंभरंश एक मेगा हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ग दि माडगुळकर यांचं प्रपंच चित्रपटातलं गीत. स्वर आणि संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोतेहू, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ग दि माडगुळकर यांचं प्रपंच चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया नाते जडले दोन जीवांचे चित्रपटातलं गीत, स्वर चंद्रशेखर गाडगिळ यांचा आणि संगीत राम कदम यांचं.

नाते जडले दोन जीवांचे चित्रपटातलं गीत होतं ग दी माडगुळकर यांचं. गायलं होतं चंद्रशेखर गाडगिळ यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अनोळखी चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश खेपूडकर यांचं, स्वर जयवंत कुलकर्णी यांचं आणि संगीत दिलंय सुधीर फडके यांनी.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत होतं जगदीश केपूडकर यांचं अनोळखे चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया तांबडी माती चित्रपटातलं योगेश यांचं गीत. स्वर लता मंगेशकर यांचं आणि संगीत आनंद घन यांचं.

तांबडी माती चित्रपटातलं हे गीत होतं योगेश यांचं, गायलं होतं लता मंगेशकर यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं आनंद खन यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:15 वाजलेले आहेत. अशाच मराठी गीतांचा आनंद घेऊया आपली गाणी या कार्यक्रमात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उमाकांत काणेकर यांचे गीत. या गीतासाठी स्वर आहे शोभा गुरटू यांचा आणि संगीत दिलंय श्रीकांत ठाकरे यांनी.

आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला शोभा गुरुटू यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं. होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे.

निमित्ताने आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम। आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजे आकाशवाणी @90।

0: विशेष फोन गाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं ध्वनी मुद्रण होईल बुधवारी दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 किंवा 02-42-36-72. तर श्रोते हो, आपल्या लाडक्या आकाशवाणी विषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी दौडू नका आणि नक्की सहभागी व्हा.
1: श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात शेवटी ऐकूया मधुकर जोशी यांचं गीत. गात आहेत सुमन कल्याणपूर आणि संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

जोशी यांच्या गीताबरोबरच आजचा आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 11:28 झालेत. ऐकूया NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
1: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग।
3: NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। श्रोते हो, एक निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी। श्रोते हो, बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमाचा विषय आहे आपलं स्वास्थ्य आणि जीवनशैली। आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर। लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 02-42-36-72। निवेदन संपलं।
4: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
5: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो।
4: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात।
5: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास।
6: एम भगभुगे भग्नी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा।
5: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही। श्रोते हो, हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी हे निवेदन आहे। श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होणाऱ्या हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणं निर्मिती। तज्ज्ञ असतील महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर। प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8 वाजेपर्यंत। शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 02-42-36-72। श्रोते हो, हे होतं निवेदन हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी। आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोते हो, माध्यान्हीचे 12 वाजतायत। यानंतर ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ, निर्मिती आणि प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे। तेव्हा श्रोते हो, सकाळच्या प्रसारण सभेतून मी डॉक्टर प्राची शेकटकर आपली इथेच रजा घेते। नमस्कार।

मजडनो श्रोते हो, आज मंगळवार. तुम्ही सगळेजण अगदी आपुलकीनं वाट बघत असाल की सुखदा, रोहित आणि शर्वरी यांच्या नेमक्या गप्पा कुठल्या विषयावर रंगल्यात. बोला म्हणजे बाहेर उन्हाळा आहे हे मला मान्य आहे, खूप गरम होतंय, पण त्यांच्या देखील अशा छान गरमागरम खुमासदार गप्पा मारायला तुम्ही देखील आतुरतेनं वाट बघत आहात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता ऐकूया स्मिता गानू जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: अरे वा सुखदा, काय ग आज एकदम छान साडी वगैरे तयार झाली आहेस.
1: छान छान साडी म्हणजे फक्त साडीच छान का? मी छान नाहीये का?
0: नाही ग नाही ग नाही, तसं नाही तसं नाही, तू छान आहेसच. ते काय आता रोज रोज सांगायचं. आणि मुख्य म्हणजे तुझा चॉईस मस्त आहे एकदम.
1: थँक्यू थँक्यू, माझा चॉईस मस्त आहे असं म्हटल्याबद्दल.
0: हे बघ, गोष्ट साधी सरळ सोपी आहे. तू मला जीवनाचा साथीदार म्हणून निवडलंस, इथेच तुझा छान चॉईस निर्विवाद सिद्ध झालेला आहे.
1: म्हणजे माझ्या या चॉईस बद्दल तू बोलत होतास? होय.
0: हा म्हणजे हा वन ऑफ युअर बेस्ट चॉईसेस असं म्हणू शकतो.
1: सगळं चांगलं तेवढं कसं स्वतःला लावून घेतोस रे तू?
0: कारण तू कधीच चांगलं म्हणत नाहीस.
1: अरे
0: बरं, आता विषय होता तुझ्या सुंदर दिसण्याचा आणि तुझ्या साडीचं प्रयोजन काय हा. पण सुखदा थांब एक मिनिट, ही साडी काय ग, ही मी कधी बघितली नव्हती. नवीन घेतलीस की काय? हा कुठे घेतलीस, म्हणजे सेल बिल मध्ये?
1: अरे हो हो हो, ऐक जरा, ही साडी तू बघण्याचा प्रश्नच नाही, कारण ही माझी साडी नाहीच आहे मुळी.
0: येस, म्हणजे बघ माझं किती बारीक लक्ष असतं तुझ्याकडे, आणि तू म्हणतेस की मला काही माहितीच नसतं, मला काही पर्वाच नाही वगैरे.
1: नाही, तुला काही माहित नसतं ही वस्तुस्थिती आहे. या खेपेला फॉर चेंज तुझं म्हणणं खरं ठरलंय की ही साडी माझी नाहीये, त्यामुळे तू बघितलेली नाहीयेस.
0: कोणाची आहे? कोणाची?
1: तर ती माझ्या आईची आहे.
0: हो काय ग, पण आईची साडी कशासाठी आणलीस? एकीकडे म्हणायचं त्या कपाटभर साड्यांचं काय करायचं म्हणून, आणि हे असं कोणाकोणाच्या साड्या नेसायला घेऊन यायचं, हे काय तुझं गणित मला कळत नाही.
1: एक एक मिनिट रोहित, ही काही कोणाकोणाची साडी नाहीये,
0: मग
1: माझ्या आईची साडी आहे.
0: यु मीन माहेरची साडी?
1: पण म्हणून ही साडी नेसून मी काही मुळे मुळे रडणार वगैरे नाहीये, उलट मला छान प्रसन्न वाटतंय.
0: हो हो हो, ते दिसतच चेहऱ्यावरून. पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर,
1: आईची साडी नेसायला कोणतंही कारण लागत नाही, मात्र ती नेसली की हसण्याचं खुश होण्याचं कारण आपोआप मिळत.
0: हो, साहित्यिक आणि सेंटिमेंटल?
1: अजिबात सेंटिमेंटल नाही, पण तू कोणत्याही बाईला विचार, आपल्या आईची साडी नेसणं म्हणजे जणू काही आईच्या मायेची ऊब मिळणं.
0: हो हो हो, हे मात्र खरंय. आपली शर्वरी सुद्धा नाही का नेहमी आईच्या साड्या नेसायला घेऊन जाते.
1: आणि अरे गंमत म्हणजे एरवी ह्या मुली कॉर्पोरेट मध्ये फॉर्मल कपड्यात असतात.
0: पूर्वी खूप स्ट्रिक्ट होतं हे प्रकरण. फॉर्मल कपड्याचे सुद्धा केवढे नियम असायचे.
1: आणि रंगांच्या बाबतीत सुद्धा काय तर म्हणे न्यूट्रल कलर असावेत.
0: पण हल्ली ड्रेस कोड बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत, म्हणजे सिम्पल सलवार कमीज वगैरे चालतं. काही काही ऑफिसेस मध्ये ठराविक दिवशी टी शर्ट सुद्धा चालतात म्हणे. पण ते शर्वरीचं तू काय सांगत होतीस?
1: हा तर शर्वरी आईच्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि भाव खाते, कारण आईच्या साड्यांचा चॉईस भन्नाट आणि हाय क्लास आहे.
0: हे बघ, साड्याच नाही एकूणच आईच्या सगळ्याच बाबतीमध्ये चॉईस रंगसंगती जबरदस्त असते.
1: आणि बऱ्याच लोकांचं मानणं असतं की खूप महागातली वस्तू म्हणजे भारी वस्तू, पण आई अगदी साधी सुती साडी सुद्धा किती छान पद्धतीने नेसतात. तो काय तो तुझा शब्द काय त्यासाठी?
0: एलिगंट. एलिगंट,
1: हा एलिगंट, मोहक आणि अभिरुचीपूर्ण.
0: क्या बात है,
1: म्हणजे साधी वस्तू सुद्धा तुम्ही कशी प्रेझेंट करता यावर त्या वस्तूचं किंवा गोष्टीचं सौंदर्य आणि कल्पकता हे दिसून येतं.
0: आणि मग शर्वरी त्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि मग
1: ऑफिस मधल्या कलिग्स तिला हमखास विचारतात, ही मम्मीची साडी आहे ना?
0: आणि मग तिला रागच येत असेल.
1: इथेच चुकता तुम्ही पुरुष मंडळी
0: का?
1: अरे आईची साडी असं छान लेबल मिळालं की उलट ती

0: प्राऊड वगैरे असं काय ते फील करून घेते
1: आणि आईची साडी मिरवते असंच म्हणायचंय ना तुला.
0: रोहित तुला गंमत सांगते, अरे साडी नसल्यावर स्त्रीचं दिसणं साडीवर अवलंबून नसतं तर ती स्त्री ती साडी कशी कॅरी करते यावर अवलंबून असतं.
1: हो हो मला वाटलं नेसली साडी झालं काम, पण त्यामागे एवढं हे सगळं लॉजिक वगैरे असतं मला माहित नव्हतं बुवा.
0: साडी नेसल्यानंतर कुणी अवघडून वावरतात, कुणी अगदी सहज असतात ना, या सहजतेमध्येच खरं सौंदर्य दडलेलं असतं.
1: बरं बरं बरं, आता तू तुझी दडलेली गोष्ट सांगून टाक बरं, म्हणजे ते आईची साडी का बरं आणलीस ते. नाही मग अशी तू म्हणालीस की त्याला काही कारण लागत नाही वगैरे, तरी पण कुछ तो बात होगी असं वाटतं मला.
0: बात वगैरे काही नाही, मागच्या रविवारी मदर्स डे साठी आईला ही साडी सरप्राईज म्हणून आणली होती. तू हैदराबादला गेला होतास ना म्हणून तुला दाखवता आली नाही, आणली तशी लगेच तिला देऊन आली.
1: अच्छा मदर्स डे म्हणजे मातृदिन
0: इंटरनॅशनल.
1: मे महिन्यात असतो ना हा दिवस.
0: हा मे महिन्यातला दुसरा रविवार. मला माहितीये आता तू म्हणशील की हा काही आपला सण नव्हे
1: तिकडचा,
0: हा परदेशात आलेला फॅड आहे.
1: पण आई हे बघ काय म्हणजे मी टीका करणारा माणूस आहे हे तुझं म्हणणं बरोबर आहे. आला असेल परदेशातून हा दिवस, पण एका चांगल्या कारणासाठी साजरा केला जातो की नाही झालं तर मग.
0: दॅट्स लाईक अ गुड ह्युमन बिंग. अगदी बरोबर, फक्त आपल्या देशातला नाही म्हणून एखाद्या दिवसाच्या आनंदावर बोट ठेवणं हे काही फारसं योग्य नाही.
1: आणि आपण सुद्धा नाही का मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतोस ना, मग या निमित्ताने हीच भावना व्यक्त करायची.
0: अगदी, म्हणजे आपण श्रावण अमावस्येला मातृदिन आपल्याकडे करतोच साधा. हा आणखी एक, तू की नाही खरं म्हणजे छान सोपं करून टाकलं सगळं, तर मी आईला साडी आणि ब्लाऊज पीस आणि फॉल असं सगळं दिलं.
1: अगं हे पण तू सगळं घरी करतेस ना हे फॉल बिल लावणं वगैरे?
0: मुलगी कोणाची आहे मी? माझ्या आईचीच ना. साडीला फॉल लावणं म्हणजे आईचं आवडीचं काम. तासा भरात लावते ती फॉल आणि तो सुद्धा परफेक्ट मस्त नीट नेटका.
1: आणि आई साहेबांचे हेच गुण आपल्यात आले आहेत मॅडम जी.
0: असे नाही, आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण आईची टापटीप माझ्याही कामातून जर दिसत असेल तर तो आईचाच गौरव आहे.
1: बरोबर आहे बरोबर आहे, पण तरी सुद्धा सुखदा एक विचारतो म्हणजे तू कधीपासून हे डेज वगैरे साजरे करायला लागलीस ग?
0: पुन्हा आपण तिथेच येतो. अरे सणवार कशासाठी किंवा हे डेज वगैरे कशासाठी? तर
1: मज्जा करण्यासाठी, गोडधोड खाण्यासाठी निमित्त. आणि अर्थशास्त्रात म्हणतात ना तसं अर्थकारणाला म्हणजेच बाजाराला चालना देण्यासाठी
0: हे हेतू आहे तसं. पण आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्ताने चार नातेवाईक किंवा शेजारी पाजारी जमावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी, कुणाला काही मदत हवी असेल तर केली जाते इतकं.
1: हो आणि कुणाला थँक यू वगैरे म्हणायला एरवी संकोच वाटत असेल तर या निमित्ताने ते म्हणता यावं. थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस. बरोबर की नाही?
0: अगदी बरोबर.
1: आणि तुझा आवडता फंडा त्या त्या ऋतू प्रमाणे निसर्गाशी जवळीक साधणं किंवा संस्कृती जपणं
0: हे तर नक्कीच खरे. हा म्हणजे आता हेच बघ ना, अधिक महिन्यात जावयाला खास बोलावून.
1: तमाम बेल वाजली, बघूया कोण आहे.
2: हा बापरे गरम आहे गरम असं मी आता अजिबात म्हणणार नाहीये.
0: हा
2: कारण असं म्हणून ना आणखीन गरम व्हायला लागत.
1: अरे हे काय नवीनच ऐकतोय मी, मग काय म्हणणार आहेस तू? वा काय मस्त चिडडे म्हणून वगैरे.
2: दादा तू ना, पण दादा एक मिनिट हा, तुझ्याकडे मी नंतर बघते. पण ही मा काय बहारों की राणी ख्यालों की मलिका कोण आहे कोण इथे?
0: शर्वरी का ग, काही बोलतेस का तू?
2: बर मग काय म्हणू. हा तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया. हे सुखदा मॉडर्न किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर टवका दिसतेस. टवका
0: अग ए तुझ्या जिभेला काही हाड? हा गप्प बसा, काय शब्द वापरतेस तू.
1: शर्वरी थँक्यू, म्हणजे मला सुद्धा असंच काहीतरी म्हणायचं होतं, म्हणजे टवका वगैरे असा नेमका शब्द मला सापडत नव्हता ग.
0: बास बास हा रोहित, आता तुम्ही दोघं काही ते टवका बिवका असलं काहीतरी नको उगाच, म्हणजे असलं काही बोलू नका. आईची साडी नसल्यामुळे माझं मला छान वाटतंय हे मात्र नक्की.
2: येस मला वाटलंच की ही तुझी साडी नक्कीच नाही, पण भारी आहे बरं का साडी, एकदम मस्त आहे.
0: थँक्यू. तू पण घेऊन जा एखादा नेसायला, एवढं शांत कूल वाटतंय ना या गर्मीमध्ये सुद्धा. छान सफेद आणि आकाशी रंग दोन्हीही थंडावा देणारे.

0: आंबे घ्या बहिणाबाई, तुम्ही पण हा थंडावा घ्या, ताजं गारेगार लिंबू सरबत.
1: वा वा वा दादा, असावा तर असा. बर का, मी किने एक निरोप सांगायला आली आहे. म्हणजे हे काम मी फोनवर करू शकले असते.
0: पण तुला इथे येण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं ना.
1: सुखदा, याला ना गप्प बसायला सांग, नाहीतर
2: शर्वरी, हे बघ तू असं कर, तू फक्त माझ्याशी बोल. हा, कसला निरोप आणि कुणाला द्यायचा आहे?
1: ते अधिकाचं वाण द्यायचं वगैरे आई म्हणत होती, पण मोहितने या वाण वगैरे किंवा काहीही वस्तू देण्या घेण्याला साफ नकार दिलाय.
0: वा वा वा, क्या बात. म्हणजे चला, माझ्या नकाराला आणखी एक भक्कम आधार मिळाला तर.
1: हो तर, तू सुद्धा नाही म्हणणार हे मला ठाऊकच होत. मग आम्ही एक प्लॅन बनवला.
0: काय काय काय?
2: अरे वा, कसला प्लॅन केलात ग तुम्ही?
1: अधिक महिना साजरा करायला म्हणून आपण सगळे कुठेतरी छोटीशी 4 दिवसांची ट्रिप करूया, कसं वाटलं?
0: पण मग ते माझे 33 अनारसे, जावयाची पूजा, चांदीची वाटी वगैरे वगैरे वगैरे.
2: रोहित, उगाच आपलं काहीतरी. आज सकाळी तर आपण म्हणत होतो नाही का की जावयाचा मान म्हणजे लेकीचा सुद्धा मान असतोच ना.
0: नाही नाही, म्हणजे लेकीचा मान हा जावयाचा मान असं तुला म्हणायचंय का? आईची साडी नेसल्यामुळे असेल असेल असेल. वा वा वा, म्हणजे आमच्या मानात तुम्ही परभारे स्वतःला सुद्धा मोजून घेत आहे.
2: अरे केव्हाही आपला उल्लेख लेख जावई असाच होतो की नाही, जोड शब्द.
0: अगदीच अगदीच, आई बाबा किंवा रेवाच्या सुद्धा बोलण्यात नेहमी रोहित सुखदा असं जणू काही जोड नाव असावं असं आपलं नाव येतं.
2: आणि आपण सुद्धा नेहमी शर्वरी मोहित असा एकत्रच उल्लेख करतो की नाही.
0: नक्कीच नक्कीच, पण ते जाऊ दे, अधिक बिधिक बाजूला ठेव. वाण घ्यायचं नाही म्हणून आम्ही येतच नाही असं तू आईला म्हणाली नाहीस ना?
2: नाही रे, मला माहितीये माझ्या आई बाबांकडे जायला माझ्यापेक्षा तू जास्त उतावळी असतोस.
0: नाही पण काही नवीन वस्तू घ्यायची असेल, काही उपकरण वापरताना अडचण आली तर ते पहिला फोन मला करतात म्हणून.
2: हो बरोबर,
0: आणि त्यामुळे तुला हेवा वाटणं माझा स्वाभाविक आहे.
2: अरे,
0: थोडी जेलसी होते हो की नाही सांग.
2: होते खरे थोडी थोडी, पण ना मला की नाही तुझं कौतुक सुद्धा वाटत. कधी कधी तर मी विसरून जाते की तू त्यांचा मुलगा नव्हे जावईयेस, एवढं तुमचं नातं अकृत्रिम आहे.
0: वा वा, काय परफेक्ट शब्द वापरलायस, अकृत्रिम, झकास. आणि म्हणूनच सुखदा, म्हणजे तुझे हे सगळे जे गुण आहेत ना त्यामुळे तुम्हाला आवडतं.
2: वा वा वा वा, मस्का बटर पुरे आता.
0: बरं राहिलं, नाही करत. पण मग प्लॅन काय आहे? म्हणजे पुरुष मंडळींना नामोहरम करण्याचा काही प्लॅन झालाय का शर्वरी?
1: हो सांगते. मी काय म्हणते सुखदा, तूच सांग ना.
0: ओ माय गॉड, म्हणजे सुखदा तुला हा कट आधीच माहिती होता? म्हणजे नामोहरम वगैरे करणं हे तुला माहिती होत?
2: नाही रे, उलट त्याच पुरुषाचं कौतुक करण्याचं आम्ही ठरवलंय. म्हणजे आम्ही आपल्या 3 कुटुंबांची मिळून एक झक्कास ट्रीपच ठरवून टाकली.
1: हो ना, आधी आम्ही महाबळेश्वर ठरवत होतो, पण आता गेस व्हॉट, मी असं म्हणेन गेस वेअर, कुठे जाते ओळख ओळख.
0: आता महाबळेश्वर नाही तर मग कुठे?
1: थेट सोमनाथला जातोय आपण, सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हायला.
0: शपथ, बियॉन्ड इमॅजिनेशन, कसला भारी प्लॅन आहे. पण मला सांग, सगळ्यांना जमणार आहे का?
2: जमावच लागेल, म्हणजे त्याचा सोहळा काय तो झाला, पण वर्षभरात आपण जाऊ शकतो ना केव्हाही. लवकरच, वर्षभर म्हणजे उगाच वेळ नाही घालवायचे. रेवा शर्वरी वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम सोमनाथ करतील.
1: मोहितने तिथेच आसपास साईट विजिट ऍडजस्ट करून घेतली आहे. मुक्ताला शाळेला सुट्टीच आहे आणि दोन्ही आई बाबा मंडळींना सुट्टीचा काही प्रश्नच नाही.
0: व्हॉट अबाउट मी? मी काय रिकाम तिकडे आहे का? समजा त्याच आठवड्यात माझं काही महत्वाचं काम निघालं तर तुम्हाला माझं शेड्यूल तरी माहितीये का?
2: तुला आठवतं का रोहित, मागच्या रविवारी जेवताना मी सहज गप्पांमध्ये तुला पुढच्या महिन्याच्या टूर किंवा महत्वाच्या मीटिंग आहेत का वगैरे विचारलं होतं.
0: ते यासाठी होत तर. अगं पण ते अगदी आपलं कसं कॅज्युअल बोलणं चालू होत.
2: तुझ्यासाठी कॅज्युअल नाही का ग?
1: हो, तुझ्यासाठी कॅज्युअल होत, पण त्यातून आमचा गुप्त हेर बातम्या खणून काढत होता.
0: तुम्ही बायका ना खरंच, म्हणजे अशा शातीर असता कल्पनाच येत नाही. मी आपला भाबडेपणाने सरळ सरळ उत्तर देत होतो.
1: दादा, तू तरी हे बऱ्यापैकी शांतपणे ऐकून घेतलंस. मोहित तर उडालाच, आणि त्याला ही खबर दिली कोणी माहितीये का?
0: कोण?
1: आपल्या साटोप बाई मुक्ताई.
2: अग बाप लेकीच नातं असंच असतं, मुली आपले सिक्रेट्स पहिली बाबाकडे शेअर करतात.
0: आणि लग्न झालेल्या मुली आपल्या आई वडिलांशी मेतकूट जमवून जावयाचा बकरा करतात, त्याचं काय?

0: दादा काही बोलू नकोस हा. अरे बकरा कसला, आम्ही तर तुमचा सन्मान आणि सत्कार करतोय.
1: सगळं तुम्हीच ठरवा आणि त्याला गोंडस नाव द्या. सन्मान सत्कार चालायचंच.
2: कौतुक अरे.
1: बरं ते जाऊ द्या, आपण ट्रिपला जातोय त्याबद्दल आणखी काय गुप्त खल वगैरे केलेत का तुम्ही?
0: हा सांगते सांगते ना. पण सुखदा त्याआधी माझा एक फक्त छोटासा प्रश्न आहे. मुळात हे अधिक मास प्रकरण आहे तरी काय, म्हणजे त्यावरून आपली आज एवढी चर्चा झाली?
1: म्हणजे हिला हेच मुळात माहित नाहीये, सांगून टाक.
2: प्रकरण वगैरे काही नाही ग. वैदिक काळापासून सौर कालगणना आणि चांद्र कालगणना अशा कालगणनेच्या दोन पद्धती चालू होत्या. वैदिक ऋषींना हे लक्षात आलं की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक राहतोय त्यात.
1: म्हणजे आपले ऋषी मुनी किती ग्रेट होते बघितलंस ना. पुढे काय झालं?
2: हा तर हे अंतर भरून काढण्यासाठी मग दर 3 वर्षांनी कालगणनेमध्ये 30 दिवस अधिक घेण्याची पद्धत सुरू झाली. तोच हा अधिक मास.
0: पण त्यात जावयाचा संबंध येतोच कुठे?
1: अरे जावयाचा संबंध म्हणजे जिथे कमी तिथे जावई देतो हमी, कळलं? म्हणून जावयाला मस्का मारण्याची पद्धत रूढ झाली, कळलं का तुला?
2: काही या रोहित तुझं. बरं शर्वरी, ट्रीप साठीचं कॉन्ट्रीब्युशन तुला ऑनलाईन ट्रान्सफर करू ना.
0: भाई ग, त्या 2 सिनियर मोस्ट जोडप्यांपुढे खर्च हा शब्द उच्चारू नकोस.
2: का?
0: कारण अग ट्रीपचा सगळा खर्च तुमचे आणि आमचे आई बाबा करणार आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलंय.
1: अरे हे हे हे हे मात्र टू मच आहे, याला काय अर्थ
2: आहे? राहू दे रे, त्यांचा आनंद द्यात आहे असं म्हणायचं. मग अधून मधून करू द्यावं त्यांना. बाकीच्या गोष्टींमध्ये आपण या ना त्या रूपाने भरपाई करू.
0: ए म्हणजे आपण लहान मुलांचं मन राखायला त्यांच्या होला हो म्हणतो, पण शेवटी आपल्याला हवं तेच करतो असंच ना?
2: खरे, आपले आई वडील एका टप्प्यानंतर आपली मुलंच होऊन जातात ना शर्वरी. मग त्यांना मुलांसारखं जपायचं, त्यांचं मन राखायचं आणि त्यांना आवडतील अशा गोष्टी करायच्या शक्यतो.
0: येस.
1: सुखदा सुखदा, अग अग नको ना एवढं इमोशनल बोलूस. अग आपण सुद्धा 60-70 वर्षाचे झालो ना की आपली मुलं सुद्धा असाच विचार करतील खग आपल्या.
0: अरे दादा आता कोण इमोशनल होतय हा.
2: चला चला, तो उगाच आपली मस्करी करत असतो ग. चला आता वास्तवात येऊया.
1: हो हो, वास्तवात यायचं म्हणजे ही मांजर माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करणार.
0: अरे असं म्हणतात की ज्यांचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं ती माणसं जास्त भांडतात.
1: अजिबात नाही, कुठेतरी काहीतरी ऐकतेस वाचतेस आणि इथे माझ्यावर ती फिलॉसॉफी फेकतेस.
2: थांबा दोघही, तुम्ही पुन्हा सुरू होणार का रे? कुणीतरी एकाने गप्प बसा.
1: गप्प बसा,
2: अगदी देवासारखं बसा, शांत.
0: ऐकत नाही अजिबात.
1: नाही नाही नाही, तू तू ह्या ह्या भांडखोर मुलीला तू आधी सांग.
0: मी नाही भांडखोर, ह्या दुष्ट माणसाला सांग तू.
1: अरे
0: अरे नाही, थांबा.

मंडळी आताचा पण ऐकत होतात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, याचं लेखन केलं होतं स्मिता गानू जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: नमस्कार, श्रोते हो, आपलं आरोग्य दर्पण मध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, हवामानात होणारा बदल असो किंवा इतर अनेक गोष्टींमुळे वाढणारा ताण असो, या आणि अशा अनेक कारणांमुळे तब्येतीवर परिणाम होताना दिसतो. मग अशा वेळेस हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येते. मग डॉक्टर अंडर ऑब्झर्वेशन ठेवतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या इतकीच आपुलकीनं काळजी घेतात त्या म्हणजे प्रशिक्षित परिचारिका. वेळेवर औषधपाणी बघणं, औषधांना मिळणाऱ्या रिस्पॉन्सची दखल नोंदवून ठेवणं, या आणि अशा बऱ्याच गोष्टी परिचारिका रुग्णसेवेत असताना करत असतात. आज आहे जागतिक परिचारिका दिवस. आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण परिचारिका अर्थात नर्स यांचं आयुष्य नेमकं कसं असतं, त्यांना कोणत्या कोणत्या प्रश्नांना किंवा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना. नमस्कार उमाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: त्या ऑगस्ट 1990 ते जुलै 1993 पर्यंत विद्यार्थी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यानंतर जानेवारी 1994 पासून आतापर्यंत अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ऑपरेशन थिएटर मधला कामाचा अनुभव जवळपास 20 वर्षांचा आहे. अगदी सुरुवातीला तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की हे क्षेत्र तुम्ही का निवडलं किंवा काय असं घडलं की हेच क्षेत्र निवडावं असं वाटलं?
1: खर तर क्षेत्र निवडायचं म्हणजे त्यावेळेला जेव्हा स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचं होतं तेव्हा खर तर जॉब ओरिएंटेशन किंवा करिअर ओरिएंटेड असं काही नव्हतं, तेव्हा तेवढं काही कळत नव्हतं. पण माझ्या घरामध्ये काही 2-3 जणी आहेत ज्या परिचारिका होत्या त्यावेळेला कार्यरत, त्यांच्याकडे बघून किंवा पेशंट रुग्णांची सेवा की म्हणजे काय असतं, किंवा एक तो युनिफॉर्म, युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन होतं, सफेद वस्त्र पर कभी न लग्ने देंगे, असं सर्व ते एक मनाला असं भावून जाणार होत. त्यामुळे असं होतं की स्वच्छ आणि शुभ्र गोष्टी ज्या मनापासूनही शुभ्रता आंटीला आणि रुग्ण

0: ही सेवा करतील त्याच्याकडे थोडं आकर्षित होऊन हा जॉब निवडण्याचं हे केलं. त्यामुळे म्हणजे तसं म्हटलं तर त्यासाठी नर्सिंग कडे आलो. पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय चेंजेस असणार, काय करावं लागणार हे तेव्हा काहीच माहीत नव्हतं, पण ह्याचं अट्रॅक्शन म्हणून नर्सिंगला जॉईन झालो. खरं तर हा प्रश्न आम्हाला जेव्हा नर्सिंग जॉईन करताना इंटरव्ह्यू झाला त्यावेळी विचारला होता.
1: बर,
0: की काय तुम्ही नर्सिंगला का आलात, म्हणजे काय यावं असं वाटलं. पण तेव्हा असं हे नव्हतं की काय उत्तर द्यावं, पण घरामध्ये आमच्या आहेत नर्सेस म्हणून आम्ही त्यांना बघून आम्ही आलो असं होतं. पण आज हे असं वाटतंय की त्यावेळेला आपण आलो ही काळाची गरज होती, कारण घरातील परिस्थिती तशी खूप चांगली नसल्यामुळे इन्कम सोर्स हा लगेच चालू होईल किंवा अशा दृष्टीने नर्सिंग कडे आलो.
1: आणि विद्यार्थी दशेत तुम्ही होतात अगदी सुरुवातीच्या काळात 1990 मध्ये, तर तेव्हाचे अनुभव कसे होते?
0: 90 मध्ये आम्ही आलो, खर तर इथे आले तेव्हा मी डहाणू दापचरी सारख्या एका छोट्याशा खेड्यातून इथे आले. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेला एक मनात एक भीती होती की बापरे शहर आहे एवढं मोठं, इंग्लिश एकदम फ्लुएंटली बोलणारी लोक आहेत, आपला ह्याच्यात निभाव लागेल का, आपण हे करू शकू का, अशी थोडी शंका होती. हॉस्टेलला राहायचंय, 3 वर्ष पूर्ण घर लांब आहे, सोडून सर्वांना सोडून हॉस्टेलमध्ये राहायचंय, हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट होईल का, ह्या गोष्टी मनात होत्या. पण ठीक आहे की जॉईन झालो, त्याच्यानंतर सर्व हळूहळू ते सुधारत गेलं. आणि जेव्हा स्टाफ म्हणून नर्सिंग ट्रेनिंग पूर्ण झालं आणि स्टाफ म्हणून जॉईन झालं तेव्हा मात्र असं वाटलं की आता जबाबदारी आहे, की आता आपल्याला जबाबदारीने काम करायचं आहे. स्टुडंट होतो तेव्हा आपल्याला सिनियर कोणीतरी पाठीशी घालणारे होते, शिक्षक होते की जे आपल्याला शिकवतील आणि चुका आपल्या माफ होतील, पण आता होणार नाहीये. की आता आपण जे करायचंय ते मनापासून आणि जबाबदारीने करायचंय याची जाणीव मात्र तेव्हा झाली.
1: इथे जबाबदारी एक वाढली,
0: म्हणजे वाढली आणि ती जाणीव खरं झाली की आता आपण ऍज अ स्टाफ म्हणून जॉईन होतोय, तर मग ही जबाबदारी आहे आपली की आपले रुग्ण हे आपली जबाबदारी आहे आणि त्यांची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य आहे, त्या दृष्टीने ते करायचंय ही जाणीव तेव्हा झाली.
1: अरे वा, जेव्हा परिचारिका म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये सायन हॉस्पिटलमध्ये तुम्ही रुजू झाला तो पहिला दिवस तुम्हाला आठवतोय का आज?
0: हो आठवतो, तेव्हा पहिला दिवस आठवतो. तेव्हा असं होतं की आपल्या युनिफॉर्म चेंज झाले, विद्यार्थी दशेचे युनिफॉर्म वेगळे होते, आता एक बॅच मिळाला, त्या बॅचचं एक अट्रॅक्शन होतं की हा आज आम्ही परिचारिका म्हणून जॉईन झालो, किंवा एक म्हणजे ती एक वेगळीच भावना होती किंवा एक कर्तव्याची जाणीव झाली. त्यामुळे ते काय म्हणता येईल की आपण काहीतरी पुढे पाऊल टाकतोय आणि ते कर्तव्य आपल्याला पार पाडायचंय ह्याची जाणीव नक्कीच झाली.
1: वा क्या बात आहे. आणि आज जवळपास 30-32 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, या 30-32 वर्षांमध्ये कोणकोणते बदल तुम्हाला अनुभवायला मिळाले, पाहायला मिळाले? म्हणजे आपण बघतोय की मेडिकल सायन्स हळूहळू पुढे जात चाललंय, म्हणजे जे 5 वर्षात होत नव्हतं ते आता आपण होताना बघतोय, हा तुमचा अनुभव तर खरंच खूप मोठा आहे, तर काय सांगाल?
0: 30-32 वर्षाच्या काळामध्ये खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे जसं मेडिकल सायन्स पुढे गेलं त्याच्यामध्ये जशा सोयी सुविधा आणि उपचारांच्या पद्धती वाढल्या तसेच आजारही वाढलेले दिसतात, की नवीन नवीन आव्हानं आलेली दिसतात. की जेव्हा मेडिसिन याच्यामध्ये त्वरित डायग्नोस करण्याची यंत्रणाच आली, किंवा पूर्वी मॅन्युअली चार्टिंग आणि ह्याची जागा आता इलेक्ट्रिक हेल्थ रेकॉर्ड्सनी घेतली, मॅन्युअल बीपी अपरेटसची जागा मोठमोठ्या व्हेंटिलेटर्स आणि लहान मुलांसाठीचे इन्क्युबेटर्स किंवा मॉनिटर्स ज्याच्यावरती तुम्ही पेशंटचं सर्व काही मॉनिटर एका मॉनिटरवर तुम्ही सर्व गोष्टी एका वेळी
1: बघू
0: शकता, मॉनिटर करू शकता, लक्ष ठेवू शकता, या कितीतरी गोष्टी बदलल्या. तसं प्रगत ह्याच्यामुळे
1: तंत्रज्ञानामुळे
0: ऑपरेशन्स कमी वेळामध्ये अतिशय अचूक ह्यांनी ऑपरेशन्स करता, लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आल्या, रोबोटिक सर्जरीज चालू झाल्या, त्यामुळे मॅन्युअली गोष्टींचा जो वर्कलोड होता तो हळूहळू कमी होताना दिसतो. दुसरी गोष्ट की जनरल नर्सिंग करण्यावर इतकी वर्ष फक्त भर होता, आता ऑन्कॉलॉजी, क्रिटिकल केअर किंवा स्पेशलायझेशन इन ऑपरेशन थिएटर्स किंवा निओनेटॉलॉजी यासारखी स्पेशलायझेशन नर्सिंगमध्ये सुद्धा आली आणि तीही लोक करण्यासाठी आता प्रवृत्त

0: झाली आहेत किंवा त्याकडे लोकांचा कल आहे की आपल्याला हे स्पेशलायझेशन करायचंय, किंवा नर्सिंग मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता काही गोष्टी जर का अंमलात आणायच्या त्याच्यात सुद्धा नर्सिंगच्या लोकांचा विचार घेतला जातो. इथपर्यंत गोष्टी बदलल्या किंवा तस ते जरी झालं तरी सुद्धा आता दुसऱ्या गोष्टी अशाही आहेत की NABH आणि JIC सारखी हे आली, मानांकन मिळायची आहेत, हॉस्पिटलला मिळाली पाहिजे, त्यामुळे रुग्णसेवेच्या सुरक्षा आणि कामाच्या प्रोटोकॉल्स मध्ये बदल झाले, त्यामुळे रुग्णांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा सुसूत्रता त्याच्यामध्ये आली. दुसरी गोष्ट जेव्हा आपण तसं ह्या गोष्टी जशा चांगल्या आहेत तशा बदलणाऱ्या अजून गोष्टी म्हणजे की नैसर्गिक हे नैसर्गिक म्हणण्यापेक्षा तरुणांमधले वाढते म्हणजे वाढते आजार, जे मानसिक आजार वाढले, वृद्धापकाळातले आजार वाढलेले दिसतात, जसं कॅन्सर सारखे दुर्धर आजार खूप प्रमाणात वाढले, म्हणजे खूप गोष्टी जितक्या चांगल्या जशा झाल्या तशा हे झाल्या, आजाराचं प्रमाण वाढलं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की ह्या
1: सगळ्या गोष्टींमुळे
0: असं की बैठे जॉब झाले लोकांचे किंवा हालचाली कमी झाल्या, व्यायामाचं किंवा हे करणं कमी झालं, खाण्यापिण्याच्या हे बदलल्या, त्यामुळे आजाराचं प्रमाण जितकं वाढलं जितके मेडिसिन आणि हे, त्यामुळे अजून दुसरी गोष्ट अशी झाली की छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक मेडिसिन स्वतःच्या मनाने घ्यायला लागली, गुगलवर सर्च करून घ्यायला लागले, त्यामुळे त्याचे दुष्परिणामही त्याचे तितकेच दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या 30-32 वर्षात खूप प्रमाणात बदललेल्या दिसल्या. म्हणजे ज्या आम्ही जॉईन झालो तेव्हा त्याच्यापेक्षा आता कितीतरी गोष्टी खूप चांगल्याही झाल्या आणि खूप त्याचे दुष्परिणामही त्याच पद्धतीने दिसतात.
1: बरोबर. तुमचा ऑपरेशन थिएटर मधला जो अनुभव आहे तो जवळपास 20-21 वर्षांचा आहे, तर त्याविषयी जरा सांगा ना आम्हाला, तिथलं वातावरण एकंदर किंवा तुमच्या शिफ्ट ड्युटी असतात तिकडच्या.
0: ऑपरेशन थिएटर मध्ये काम करताना पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सतर्क असायला पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे, कारण कुठल्याही प्रकारची सर्जरी जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा त्याला लागणारी साहित्य सामग्री किंवा स्टरलायझेशन, कारण आपण ऑपरेशन थिएटर हे पूर्णतः निर्जंतुक असणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याच्या स्टरलायझेशन कडे जितकं चांगलं लक्ष दिलं जाईल तितका पेशंटचा आउटपुट चांगला मिळतो. कारण तुम्ही जर ऑपरेशन थिएटरमध्ये जर जंतुविरहित काही जंतू आणि ह्याच्यामध्ये काही असेल तर ते तुम्ही ओपन थिएटरमध्ये त्यांनी इन्फेक्शन किंवा हे तर ते कंट्रोल करणं जास्त महत्वाचं असतं, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. दुसरी गोष्ट सतर्क असायला पाहिजे, कारण ऑपरेशन जेव्हा चालू असतं तेव्हा त्यावेळी त्याच्या व्यवस्थित साधन सामुग्री जर तुमच्याकडे माहिती नसेल किंवा अवेलेबल नसेल तर त्या गोष्टी शोधेपर्यंत किंवा हे करेपर्यंत पेशंटच्या अॅनेस्थेशियाची वेळ वाढू शकते, म्हणजे तुम्ही सतर्क असायला पाहिजे. तुम्ही घेतलेला काउंट इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारे स्पंजेस ह्याचा काउंट तुम्हाला व्यवस्थित ठेवता आला पाहिजे, त्या सर्जरी बद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पेशंट तोच जो पेशंट घेतलाय, एकाच नावाचे अनेक पेशंट रुग्णालयात असतात, तर तोच पेशंट तुम्ही बरोबर घेताय की नाही ही खातरजमा करण्याची सवय हाताला असायला पाहिजे की पेशंट आलाय त्याचं पूर्ण नाव तोच आहे का, त्याची साईड जे ऑपरेट करायची ती साईड बरोबर आहे का, हेही बघणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणं आणि ICU आणि जनरल वॉर्डमध्ये काम करणं ह्याच्यात खूप फरक आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे ऑपरेशन थिएटरचं हे खूपच वेगळंच असतं की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगळ्या गोष्टी करता की असिस्ट करणं, त्याबद्दलची माहिती असणं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पोस्ट ऑप पण पेशंट आपण जाऊन की ऑपरेशन झालं बाहेर आला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, त्याचं जे काही पार्ट रिमूव्ह केले जातात किंवा ज्याची नोंद ठेवणं व्यवस्थित किंवा त्याचे हिस्टोपॅथ गेले की नाही, सॅम्पल्स बरोबर गेले की नाही, ही तितकीच जबाबदारी, कारण त्या सॅम्पल्सच्या रिपोर्टवरती त्या पेशंटची ट्रीटमेंट अवलंबून असते. की तुम्ही ऑपरेट केलं आणि सोडून दिलं जाऊ दे सॅम्पल असं नाही झालं, तर ते जास्त त्या गोष्टी खूप जागरूकतेने आणि जबाबदारीने पार पाडाव्या लागतात.
1: नक्कीच नक्कीच. आणि या ऑपरेशन थिएटर इतकं जबाबदारीचं ते म्हणजे ICU वॉर्ड.
0: हो, ICU मध्ये तुम्हाला जास्त सतर्क राहावं लागतं, कारण तुमचा डायरेक्ट पेशंटशी संबंध येतो. कारण पेशंट 10 पेशंट जेव्हा ICU मध्ये आहेत आणि 2 स्टाफ आहेत, त्यावेळेला त्यांना सगळ्यांचेच मॉनिटर

0: लक्ष ठेवायचे आहेत की कोण कोणाच्या मॉनिटरवर चेंजेस होत आहेत, कोणाला काय डॉक्टर्स आहेत, पण त्यांनी हे केलं तर प्रत्येकाला ड्रग्ज इन्फ्युजन पंप्सनी जातात, तर मग इन्फ्युजन पंप कोणाचा संपलाय का, कुठला अलाराम वाजतोय, म्हणजे आयसीयू मध्ये असणाऱ्या मुली इतक्या सतर्क असाव्या लागतात की त्यांना इकडे तिकडे बघायची फुरसतही मिळत नाही. आणि ते सतर्कता त्यांची असावीच लागते, तरच तुम्ही आयसीयू मध्ये सुसूत्रता ठेवून आणि व्यवस्थित सर्वांकडे की एकाच पेशंटकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून बाकीचे दुर्लक्षित होतील असं नाही चालणार.
1: जीवाशी खेळ,
0: जीवाशी प्रत्येक आपण एका जीवाशी खेळ खेळतो तर ते
1: अगदी खरंय तुम्ही म्हणताय ते. आणि याबरोबर आहे महत्वाचा तो म्हणजे जनरल वॉर्ड, त्याबद्दल काय सांगाल, इथे खूप प्रमाणात असतात कारण
0: जनरल वॉर्ड मधली गोष्ट अजून वेगळी, कारण जनरल वॉर्ड मध्ये येणारे पेशंट त्याबरोबरच सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे त्याच्यावर येणारे नातेवाईकांची संख्याही जास्त असते, मग तुम्हाला त्यांनाही कंट्रोल करायचं असतं, येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला ते वर्गीकरण करता आलं पाहिजे की कोणाला आधी ट्रीटमेंटची गरज आहे आणि ज्याला पहिली ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्याबरोबर तुम्ही आधी हे केलं तरी सुद्धा दुसऱ्या पेशंटला असं नको वाटायला की त्याच्याकडे लक्ष देत आहेत आणि आम्ही दुर्लक्षित होतोय. तर ती क्वालिटी तुमच्यामध्ये ऍज अ नर्स असायला पाहिजे की येणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही व्यवस्थित, त्यावेळेला सगळेच लोक तणावात असतात कारण त्यांचा पेशंट असतो, तर पेशंटला सुद्धा त्याच्या भाषेमध्ये त्याला समजेल असं व्यवस्थित जर सांगितलं की हे उपचार तुमच्यावर होणार आहेत आणि ह्या उपचाराने तुम्हाला ह्या गोष्टी होतील, तर तुम्ही त्याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात ते जर तुम्ही व्यवस्थित पेशंटला समजावून सांगितलं तर पेशंट उपचारासाठी तयारही होतो आणि सहकार्यही करतो. मग ती क्वालिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तसंच नातेवाईकांना सुद्धा तुम्ही धीर देणं किंवा त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलणं किंवा हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल त्यांना समजावून सांगणं किंवा हॉस्पिटलचे काही नियम न मोडता त्यांना न दुखावता तुम्हाला त्यांना हँडल करता आलं पाहिजे. हे सर्व जर तुम्हाला जमत असेल तर जनरल वॉर्ड मध्ये काम करणं सोपं जातं आणि नाही तर ते मॅनेज करणं
1: कठीण होऊन बसतं. ऑपरेशन थिएटर असेल, आयसीयू वॉर्ड असेल किंवा जनरल वॉर्ड असेल, या तिन्ही ठिकाणी परिचारिका म्हणून काम करताना पेशन्स लेवल खूप हायेस्ट लेवलला खरतर
0: पेशन्स हा महत्वाचा मुद्दा आहे सगळ्याच ठिकाणी, कारण जनरल वॉर्ड मध्ये तो जास्त जाणवतो. कारण आयसीयू मध्ये कसं होतं की पेशंट बरोबरच आपल्याला फक्त डील डायरेक्टली रिलेटिव्ह बरोबर डील नसतं करायचं, जनरल वॉर्ड मध्ये तुम्ही पेशंट पण आहे आणि बाजूला रिलेटिव्ह पण आहे, त्यामुळे ते हे करणं खूपच कठीण असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स आणि पेशंटला समजून घेणं किंवा त्याला समजावणं ह्या दोन्ही कला अवगत असायला
1: तर अगदी प्रेमानं त्यांना हाताळावं
0: लागतं त्यांचं, कारण प्रत्येक पेशंट हा भावनिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या सर्व पेशंट भिन्न असतात, त्यामुळे त्यांना कुठल्या पद्धतीने हे करायचं ती त्यांची हिस्ट्री घ्या किंवा त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्या, पण ती कशा पद्धतीने घ्यायची तेही कळलं तर ते पेशंट आपल्याशी बोलू शकतात किंवा बोलतात
1: बरोबर,
0: तर ते केलं की सुरळीत काम करता येतं. नाही तर
1: आणि ही नॅक आय थिंक अनुभवातूनच
0: ती मिळते, त्यामुळे आपण जितकं पेशंट बरोबर बोलत राहू किंवा त्यांची माहिती काढण्याची एक कला असते की आपण असं प्रश्न जर पेशंट विचारले काय तुमचं आर्थिक हे किती आहे तर असं कोणी सांगणार नाहीये, पण ते कसं काढायचं त्यांच्याकडून किंवा आपण त्यांची माहिती कशी गोळा करायची ही एक तुम्हाला अनुभवातूनच येणारी गोष्ट आहे.
1: बरोबर आहे.

0: मंडळी आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. तर आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि दरवर्षी याची काही ना काहीतरी खास थीम असते, तर काय आहे ही थीम आणि त्याबद्दल काय सांगाल?
1: जागतिक परिचारिका दिन हा आधुनिक सुश्रुषा शास्त्राच्या जनक मानल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. 12 मे 1820 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आठवणीत आणि त्यांनी केलेल्या रुग्णसेवेच्या सन्मानार्थ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिलनी 1965 पासूनच हा दिवस साजरा करायला सुरुवात केली, पण ऑफिशियल 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिन म्हणून डिक्लेअर करण्यात आला. तर त्याचं ह्या वर्षीचं प्रत्येक वर्षी त्याची काहीतरी थीम असते. या वर्षीची थीम आहे अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ड लाईव्स.
0: हो बर. आणि खर तर अशीच परिस्थिती तुम्हाला अनेकदा अनुभवायला होते की त्या तुम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, मग ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतरही वेळेस तुम्हाला.
1: हो,
0: तर काय सांगाल, तुम्हाला असा कधी अनुभव आला होता का?
1: आम्हाला अनुभव म्हणजे मला स्टुडंट लाईफ मध्ये, मी थर्ड इयर स्टुडंट असतानाच आठवतं की आम्ही नैसर्गिक आपत्ती असं नाही म्हणता येणार, पण बाहेर काही राईड्स झाले आणि बाहेरचं येणारी लोक किंवा स्टाफ येणारे सर्व बंद झाले, त्यामुळे आम्ही रुग्णालयात थर्ड इयर असल्यामुळे आम्ही सिनियर म्हणून पूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी ऍज अ सिनियर म्हणून आमच्यावरती आली, किंवा आम्हाला

डिपार्टमेंटमध्ये आमच्या बरोबर ज्युनियर दोन दोन देऊन वॉर्ड मॅनेज करायला सांगण्यात आलं. कारण तेव्हा बाहेरून येण्यासारखी कर्फ्यू होते, बाहेरून येण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही असं बरेच वेळा होतं त्यावेळेची परिस्थिती, तरी सुद्धा आता असंही होतं की पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी जमलं, ट्रेन बंद झाल्या आणि बाहेरून येणाऱ्या स्टाफ येऊ शकत नाही. मग ज्या आतमध्ये आहेत, डबल ड्युट्या करतायत, त्यांच्या बरोबर असेल त्या परिस्थितीमध्ये असेल तितक्या स्टाफमध्ये ते करावंच लागतं. म्हणजे असं नाही की आम्ही म्हणू शकत की नाही नाही आम्हाला स्टाफ नाही आहे तर आम्ही मॅनेज कसं करणार. तर त्यामुळे ती हे स्टुडंट लाईफ पासूनच आम्हाला सुरुवात होते की हा आपल्याला हे करायचंय आणि ते केलं पण जातं. की खर तर ते असं एक स्टुडंट लाईफ मध्ये असं होतं की आपल्यावरती जबाबदारी, म्हणजे असं वाटतं की हा आपण शिकलो, म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा नवीन जबाबदारी पेलण्याची ताकद होते किंवा एक सवय होते की जी आम्हाला पुढे जाऊन त्याचे खूप फायदे झाले. आणि मोठ्या सरकारी रुग्णालयात असल्यामुळे त्या गोष्टी वारंवार घडतात किंवा मोठे ऍक्सिडेंट, एखाद्या ठिकाणी आग लागली, एकत्र येणारे पेशंट,

0: त्यावरती जबाबदारी म्हणजे असं वाटतं की हा आपण शिकलो म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा नवीन जबाबदारी पेलण्याची ताकद होते किंवा एक सवय होते की जी आम्हाला पुढे जाऊन त्याचे खूप फायदे झाले. आणि मोठ्या सरकारी रुग्णालयात असल्यामुळे त्या गोष्टी वारंवार घडतात किंवा मोठे ऍक्सिडेंट, एखाद्या ठिकाणी आग लागली, एकत्र येणारे पेशंट, मास कॅज्युअल्टीज, हे हँडल करण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये ते रुग्ण हँडल करण्याची एक सवय किंवा क्षमता वाढली असं म्हटलं तरी चालेल.
1: बरं. आणि नैसर्गिक जेव्हा आपत्ती येते तेव्हा पण असंच तुम्हाला अनुभव येतो का?
0: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय होतं की अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये आता मागे जसा कोकण रेल्वेला ऍक्सिडेंट झाला, कोकण रेल्वेच्या ऍक्सिडेंट मधले बहुतेक पेशंट एका पूर्ण ह्याच्यातले बोगीतले सर्व पेशंट आमच्याकडे आले. ती अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळली आणि ऍक्सिडेंट झाले, रोड ऍक्सिडेंट झाले, ट्रेन ऍक्सिडेंट झाले, त्याचे सर्व पेशंट येतात. ज्या वेळेला अशी आपत्ती येते आणि रुग्णालयात खूप मोठ्या संख्येने पेशंट येतात त्यावेळी मात्र त्यांची वर्गवारी करावी लागते की आधी कोणाला ट्रीटमेंटची गरज आहे, डॉक्टरांशी बोलून मेडिकल वैद्यकीय दृष्ट्या ज्याला आधी गरज आहे त्याच्याकडे आधी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, किंवा येणाऱ्या त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक तणावामध्ये असतात त्यांना हँडल करावं लागतं. कारण बऱ्याच गोष्टी डॉक्टर जरी असले तरी ते वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असतात, त्यावेळेला फर्स्ट एड देऊन आपण काय रुग्णांचं हे करू शकतो, किंवा रक्तस्राव होतोय तो थांबवता येतो, किंवा फ्रॅक्चर आहे त्याला इमोबिलाइज करता येतं की जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत पेशंटला अजून त्रास होतो. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की मर्यादित अचानक आलेली पेशंटची संख्या वाढल्यामुळे मर्यादित संसाधन असतात ज्याच्यामध्ये उपकरणांची किंवा औषधांची कमतरता त्यावेळी भासू शकते अचानक आलेल्या ह्याच्यामुळे. अशा वेळी उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर वापर करून आपण पेशंटना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपचार किंवा आराम कसा देऊ शकतो ह्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि अशा गोष्टी सरकारी रुग्णालयामध्ये होतात, त्याची तीव्रता बघावी लागते, पेशंटची त्यांचे भाषिक अडथळे कुठल्याही याच्यातून लोक आलेली असतात आम्ही भाषिक अडथळे दूर करा, त्यांना समजावून घ्या किंवा समजावून सांगा, आपण त्यांना समजून घेतोय ही भावना जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होते त्यावेळेला ते कामामध्ये शांततेने आपल्याला काम करता येतं किंवा पेशंट उपचारासाठी तयार होतात. त्या सर्व गोष्टी जेव्हा मास कॅज्युअलिटीमध्ये येते त्यावेळेला कराव्या लागतात आणि त्या त्याच दृष्टीने हँडल केल्या तर आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो, पेशंटला उपचारही चांगल्या पद्धतीने मिळू शकतात.
1: अगदी खरं आहे. आणि हा जॉब कसा आहे की चॅलेंजिंग आहे, पुढच्या क्षणाला काय होणार ह्याची खात्री नसते,
0: कारण प्रत्येक पेशंटची मानसिक स्थिती वेगळी असते, प्रत्येकाची समजून घेण्याची कपॅसिटी वेगळी असते, किंवा बरेच पेशंट सर्वच उपचारांना तुम्हाला तयार होतील किंवा तर त्यांना ते समजावून सांगणं गरजेचं असतं, किंवा त्यांच्या भाषेमध्ये जेव्हा त्यांना आपण सोप्या सरळ शब्दामध्ये सांगतो की तुम्हाला ह्या उपचाराने ह्या गोष्टी तुमच्या होणार आहेत किंवा ह्या डायग्नोस ह्या टेस्ट केल्यामुळे तुमचा ह्याचा डायग्नोस होईल आणि त्यामुळे तुम्हाला ते सहजरित्या उपचार घेणं किंवा करणं सोपं जाईल किंवा त्यांनी तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो हे त्यांना समजावून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पेशंट ऐकतात. नाही नाही असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा पेशंट हे ऐकतात आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेला पेशंट ते सहकार्य करतातही आणि समोरून सांगतातही की हो आम्ही तुमच्या केलेल्या ह्याच्याबद्दल समाधानी आहोत किंवा आम्हाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स दिला किंवा आम्ही तुमचं ऐकल्यामुळे आज आमची प्रकृती सुधारली हे सांगणारेही पेशंट असतात. तर असं जेव्हा फीडबॅक पेशंटकडून मिळतो तेव्हा मात्र आपण केलेल्या कामाचं काहीतरी समाधान आपल्याला मिळतं, किंवा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलेला पेशंट 4 दिवसांनी खूपच चांगला झालाय, मी खूप छान आहे, माझं ऑपरेशन छान झालं असं जेव्हा तो सांगतो त्यावेळी आपण केलेल्या 10 तासाची सर्जरी असली आणि आपण उभं राहिलोय खूप 10 तास स्टँडिंग ड्युटी केली पण त्यावेळेला ते सांगणं जे असतं त्यांनी तो क्षीण सगळा निघून जातो आणि ते जे एक समाधान असतं ते खूप वेगळं असतं.
1: खरंय खरंय. हे सगळं करत असताना शिफ्ट ड्युटीज तुम्हाला कराव्या लागतात आणि हे करताना म्हणजे फक्त हॉस्पिटल पुरतं ते मर्यादित नसतं, ते घरच्यांना सुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यावं लागतं आणि ते तुम्हाला सांभाळून घेणार हे असणं खूप गरजेचं आहे.
0: त्यामुळे कसं आहे की जेव्हा आम्ही नर्सिंग प्रोफेशन स्वीकारले हे घरच्यांशी व्यवस्थितपणे बोला, त्यांचं आपल्या कामाच्या वेळांप्रमाणे कुटुंबाचंही एक नियोजन केलं की बाबा आमची ह्या वेळेला ही ड्युटी आहे, ह्या वेळेला ही, तर आम्हाला ह्या वेळेला आम्ही घरात नसणार तर ह्या वेळेला हे काम तुम्ही बघा, आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा आम्ही, असं जेव्हा तुम्ही नियोजनबद्ध व्यवस्थित हे करता तेव्हा घरातली लोक सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात किंवा सहकार्य करतात. खूप फॅमिली आहेत की जे

0: म्हणजे पॉझिटिव्ह असतात की तुम्ही एक चांगलं काम करताय, त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने घरामध्ये मुलांना आम्ही सांभाळू किंवा आम्ही बघू असं म्हणणारी लोक सुद्धा आहेत. किंवा ज्यांच्या घरात आता कोणी नाहीच आहे तर त्यांचा हे प्रश्न वेगळा आहे, त्यांना थोडं चॅलेंज जास्त किंवा अडचणी जास्त येऊ शकतात. पण त्याची एक सवय असते आणि ती स्वीकारलेला जॉब आहे, आपल्याला शिफ्ट करायची आहे ही एक मानसिकता तयार झालेली असते, त्यामुळे ते आपण म्हणजे ते सहजपणे होऊन जात.
1: बरोबर. आणि हा जॉब असा आहे की घरी एखादा दुःखाचा प्रसंग घडला असेल किंवा काही एखादा हॅपी मुमेंट जिकडे आपण असणं सुद्धा तितकंच मस्ट आहे, पण हे सगळं बाजूला सारून घ्या, तिथे एक 5-10 मिनिटं थांबून मग पुन्हा त्या ड्युटीला उपस्थित राहणं, आणि ड्युटीला नुसतं उपस्थित नाही तर ते सगळं डोक्यातनं काढून आहे त्या गोष्टीला महत्व देणं समोरच्या.
0: बरोबर आहे. त्यासाठीच घरच्यांचा पाठिंबा आणि त्यांना ती त्यांचीही मानसिकता त्या दृष्टीने तयार करणं हे जास्त महत्वाचं, तेव्हा त्या गोष्टी होतात की त्यांनाही माहिती आहे की आज घरामध्ये लक्ष्मीपूजन आहे तरी पण तिला कामावर जायचंय, कारण आम्ही लक्ष्मीपूजन घरात केलं पण पेशंट आमचे असेच राहणार आहेत जर आम्ही घरी बसलो तर. त्यामुळे पेशंटची सेवा हे सुद्धा एक लक्ष्मीपूजन असल्यासारखंच आहे. हे जेव्हा घरातले लोक समजतात त्यावेळेला तो ताण मनावर येत नाही आणि आपण तणावरहित आपली ड्युटी करू शकतो.
1: बरोबर.
0: घरातल्यांची मानसिकता आणि त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे.
1: आणि घरात लहान मुलं असतात मग त्यांना समजून घेणं
0: हो, त्यांना तेच की घरातले जेव्हा घरात असणारे मेंबर जेव्हा आपल्याला सहकार्य करतात त्यावेळी त्या गोष्टी आपोआप होतात की तू जाणार आहेस तर तू मुलांची काळजी करू नको, मुलांना आम्ही बघू. माझ्या घरची परिस्थिती असं म्हटलं तर माझी मुलगी मी 15 दिवसाची माझ्या सासूबाईंकडे सोडून मी आलेली आहे विरारवरून. मग 15 दिवसाच्या असल्या ती 15 दिवसाची असल्यापासून त्यांनी तिला सांभाळली, तर त्यांचा सपोर्ट होता किंवा घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून आपण हे पुढेपर्यंत करू शकतो.
1: बरोबर.
0: त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत तितक्याच, कारण शिफ्ट ड्युटी मध्ये तुम्हाला रात्री 10 तास तुम्ही बाहेर असता, रात्रीच्या वेळी मुलांना सांभाळणं किंवा आम्ही सेकंड शिफ्ट करून रात्री विरारला आम्ही 12-12 वाजता घरी पोहोचायचो तोपर्यंत मुलांना सांभाळणं, याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट खूपच महत्वाचा आहे.
1: अगदी खरं आहे. आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले आणि एकीकडे त्या सगळ्या रुग्णांचे त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा मूड तसेच तुम्हाला सांभाळावे लागतात. आज गेली 30-32 वर्ष तुम्ही या सेवेमध्ये आहात, आज मागे वळून बघताना तुम्हाला कसं वाटतंय?
0: मागे वळून बघताना म्हटलं तर असं वाटतंय की हो, आपण जे स्वीकारलं ते आपण प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलंय असं जाणवतं. कारण आता पेशंटकडे बघितलं की एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर पेशंटच्या वागण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर आहे, ते जाणवतं. कारण आता येणारी लोक ही जास्तीत जास्त पेशंट हे सुशिक्षित आहेत, त्यामुळे गुगलवरती सर्व बघून येतात, त्यांना डायग्नोस कळला की ते गुगल करतात, त्यांचे संभ्रमात असतात की गुगलवर विश्वास ठेवायचा की देतात ट्रीटमेंटवर विश्वास ठेवायचा, असं संभ्रम तो संभ्रम आपल्याला दूर करायचा आहे किंवा आपण जे सांगतो ते त्यांना पटलं पाहिजे आणि ते पटतं ते आपल्याला त्यांच्या वागण्यातून कळतं. तर ते मागे वळून बघताना असं वाटतं की हो, जरी म्हणजे ती ही एक चांगली गोष्ट आहे की लोकांना आपल्याबद्दल काहीतरी आदर आहे किंवा एक रिस्पेक्टेड जॉब आहे आणि लोक तितका रिस्पेक्ट देतात ही आहे, ते बघून असं मागे वळून पाहताना असं वाटतं की जे आपण स्वीकारलंय ते खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यात आपण काही चूक केली आहे किंवा आपण आणि ते आपल्या मनाला कुठेतरी असते की आपण प्रामाणिकपणे काम करतो.
1: खरंय खरंय. एक परिचारिका म्हणून काम करताना आज इतक्या वर्षांचा तुमच्याकडे अनुभव आहे, असा एखादा क्षण की ज्याने मनाला खूप मोठा दिलासा मिळाला?
0: असं दिलासा मिळाला म्हटलं तर असं आहे की 32 वर्ष आम्ही या ह्याच्यामध्ये, पण आता जेव्हा आपण ह्या परिस्थितीमधून लहान मुलांना घरी सोडलं, त्यांना कोणाच्याही जीवावर असं सोडून आलो किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सांभाळणार नाही त्या बेबी सिटिंग मध्ये, पण आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण मुलांकडे बघतो तेव्हा ते एक आहे की आपण इतक्या खडतर ह्याच्यातून ड्युट्या अशा शिफ्ट ड्युट्या करून आणि हे करून तरी सुद्धा आपण मुलांना एक चांगलं वळण लावलं, चांगलं शिक्षण देऊ शकलो, ते आज त्यांच्या पायावर स्वतःच्या उभे आहेत, हे हाही एक आनंद वेगळा आहे की ते एक समाधान आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह केलं, की आपण स्वीकारलेला जॉबही आपण प्रामाणिकपणे केला आणि तितकीच घरची जबाबदारी पण प्रामाणिकपणे पाळली.
1: अगदी खरं आहे. आणि
0: म्हणजे ते एक मोठं समाधान आहे. त्यामुळे आताचं नंतरचं हे आपण

0: मुलं मोठी झाली तर आपण आपल्यासाठी जगावं असं वाटायला लागलं.
1: खरंय खरंय. आणि आज तुम्ही इतक्या पेशंट्सना हाताळलं, त्यांच्या नातेवाईकांना समजून घेतलं आणि तुमचा इतका छान अनुभव तुम्ही आज आम्हाला इथे येऊन सांगितलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: एक बोलायचं होतं, मला भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राकडून एक अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक रचनेनुसार त्यांना औषधोपचार दिले जावे जेणेकरून त्याचे दुष्परिणाम कमी होतील. आणि दुसरी गोष्ट की आरोग्य सेवा या सामान्यातील सामान्य लोकांनाही परवडतील अशा कराव्यात की जेणेकरून सर्व लोकांना, सर्व प्रकारच्या आजारांना, सामान्य लोकांना सुद्धा त्याची ट्रीटमेंट घेता येईल आणि त्याचा त्यांना उपयोग होईल.
1: निश्चितच निश्चितच. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.

वनिता श्रोत्या आताच आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण हा कार्यक्रम आणि याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर सर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द। पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार। सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत। आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव। देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं। परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे। ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत। फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल। या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे। नीट ही परीक्षा MBBS सह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती। सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती। ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली। राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली। गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत. पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. एस पी वेलुमणी आणि सी व्ही षण्मुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी FIR नोंदवण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती. या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 3 जणांना अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1 लाख रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAE पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टर्सन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये 3rd भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र

मंत्रालयाने म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये 3र्या शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 मोबदल्यात 210 केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 षटकात 7 मोबदल्यात 216 करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 मृत्यू झाला तर 2 जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास CBI करणार. सलग 2 हिमंता बिस्वा शर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अमिता बड़े प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार, निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण, सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव। देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं। परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे। ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत। फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल। या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे। नीट ही परीक्षा MBBS सह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती। सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे। मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार समाज माध्यमाद्वारे कळवलं आहे। राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली। माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली। या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली। माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे। जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत या दृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी

5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलं आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडो सारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलं, 2 विवाहित मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 85 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नोग, अतुल बोरा आणि चरण बोरा या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याचं चिन्ह आहे. पक्षातल्या एका गटानं TVKचे नेते मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. SP वेलुमणी आणि CV षणमुगन यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याच्या अण्णा द्रमुकचे सरचिटणीस EK पलिनास्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलिनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. TVK सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं TVKचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते 1 मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं आहे. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईव्ज आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं LPG उत्पादन दररोजच्या 35,000 ते 36,000 टनांवरून 54,000 टन इतकं वाढवलं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या CCI वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले.

लातूरमध्ये VS पॅन्थर्स युवा संघटनेच्या वतीनं 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 35 वधूवरांचे विवाह झाले. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धर्मशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास CBI करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट UG 2026 परीक्षा रद्द केल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. फेरपरीक्षेच्या तारखा, नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. मात्र ही कारकुनी चूक असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. ज्येष्ठ भाजप नेते हेमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. या शपथग्रहण समारंभात 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घसरण झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. 101.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सायंकालीन प्रसारणात मी दीपाली चुत्तर मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला बाल गंधर्व यांनी गायलेलं, मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं य ना टिपनीस यांचं हे नाट्यपद. नाटक आहे आशा निराशा.

श्रोतो, आशा निराशा या नाटकातलं हे नाट्यपद होतं य ना टिपनीस यांचं. हा स्वर होता बाल गंधर्व यांचा, तर संगीतकार होते मास्टर कृष्णराव.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड

0: सन 1910 पासून
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत। जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा।
3: श्रोतेहो, मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुखाची सावली या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत। संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि हा स्वर आहे लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा।

श्रोतो, सुखाची सावली या चित्रपटासाठी हा स्वर होता लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा. गीतकार होते ग. दी. माडगुळकर आणि हे गीत संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता हा स्वर आहे आशा भोसले यांचा, गीतकार आहेत साहिर लुधियानवी आणि संगीत आहे रवी यांचं, तर हा चित्रपट आहे काजल.

श्रोतेहो, हा स्वर होता आशा भोसले यांचा, गीतकार होते साहिर लुधियानवी. तर या गीतासाठी संगीत होतं रवी यांचं आणि हा चित्रपट होता काजल.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास.
2: एम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
3: श्रोते हो, मिक्स मसाला या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अजीज नजान यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही कव्वाली. ही रचना आहे केसर रत्नागिरी यांची.

श्रोतो, अजीज नजान यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही रचना होती केसर रत्नागिरी यांची. आणि याबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोतो, 100.1 MHz आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सायंकाळचे 5:30 वाजतायत. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम

मंडळी, आजचं जग वेगानं धावतंय. प्रत्येक क्षणाला काहीतरी बदलतंय. मोबाईलच्या स्क्रीनवर येणाऱ्या नोटिफिकेशन पासून ते करिअरच्या स्पर्धेपर्यंत, नात्यांच्या बदलत्या व्याख्यांपासून ते स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीपर्यंत प्रत्येक गोष्ट जणू सतत पुढे पळते. या वेगवान जगात तरुण असणं ही फक्त वयाची अवस्था राहिलेली नाही, तर ती एक वेगळी मानसिकता बनली. आजचा तरुण स्वप्न पाहतो, संघर्ष करतो, स्वतःला शोधतो, कधी हरवतो, कधी पुन्हा उभा राहतो. आणि या सगळ्या प्रवासात सर्वात महत्वाचा प्रश्न असा उरतो, या इतक्या वेगवान जगात स्वतःला हरवून न देता स्वतःचं अस्तित्व जपत, मन जिवंत ठेवत तरुण राहण्याची कला नेमकी काय आहे? आणि म्हणूनच आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण ह्याच विषयावर मन मोकळेपणानं बोलणार आहोत. द आर्ट ऑफ बीइंग यंग इन अ फास्ट वर्ल्ड, म्हणजेच वेगवान जगात तरुण राहण्याची कला. ही फक्त प्रेरणादायी गोष्ट नाहीये, ही प्रत्येक तरुणाच्या आयुष्याची एक कहाणी आहे. मित्रांनो, आजची तरुणाई खूप हुशार आहे. त्यांच्याकडे माहितीचा महासागर आहे. एका क्लिकवर जग त्यांच्या हातात येतं. पण माहिती वाढली तशी मनातील शांतता कमी झाली आहे. पूर्वी माणसं एकमेकांना भेटून बोलायची, आज चॅटिंगमध्ये संवाद होतो. पूर्वी एखाद्या स्वप्नासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली जायची. आज प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा तयार झाली आहे. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट मेसेज, इन्स्टंट फेम, इन्स्टंट सक्सेस, या सगळ्या इन्स्टंट संस्कृतीत संयम मागे पडताना दिसतो. पण खरं तर आयुष्याची सुंदरता ही स्लो मुमेंट्स मध्ये असते. सकाळचा शांत सूर्यप्रकाश, मित्रांसोबत मनमोकळं हसणं, आईनं विचारलेलं जेवलीस का हे वाक्य, एखाद्या जुन्या गाण्यात अचानक सापडलेली आठवण, पावसातला वाफाळत्या चहाचा कप, पुस्तकांच्या पानांमधला सुगंध, हे क्षण आपल्याला जिवंत ठेवतात. वेगवान जगात टिकून राहण्यासाठी माणसानं स्वतःच्या मनाला वेळ देणं शिकायला हवं. आज अनेक तरुण स्वतःला सतत इतरांशी तुलना करताना दिसतात. सोशल मीडियावर कुणाचं परदेशातलं शिक्षण दिसतं, कुणाचा स्टार्टअप दिसतो, कुणाचं परफेक्ट रिलेशनशिप दिसतं, तर कुणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन दिसतं. आणि मग नकळत स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. पण आपण विसरतो की सोशल मीडिया ही संपूर्ण आयुष्याची गोष्ट नसते, ती फक्त निवडक क्षणांनी सजवलेली झलक असते. खरं आयुष्य फिल्टर शिवाय जगावं लागतं. तिथे संघर्ष असतो, अपयश असतं, गोंधळ असतो, रडणं असतं, पण त्यातही पुन्हा उभं राहणं असतं. आणि हेच खरं तर तरुणपणाचं सौंदर्य. तरुण असणं म्हणजे फक्त वयानं लहान असणं नाही, तरुण असणं म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याची तयारी असणं, चुका करूनही पुन्हा प्रयत्न करण्याचं धैर्य असणं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा जिवंत ठेवणं, जग बदलू शकतं हा विश्वास मनात बाळगणं. आज मानसिक आरोग्य हा खूप महत्वाचा विषय बनलाय. स्पर्धा, अपेक्षा, करिअरचा ताण, नात्यांमधला गोंधळ, भविष्याची भीती, या सगळ्यांमुळे अनेक तरुण आतून थकलेत. काही वेळा बाहेरून हसणारी माणसं आतून खूप तुटलेली असतात. त्यामुळे स्वतःच्या भावनांना मान्यता देणं खूप गरजेचं आहे. रडणं कमजोरी नाहीये, मदत मागणं ही कमजोरी नाहीये, किंवा थकल्यावर थांबणं ही कमजोरी नाहीये. उलट स्वतःला समजून घेणं ही खरी मोठी ताकद आहे. आपल्या समाजात अनेकदा यशाची

एकच व्याख्या तयार केली जाते, मोठी नोकरी, भरपूर पैसे, प्रसिद्धी म्हणजे यश. पण प्रत्येकाचं यश वेगळं असू शकतं. कुणासाठी घरच्यांना आनंदी ठेवणं यश असतं, तर कुणासाठी स्वतःच्या आवडीचं काम करणं यश असतं, तर कुणासाठी शांत झोप लागणंही यश असतं. वेगवान जगात स्वतःचा वेग ओळखणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जण एकाच वेळेला फुलत नाही. काही फुलं सकाळी उमलतात तर काही संध्याकाळी, पण प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं असतं. मंडळी, तुमच्या आमच्यासारख्या आजच्या तरुणाईकडे कल्पनाशक्ती आहे, ऊर्जा आहे, बदल घडवण्याची क्षमताही आहे. म्हणूनच इतिहासात प्रत्येक मोठ्या परिवर्तनामागे तरुण शक्ती उभी राहिलेली दिसते. समाज सुधारणा असो, विज्ञान असो, कला असो किंवा देशनिर्मिती, तरुणांनीच नवीन दिशा दिली. पण बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मनातली संवेदनशीलता जपावी लागते. आज माहिती भरपूर आहे, पण समजून घेणं कमी होत चाललंय. आपण पटकन प्रतिक्रिया देतो, पण ऐकून घेणं विसरून जातो. वेगवान जगात संवेदनशील राहणं ही सुद्धा एक कला आहे.

मित्रांनो, आज अनेक तरुण करिअरच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. झोप अपुरी असते, जेवण वेळेवर होत नाही, सतत स्क्रीन समोर वेळ जातो. पण लक्षात ठेवायला हवं की थकलेलं शरीर आणि थकलेलं मन मोठी स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. योग्य झोप, संतुलित आहार, व्यायाम, चालणं, थोडा शांत वेळ, या साध्या गोष्टी जीवनाला स्थिरता देतात. काही वेळा आयुष्यात अपयश येतं, परीक्षेत नापास होणं, नोकरी न मिळणं, रिलेशनशिप तुटणं, आर्थिक अडचणी येणं, या गोष्टी तरुण मनाला हादरवतात. पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं, कारण अपयश हा शेवट नसून ती नवीन सुरुवातीची तयारी असते. जगातील अनेक यशस्वी लोकांना सुरुवातीला अपयश आलं होतं, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही आणि म्हणूनच ते आज प्रेरणादायी ठरलेत. मित्रांनो, आजच्या पिढीकडे एक मोठी ताकद आहे, शिकण्याची तयारी. इंटरनेटमुळे आज कोणतीही गोष्ट शिकणं शक्य झाले. नवीन भाषा, नवीन कौशल्य, संगीत, डिझाईन, लेखन, फोटोग्राफी, कोडिंग अशा भरपूर संधी उपलब्ध आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण त्या संधींचा उपयोग कसा करतो. वेगवान जगात सतत स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे, पण त्याच वेळी स्वतःची ओळख हरवू न देणंही त्याहून महत्वाचं आहे. आज अनेक तरुण स्वतःच्या आवडीनिवडी शोधतायत. कुणी प्रवासातून स्वतःला शोधतं, तर कुणी संगीतामध्ये, कुणी लेखनात, तर कुणी समाजकार्यात. हे खूप सकारात्मक चित्र आहे, कारण स्वतःशी जोडलेलं राहणं ही मानसिक आरोग्यासाठी मोठी गरज आहे. कधी कधी थोडा एकांतही गरजेचा असतो. सतत आवाजात राहणाऱ्या मनाला शांततेची सवय हवी असते. स्वतःसोबत वेळ घालवणं, डायरी लिहिणं, पुस्तक वाचणं, समुद्रकिनारी बसणं, चालत जाणं, या गोष्टी मनाला नव्यानं उभं करतात. मित्रांनो, वेगवान जगात ब्रेक घेणंही तितकंच आवश्यक आहे. मशीनलाही विश्रांती लागते, मग मनाला का नाही. आजच्या काळात करिअरच्या अनेक वाटा खुल्या झाल्यात. पूर्वीसारखी फक्त काही मोजकी क्षेत्र उरलेली नाहीत, त्यामुळे स्वतःच्या क्षमतेनुसार वाट निवडणं शक्य आहे. पण त्या निवडीसोबत मेहनत, सातत्य आणि संयमही आवश्यक असतो. एका रात्रीत यश मिळाल्यासारखं दिसत असलं तरी त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष असतो. त्यामुळे स्वतःच्या प्रवासाचा आदर करायला शिकायला हवं. आजच्या तरुणाईनं आर्थिक शहाणपणही शिकायला हवं. पैसे कमावणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ते योग्य प्रकारे वापरणंही महत्वाचं आहे. बचत, नियोजन, जबाबदारी या गोष्टी भविष्यासाठी आधार देतात. तसंच डिजिटल जगात स्वतःचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. फेक माहिती, ऑनलाईन फसवणूक, ट्रोलिंग, नकारात्मकता या गोष्टींपासून सावध राहणं आवश्यक आहे. ही पिढी स्वतःसाठी जगत नाही, तर समाजासाठीही विचार करते, आणि म्हणूनच ही पिढी वेगळी आहे. मंडळी,

तरुणपणाचं खरं सौंदर्य म्हणजे उत्सुकता. नवीन सूर्योदयाकडे आशेनं पाहणं, पडूनही पुन्हा उठणं, स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करणं आणि इतरांचं आयुष्यही थोडं सुंदर करण्याचा प्रयत्न करणं. कधी कधी जीवन खूप गोंधळलेलं वाटतं, काहीच समजत नाही, सगळे पुढे गेलेले दिसतात आणि आपणच मागे राहिलोय की काय असं वाटायला लागतं. पण प्रत्येक माणसाचा वेळ वेगळा असतो. स्वतःची तुलना थांबवून स्वतःचा प्रवास स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट

स्वप्न पहा पण स्वतःवर प्रेम करायलाही विसरू नका. यश मिळवा पण मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी जपा. कारण शेवटी आयुष्य हे स्पर्धा नाहीये, तर तो अनुभवांचा प्रवास आहे. आणि त्या प्रवासात तरुण राहणं हीच सर्वात सुंदर कला आहे. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण सध्या घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण आताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी.
1: श्रोतो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 13 मे 2026 विषय आहे आपले स्वास्थ्य आणि जीवनशैली. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 2 42 34 71 आणि 2 42 36 72. निवेदन संपलं.

श्रोते हो, आणखीन एक निवेदन हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 14 मे 2026 विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. तज्ञ असतील महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72. निवेदन संपलं. श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला पाहुणी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार आहेत राम कदम आणि हा स्वर आहे चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांचा.

0: कधी सावली येण असा घरी।
1: पाहुनी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम कदम आणि हे गीत गायलं होतं चंद्रशेखर गाडगीळ यांनी.
2: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो? मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
1: श्रोतो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर अरुण सरनाईक, प्रमिला दातार, राणी वर्मा यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत पण ऐकणार आहोत. हे गीत संगीतबद्ध केलंय सी रामचंद्र यांनी आणि हा चित्रपट आहे घरकुल.
4: लल्ला

श्रोते हो, घरकुल या चित्रपटातलं अरुण सरनाईक, प्रमिला दातार, राणी वर्मा यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत संगीतबद्ध केलं होतं सी रामचंद्र यांनी. श्रोते हो, उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन. जिल्ह्यात उष्मा लाटेचा यलो अलर्ट. भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार 12 ते 14 मे 2026 दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मा लाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली असून यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव आणि पशुप्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केले आहे. प्रशासनाने नागरिकांना दक्षता घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS घ्यावे. तसेच घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी इत्यादींचा नियमित वापर करावा. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हापासून बचाव करण्यासाठी हलकी पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा व थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, TV किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा. यासाठी पुढील गोष्टी करणे टाळावे. दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा. उन्हात अति कष्टाची कामे करू नका. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. घट्ट, गडद आणि जाड कपडे घालण्याचे टाळावे. दारू, चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नका. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका. उन्हाच्या कालावधीत शक्यतो स्वयंपाक करण्याचे टाळावे आणि मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. उष्माघाताची लक्षणे दिसताच सर्व नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. मदतीसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी 1077 102 104 108 किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधावा. तेव्हा नागरिकांनो, जरूर काळजी घ्या, उष्णतेपासून आपला बचाव करा. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचा चित्रपट आहे हमाल दे धमाल. हे गीत गायला

श्रोते हो, आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं हमाल दे धमाल या चित्रपटातलं. गीतकार होते विवेक आपटे आणि संगीतकार अनिल मोहिले. कार्यक्रमात आता हा स्वर आहे लता मंगेशकर यांचा. हे गीत आहे गीतकार शाहीर होनाजी बाळा यांचं. संगीतकार आहेत वसंत देसाई आणि हा चित्रपट आहे अमर भूपाळी.

श्रोतो, अमर भूपाळी या चित्रपटातलं हे गीत होतं लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतकार होते शाहीर होनाजी बाळा आणि संगीतकार होते वसंत देसाई. कार्यक्रमात आता ऐकूयात आली अंगावर या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं हे गीत. संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

श्रोतो, आली अंगावर या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम लक्ष्मण. उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे हे एक आवाहन. जिल्ह्यात उष्मा लाटेचा येलो अलर्ट. भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार 12 ते 14 मे 2026 दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मा लाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव आणि पशु प्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केले आहे. प्रशासनाने नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS घ्यावे. तसेच घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी इत्यादींचा नियमित वापर करावा. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हापासून बचाव करण्यासाठी हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा व थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, TV किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी पुढील गोष्टी टाळाव्यात. दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उन्हात अति कष्टाची कामे करू नयेत. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालण्याचे टाळावे. दारू, चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नये. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका. उन्हाच्या कालावधीत शक्यतो स्वयंपाक करण्याचे टाळावे आणि मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. उष्माघाताची लक्षणे दिसतात सर्व नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

मदतीसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी 1077 102 104 108 किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधावा. तेव्हा श्रोतेहो, या सूचनांचे जरूर पालन करा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर दाम करी काम या चित्रपटातलं मन्नाडे यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार आहेत प्रभाकर जोग.

0: श्रोतो, दाम करी काम या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं मन्ना डे यांनी. गीतकार होते जगदीश खेबुडकर आणि संगीतकार प्रभाकर जोग. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
2: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगर मध्ये आरंभ होत आहे शाश्वत उपचार करणाऱ्या आरोग्य मंदिराचा.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, साबेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो, लक्ष द्या. के जे सोमय्या सिनियर अँड के बी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य, विज्ञान तसंच बी एस सी कॉम्प्युटर सायन्स, ए आय अँड एम एल आणि डेटा सायन्स बी

0: सीए सायन्स बीकॉम सीए प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेस साठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, आजच आपला प्रवेश निश्चित करा.
1: श्रोते हो, ऐकूयात काही निवेदन. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमा संबंधीचं हे निवेदन. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 13 मे 2026 विषय आहे आपले स्वास्थ्य आणि जीवनशैली. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72. निवेदन संपलं. श्रोत्या, हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 14 मे 2026 विषय आहे खरीप हंगाम, बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. तज्ज्ञ असतील महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72. निवेदन संपलं.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास.
2: एम भग भुगे भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

श्रोते हो, यावेळच्या नारी विश्व कार्यक्रमात ऐकणार आहोत अहिल्यानगर इथल्या दीपाली बिहाणी यांचा गृहिणी ते मास्टर शेफ पर्यंतचा प्रवास। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व, शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 8:40 आणि पुनप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात अगदी कुठेही। श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। संध्याकाळचे 6:35 झाली आहेत। जाणून घेणार आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। प्रसारण सभेत आपल्यासोबत मी आहे दीपाली चुत्तर। या रूपरेषेनंतर 6:40 लोकसंगीत, वृत्तविशेष 7:15 मुंबई केंद्रावरून, संध्याकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी, यात सुरुवातीला खरीप हंगामातील भाजीपाला पिकांची पूर्वतयारी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाच्या कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर शर्मिला शिंदे यांची मुलाखत, आणि यानंतर फळबाग लागवड याविषयी शिरूर तालुका जामखेड इथल्या निर्मलाबाई बाळासाहेब लटके यांची

0: जी मुलाखत कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 8:15 कार्यक्रम फिरस्ती, संकलन आणि निवेदन आहे वंदना साबळे आणि अंजली पडवे यांचं. सुगम संगीत 8:35. श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड आपण ऐकू शकाल 9:00. रात्री 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. श्रोतेहो असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेणार आहोत उद्या बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. प्रसारण सभेला सुरुवात होईल नेहमीप्रमाणे 5:51. भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलप्रभात 6:05. 6:25 दिनविशेष चिंतन 6:30. लेखन डॉक्टर बापूराव उपाध्ये यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 प्रसारित होईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात जमीन सुपीकतेसाठी उपाययोजना. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा यामध्ये फ्रोजन शोल्डर याविषयी मनके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात घरगुती सौर ऊर्जा उपकरणं आणि वापर याविषयी माहिती. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक बाळ कुणाल अहिरे. आजचा सुविचार आपण ऐकू शकाल 7:00. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:15 आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. नाट्यसंगीत 8:20. 8:40 साहित्य सौरभ कार्यक्रमात कवी गीताराम नरवडे यांचं काव्यवाचन. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 आणि 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. दरम्यान मराठी चित्रपट संगीत 10:00, मिश्र संगीत 10:30, 11:00 हिंदी चित्रपट संगीत, आपली गाणी 11:15, NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:28. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02. यात सुरुवातीला कार्यक्रम मिक्स मसाला. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. सूत्रसंचालन आहे चेतन औटे यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. लोकसंगीत आपण ऐकू शकाल 6:40. 7:15 अर्थ विशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. या कार्यक्रमात रोपवाटिकेमधून रोपे किंवा कलमे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 8:15 साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सुगम संगीत 8:35. रात्री 9:00 हॅलो डॉक्टर लाईव्ह फोन इन कार्यक्रमात विषय आहे आपले स्वास्थ्य आणि जीवनशैली. सहभागी तज्ज्ञ असतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. श्रोतेहो ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी पायलट करिअर लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर जुन्या कोर्टाच्या पाठीमागे कोर्ट गल्ली अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
3: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा खोकला ॲलर्जी टीबी न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल

0: 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर।
1: श्रोतो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सरुबाई बाबूराव पाळंदे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली काही लोकगीतं।

श्रोतो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत सरुबाई बाबूराव पाळंदे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली काही लोकगीतं. श्रोतो, आकाशवाणीचं हे अहिल्या नगर केंद्र आहे. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्री

0: राज्य शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती, त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुन्हा होणारी परीक्षा निपक्ष पद्धतीने होईल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत या दृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नियोग, अतुल बोरा आणि चरण बोरू या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ

0: सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नवा आयकर कायदा 2026 हा करदात्यांना केंद्रस्थानी ठेवून बदलता काळ आणि डिजिटल युगाचा विचार करून तयार केला आहे, असं प्रतिपादन मुंबई विभागाचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आज केलं. या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रारंभ 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत हा या कायद्यामागचा विचार असून विकसित भारत 2047 ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक सक्षम करप्रणाली तयार करायचा याचा उद्देश आहे, असं त्यांनी सांगितलं. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सुतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर प्रशांत खरात यांचं आज नागपुरात निधन झालं. 1 मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉक्टर प्रकाश खरात यांनी संपूर्ण आयुष्य फुले आंबेडकरवादी विचारसरणी, साहित्य चळवळ तसंच मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं. त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास CBI करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 kHz वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
2: संध्याकाळचे 7:10 झालेत. आमचाही अनंतचा कार्यक्रम ठीक 7:15 दरम्यान. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागात

पुरस्कारातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट अशी आहे http://awards.gov.in http://awards.gov.in या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. आमचा ह्यानंतरचा कार्यक्रम लगेचच

श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्व स्वागत जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज या देशाच्या जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध

0: करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया. जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे, याची कारण मीमांसा काय कराल?
1: अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे GDP याच्यापर्यंत May 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेलं आहे. आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल, कारण प्रमुख त्याची कारणं मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामधील तफावत आहे, आणि सरकारचा खर्च GDP साधारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे, आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे. व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 32 trillion इकॉनॉमी म्हटल्यानंतर $34 trillion कर्ज, याचा अर्थ साधारण $1 trillion पर्यंतच फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे, आणि तोच साधारण 2026 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण GDP 4% होणार आहे. आणि ही मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% GDP व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारणतः एजिंग होते, म्हणजे बेबी बुमर होती पिढी, ती आता निवृत्त होती आहे, त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअरवर आधारित असतात की तुम्ही काय काय योजना करताय, पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा या सगळ्याचा खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या पॉप्युलेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय, आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी अधिक निधी द्यावा लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली होती, कारण राजकीय कारणांसाठी म्हणा 2017 टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कराचा महसूल खूप प्रमाणात कमी झाला, आणि त्यामध्ये COVID-19 आलं, आणि त्यामध्ये आता युक्रेन रशिया आणि मध्य पूर्वतलं युद्ध या सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय.
0: सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचे कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का?
1: इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय हा या त्या हॉर्मुझच्या आखातातून होतो की जो सध्या इराणने बंद केलाय, आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये, आणि त्यामुळे जी $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारणतः दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल एवढी किंमत झाली आहे. त्यामुळे अर्थात जगभराच्या इकॉनॉमीमध्ये तेलाचा भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय, आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल गॅस हे सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते, आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे, कारण युद्धासाठी अतिरिक्त निधी नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांना तसं करायला लागणार आहे, आणि ते जर का झालं तर साधारण 2026 अखेरपर्यंत हा 101-119% आपण जो म्हणत होतो GDP कर्जाचा बोजा आहे तो एकंदर पुढे जाऊन 125% जायची शक्यता आहे, आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत नसलं तरी आर्थिक ओझं मात्र ते ठरत आहे असं मला स्वतःला वाटतं, आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्यातल्या सामाजिक योजनांमध्ये योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो त्या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते अशी भीती इकॉनॉमिस्टनाच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागली आहे.
0: यापूर्वी 1940-1950 दशकात अमेरिकेचा GDP देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता, त्याची कारण काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता?
1: 1940 सुमाराला जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला, तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचाच परिणाम झाले, आणि त्याला सुद्धा शस्त्र विमान जहाजं यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च होत होता, आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 मधला तर GDP जमतेम तो 1.7%

0: जो 1945 पर्यंत तो साधारण 37% गेला, म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली. आणि आता त्याकरता त्यांनी युद्ध रोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आणि वॉर बॉन्डच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी. आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम काय झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली. कारण युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला. कारण जपान आणि युरोप हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उघडणीस आली आणि त्यामुळे त्यांच्या जीडीपी त्याला वेगाने वाढत घेतला. लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती कारण मायग्रंट बरेचसे तिकडे येत होते. त्यामुळे घरांची मागणी वाढली, वस्तूंचा खप वाढला आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला. एक तिथे जीआय बिल म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले. पण त्यामुळे काय झालं की एकंदरीत अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा इकॉनॉमीला असं झाला. कारण महागाई ही नेहमी कॅलोस्ट्रॉसारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते ती, पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला शरीराला त्रास व्हायला लागतो. तर त्याप्रमाणे 46 मध्ये किंवा 50 मध्ये जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याच वेळेला सुरू झालेलं ते 119% होतं आणि 1955 पर्यंत त्यांनी 7% खाली आणलं होतं.
1: अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचा एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो?
0: माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो. त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे, ब्रिक्स कंट्री आहे, त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल. त्यामुळे विकसनशील देश आपण ज्याला म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल. जो परिणाम आपल्याला आता दिसतोय की 94-95 पर्यंत रुपयाचा डॉलरचा भाव रुपयामध्ये गेलाय, हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी आहे. त्याच्याबरोबरच मला वाटतं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे. कारण अमेरिकन कर्जाचं संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी एकदा केलं होतं 1-4 वर्षापूर्वी तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल आणि ते कुमकुवत झाला जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव वस्तूंचे डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता. आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता जगात गेला पोहोचलाय आणि माझ्या मते ते सोन्याचे भाव आणखीन याच्यापेक्षाही वाढत राहतील जर का अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यानंतर. आणि याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिकेची मदत करते बऱ्याचशा देशांना, म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला आलेली सुरुवात केली आहे आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल. आणि आतापर्यंत आपण जे अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो ती आता ते सेफ हेवन राहणार नाही आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो आणि तो दिसतोय आता. आणि कदाचित 1929-30 मध्ये जे एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं तर त्या तशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक अर्थतज्ञांना वाटते. त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरण्याची शक्यता आहे, सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारमध्ये डॉलर ऐवजी आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची. आणि त्यामुळे जगात एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकेल आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्याशी लढा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल. त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात त्याच्याकडे आपल्या इकॉनॉमीजने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे.
1: सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत?
0: अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे एकतर, परंतु त्यांनी जे टॅरिफ सारखं जे अस्त्र वापरायचा प्रयत्न केला इकॉनॉमी सुधारण्यासाठी, मला सुद्धा वाटतं की ते टॅरिफ म्हणून जे अस्त्राचा वापर केला तो संपूर्णपणे फसलाय. आणि अमेरिकन कोर्टाची बातमी आली की त्यांनी 10% जे टॅरिफ ठेवलं होतं सरसकट ते त्यांनी इलिगल ठरवलंय, त्यामुळे ते त्याला कंपल्सरी पाठी घ्यायला लागणार आहे. आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला सध्या मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग कमी करून इतर खर्चांना कपात लावून आपलं जास्ती बँकिंगचं कर्ज न घेता आणि कुठच्याही देशात जाऊन युद्ध न करण्याची जर का त्यांनी काळजी घेतली, कारण माझ्या मते त्याचा मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे आता सध्या देशांचं, त्याच्यामध्ये इराण सारखे युद्ध मला वाटतं बसवा कामा नयेत बसत नाहीत, परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात. पण हे सगळे बाजूला सारून

0: जर का जेन्युइनली अमेरिकेला प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी त्यासाठी युद्ध थांबवून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुळबुळ करते ती कमी करून आपल्या इकॉनॉमीवर जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतो त्यांना होईल. त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल.
1: भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात?
0: विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा इव्हन चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागेल आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जाऊन मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल. एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे. भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल किंवा गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट होण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत. पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असले तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. तीन त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युआनचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल. चीनकडे अमेरिकन ट्रेझरी बॉन्डचा मोठा साठा आहे त्यामुळे चीन जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली तर माझ्या मते शस्त्रांनी जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपानने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज हे फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्या मते सर्वात वाईट परिस्थिती युरोपाची आहे कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीचा बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायला लागेल आणि नॅचरली त्यामुळे ते राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजे.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या जीडीपी पेक्षा अधिक आहे. मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे, तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आपण
1: श्रोतेहो प्रसारणात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 22 वैशाख 1948 12 मे 2026। शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी संतोष मते
1: आणि मी अंकुश जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
2: क्या बात है भाई, आजकल तो काफी खुश नजर आ रहे हो.
3: क्यों ना हो, अब मैं ऑर्गेनिक खेती जो कर रहा हूँ ये पूरा प्राकृतिक है, ऑर्गेनिक है. इसमें हमारे खेत, हमारी फसल और हमारी जेब सब फायदे में होते हैं और इसमें लागत भी कम है. जी हाँ, आप भी ऑर्गेनिक खाद का प्रयोग करें, अपनी फसल और मिट्टी को तंदुरुस्त बनाएं और आपकी आमदनी में इजाफा करें. अधिक जानकारी के लिए किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर 1800-1801-551 पर कॉल करें और लॉग इन करें kisan.gov.in और farmer.gov.in.
4: कृषि और किसान कल्याण मंत्रालय द्वारा किसान हित में जारी.
0: शेतकरी बंधु भगिनींनो, सध्या उन्हाळा सुरू आहे आणि जे ऊन आपण अनुभवतो ना ते म्हणजे अगदी रखरखत्या उन्हाचा अनुभव आपण घेतो आहोत. म्हणजे जर का परिस्थिती बघायला गेली अंकुशजी, तर दरवर्षी 1-2 टेम्परेचर वाढलेलं आहे आपलं. म्हणजे पूर्वीच्या काळी 45 डिग्री टेम्परेचर ही अतिशय उष्ण भाग जे आहेत त्या ठिकाणी असायचं, आता ते आपल्याकडं आहे आणि त्याची कारणं जी आहेत ती आपण केलेलं निसर्गाची हानी आहे. त्यामुळं आता जी काय मानवानं निसर्गाची हानी केली आहे त्याचे परिणाम आता आपल्याला भोगावे लागणार आहेत आणि त्या दृष्टीनं आता इथून पुढे तरी आपण प्रत्येकाने आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.
1: नक्कीच, 1-2 अंश सेंटीग्रेडनी फक्त तापमान आपल्या वातावरणाचं वाढलेलं आहे आणि त्याचा किती मोठा दुष्परिणाम एकूणच निसर्गसृष्टीवर आपल्यावरती होतो आहे हे आपण अनुभवतो आहोत. हीच तापमान वाढ जर आपल्याला रोखायची असेल तर वेळीच उपाययोजना आता आपण करणं गरजेचं आहे.
0: आता याविषयी आपण आणखी बोलूयातच, पण आता आणखी थोड्याच दिवसामध्ये खरीप हंगाम सुरू होणार आहे आणि आपले शेतकरी बांधव किती ऊन असलं तरी सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा शेतीचं नियोजन करतोय, कोणती पिकं करायची याचा विचार करतोय, भाजीपाला करायचा आहे का, फळबाग करायची आहे का, भुसारमालाचं पीक करायचं आहे का, कांदा करायचा आहे का, असं विचार आपल्या शेतकरी बांधवाचं चाललेलं आहे.
1: नक्कीच नक्कीच, पण शेतकरी बंधूंनो हे नियोजन सुरू असताना, आपल्या शेतातले कामं सुरू असताना आपण स्वतःची काळजी याच्यामधून घेण्याची गरज आहे. पेपरमध्ये आपण वाचतो की अनेक जणांना उष्माघाताचा त्रास होतो आहे आणि त्याचबरोबर आपली आपल्या परिवाराच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी आपण उन्हापासून बचावासाठी योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे. अतितीव्र उन्हामध्ये शेतात जाणं टाळलं पाहिजे. समजा काम करायची वेळ आलीच तर योग्य ती
0: खबरदारी
1: करून खबरदारी घेऊनच आपण काम करण्याची आवश्यकता आहे. नक्कीच
0: नक्कीच. आता आज आपण एका विषयावरची जी मुलाखत ऐकणार आहोत ती आहे खरीप हंगामातील भाजीपाला पिकांची पूर्वतयारी. आपण पूर्वतयारीविषयीच बोलत होतो. या पूर्वतयारी संदर्भातच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पातल्या कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर शर्मिला शिंदे आणि त्यांची मुलाखत घेतली आहे सोमनाथ कांडके यांनी.
1: नक्कीच ऐकूयात.
5: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर आपले अनेक शेतकरी बांधव भाजीपाला पिकाची लागवड करताना आपण पाहतो. चांगल्या दर्जेदार भाजीपाला उत्पादनातून चांगलं आर्थिक उत्पन्न देखील ते मिळवताना आपण पाहत असतो. आज आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून खरीप हंगामातील भाजीपाला पिकांची पूर्वतयारी याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणच्या भाजीपाला सुधार प्रकल्पाच्या कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर शर्मिला शिंदे मॅडम. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
6: नमस्कार सर.
5: मॅडम, खरीप हंगामातील भाजीपाला पिकांचं उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, कोणत्या प्रमुख बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्याविषयी सांगूयात.
6: शेतीच्या कुठल्याही हंगामास आपण जर सुरुवात करायची म्हटली तर त्याचे योग्य नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी प्रथमतः माती परीक्षण ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे कोणत्याही हंगामास सुरुवात करण्यापूर्वी मातीचे परीक्षण करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर त्या परीक्षणाचा जो अहवाल समजावून घेणे

0: आवश्यक आहे, त्यानुसार आपण त्याच्या आपल्याला लागणाऱ्या निविष्टांची म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके ह्या सगळ्यांची ना आपण खरेदी करण्याची आपण निविष्टांची आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो, म्हणजे त्यांचं योग्य नियोजन करू शकतो आणि त्याच्यात आपल्याला खर्चाची बचतही होण्यासाठी मदत होते.
1: मॅडम, भाजीपाला लागवड करताना जमीन कशा स्वरूपाची असणं गरजेचं आहे किंवा एकूणच चांगलं हवामान त्यासाठी कसं असावं याविषयी सांगूयात.
0: भाजीपाला लागवड करण्यासाठी अत्यंत भारी किंवा खूप हलकी अशी जमीन अजिबात निवडू नये. साधारणतः भाजीपालाची लागवड करताना मध्यम काळी, कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी तसेच भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी जमीन निवडावी. तसेच जमिनीचा सामू हा साधारणतः 6.5 ते 7.5 तसेच ती 1.5 ते 2 मीटर खोल असलेली असावी. अशी जमीन ही भाजीपाला लागवडीसाठी योग्य समजली जाते. जर आपल्याला भारी जमिनीमध्ये लागवड करायची असेल तर आपल्याला हेक्टरी 400 किलोग्रॅम जिप्समचा वापर करावा, त्यामुळे जमीन हलकी होण्यास आणि त्याचा पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते.
1: नक्कीच. मॅडम, खरीप हंगामातील भाजीपाला पिकाचं नियोजन करत असताना आपण पाहिलं तर खरीप हंगामामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं, शेतामध्ये पाणी साचण्याचं जे प्रमाण आहे ते देखील जास्त असतं. अशा वेळी कोणता भाजीपाला शेतकरी बांधवांनी पिकवावा आणि प्रमुख कोणत्या गोष्टींकडे त्यावेळी लक्ष द्यावं.
0: भाजीपाल्यांची निवड करताना साधारणतः आपल्या जमिनीचा मगदूर कसा आहे, पाण्याची उपलब्धता कशी आहे, बाजारपेठामध्ये कोणत्या भाजीपाल्याला जास्त बाजारभाव आहे आणि त्याचा एकूण लागवडीसाठी खर्च किती येईल व मुख्यतः मागील हंगामात आपण कोणते पीक घेतलेले आहे या बाबी आपण कटाक्षाने बघितल्या पाहिजे. तसेच जर आपण भाजीपाल्याची जातीची निवड करतो त्यावेळेला त्या परिसरातील ग्राहकांची मागणी कोणत्या जातीसाठी जास्त आहे व कोणत्या जातीला हमखास जास्त भाव आपल्याला मिळतो अशाच जातीचा किंवा वाणाचा आपण वाणांचा आपण त्याच्यामध्ये निवड करावी. तसेच तो वाण हा भरपूर उत्पादन देणारा, रोग व किडी यांना कमी प्रमाणात बळी पडणारा, तसेच तेथील हवामानाशी मिळते जुळते घेणारा असावा.
1: आता भाजीपाला लागवड करत असताना बियाणांची निवड करताना कोणती काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी.
0: आपल्याला मिळणारे पूर्ण भाजीपालाचे उत्पादन हे उत्तम प्रतीच्या बियाण्यावर अवलंबून असते. बियाणे जर निकृष्ट दर्जाचे असेल तर आपण केलेले सर्व प्रयत्न, सर्व कष्ट आपले वाया जाऊ शकतात. म्हणून बियाणांची निवड करताना आपण किंवा ते विकत घेताना खात्रीच्या सरकारी बीजोत्पादन संस्था, कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रे तसेच खात्रीच्या विक्रेत्याकडूनच ती विकत घ्यावी. विकत घेताना त्यांची उगवण शक्ती, प्रमाण, बीज प्रक्रिया इत्यादी बाबी आवर्जून तपासाव्यात.
1: भाजीपाला लागवडीसाठी रोपवाटिका व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी कसं करावं, त्यासाठी कोणत्या गोष्टींची शेतकरी बांधवांनी पूर्तता करावी त्याविषयी सांगूयात.
0: भाजीपाला पिकामध्ये घेवडा, भेंडी, गवार, वेलवर्गीय भाज्या, पालेभाज्या, शेंगवर्गीय भाज्या इत्यादींचे जे बी आहे ते आपण कायम जागी लावून लागवड करतो, म्हणजे डायरेक्ट आपण शेतामध्ये त्यांची पेरणी करतो. आणि तसेच वांगी, मिरची, कांदा यासारख्या भाज्यांची आपण गादी वाफ्यावर प्रथम रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड करतो. तर साधारणतः रोपे तयार करण्यासाठी आपल्याला 3x2 मीटरच्या आकाराचे गादी वाफे करून त्यात चांगले कुजलेले शेणखत, संयुक्त खते, नंतर कार्बोफ्युरॉन असे हे मातीत मिसळून गादी वाफे तयार करावे. त्याच्यानंतर त्याच्या बियाणांची लागवड ही ओळींमध्ये 3 ते 4 सेंटीमीटर खोलीवर बी पेरून त्याच्यामध्ये त्यांची पेरणी करावी व त्याच्यावर हलकेसे पाणी द्यावे, कारण भाजीपाला पिकाची जी बी आहे ते खूप हलके असतात. तुम्ही जर जास्त प्रमाणात पाणी दिले तर ते खोलवर जमिनीत जाऊन त्याची उगवण शक्तीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्याला झारीने हलकेच पाणी द्यावे. आणि रोपवाटिका ही रोगमुक्त व कीडमुक्त राहण्यासाठी त्याच्यात मच्छरदाणीचा वापर करावा, जेणेकरून त्याची जोमदार व चांगली रोपे तयार करता येतात.
1: आता भाजीपाला पिकांच्या लागवडीपूर्वी त्या जमिनीची पूर्व मशागत करणं देखील तेवढंच महत्त्वाचं असेल, त्याविषयी आपण शेतकरी बांधवांना काय सांगूयात.
0: पूर्व मशागत करण्यासाठी जमिनीची उभी व आडवी दोन्ही नांगरट खोलवर नांगरट करणं गरजेचं आहे आणि लागवडीपूर्वी साधारणतः 1 महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये त्यांची नांगरट झाली पाहिजे, जेणेकरून सूर्यप्रकाशाच्या उष्ण

0: स्वच्छतेमुळे जे काही बुरशीजन्य रोग किंवा त्यांची कीटक किंवा रोग बुरशी आहे तर ही त्या उष्णतेमुळे त्यांचा नायनाट होतो. तसेच त्यांच्यानंतर नांगरटीनंतर कुळवणी करावी व शेणखत साधारणतः 10 ते 15 प्रति टन प्रति हेक्टरी हे मातीमध्ये मिसळावे.
1: भाजीपाला लागवडीमध्ये किंवा भाजीपाला एकूणच उत्पादन घेत असताना विविध बाबींचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. यामध्ये खताचं व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर तण आणि किडींचं निर्मूलन असेल, या सगळ्या बाबींचा अंतर्भाव या व्यवस्थापनामध्ये होतो. एकूणच आपण शेतकरी बांधवांना काय सांगूयात?
0: भाजीपाला पिके ही रासायनिक आणि सेंद्रिय खतांना चांगली प्रतिसाद देतात. जरी ते खरे असले तरी आपण रासायनिक खतांचा जास्तीत जास्त वापर हा आपण टाळला पाहिजे आणि जास्तीत जास्त सेंद्रिय गांडूळ खते शेण खते यांचा वापर आपण केला पाहिजे. खतांचं व्यवस्थापन करताना आपण लागवडीच्या वेळी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश हे दिले पाहिजेत आणि उरलेले अर्धे नत्र हे 2 हप्त्यामध्ये म्हणजे फुलोराच्या वेळी आणि फळधारणाच्या वेळी आपण त्यांना दिले पाहिजेत. तसेच पाणी व्यवस्थापन करताना पिकांच्या गरजेनुसार पावसाळी परिस्थिती, जमिनीचा मगदूर ह्या गोष्टी विचारात घेऊनच आपण पिकांना पाणी दिले पाहिजे. फळधारणाच्या काळात पिकांना पाणी कमी पडू दिले नाही पाहिजे, नाहीतर टोमॅटोसारख्या पिकांमध्ये त्यांना तडे जाण्यास सुरुवात होते. खरीप हंगामातील जर पाण्याचे व्यवस्थापन करायचे असेल तर खरीप हंगामात हलक्या जमिनीसाठी 8 ते 9 दिवसांनी पाणी द्यावे व भारी जमिनीत 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन देण्यास मदत होऊ शकते. जर आपण भाजीपाला पिकाचे तण व्यवस्थापन जर बघितले तर भाजीपाला पिकं हे हंगामी असल्यामुळे लागवडीनंतर 1 ते 2 खुरपण्या करून पीक हे स्वच्छ ठेवावे आणि तणमुक्त ठेवावे. त्यामुळे रोगा व किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. सध्याची वाढती मजुरी आणि मजुरांचा पुरवठा यामुळे आपल्याला जे पिकांच्या तणांचा बंदोबस्त करणे हे खूप अडचणीचे जाते. त्यामुळे आपल्याला रासायनिक तणनाशकाचा वापर हा अपरिहार्य आहे, परंतु वारंवार तणनाशकाचा वापर करणे सुद्धा धोक्याचे आहे. त्यामुळे पिकांची फेरपालट करणे, जलद वाढणारी कमी कालावधीत वाढणारी पिकं ही करणे आवश्यक आहे. तणनाशकाचा वापर करताना आपण ज्या पिकांसाठी ते तणनाशक शिफारस केलेले आहे त्याच पिकांसाठी त्यांचा वापर करावा. त्यांचे प्रमाण आणि वेळ याही गोष्टी लक्षात घेणे गरजेचं आहे. जर आपण कीड व रोगांचे व्यवस्थापन जर आपल्याला करायचे असेल तर बहुतेक भाजीपाला पिके ही रोग व किडींना लवकर बळी पडतात. त्यामुळे विशेषतः टोमॅटो मिरचीवर येणारा चुरडामुरडा, वांग्यातील फळे व शेंडे पोकरणारी अळी, भोपळावर्गीय भाजीपाल्यामध्ये येणारी फळमाशी, कांद्यावरील फुलकिडे या रोग व किडींचा प्रमाण जास्त प्रमाणात प्रादुर्भाव खरीप हंगामात दिसून येतो. तर फळमाशीच्या नियंत्रणासाठी साधारण 5 एकरी प्रमाणात कामगंध सापळ्यांचा वापर करावा. तसेच 5% निंबोळी अर्काची फवारणीसुद्धा करावी. मावा व तुडतुडे नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 70% WG याच्यामध्ये साधारणतः 0.7 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी. तसेच तुडतुड्यांसाठी पिवळे आणि निळे चिकट सापळे ठिकठिकाणी लावावे. अशा तऱ्हेने आपण रोग किडीचे पाण्याचे तणांचे व्यवस्थित जर आपण नियंत्रण केले तर आपल्याला निश्चितच त्याचा आपल्या भाजीपाल्याचे जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठी फायदा होऊ शकतो.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगामातील भाजीपाला पिकांची पूर्वतयारी याविषयी आज आपण कार्यक्रमात जाणून घेतलं. आपल्यासोबत होत्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणच्या भाजीपाला सुधार प्रकल्पाच्या कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर शर्मिला शिंदे. मॅडमने आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं अगदी सविस्तर दिलेली आहेत, मात्र तरी देखील आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील, शंका असतील, तर मॅडमसोबत संपर्क साधून त्या विचारू शकता. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9403182955. नंबर पुन्हा एकदा 9403182955. शिंदे मॅडम, आज आपण कार्यक्रमात सहभागी झाला त्यासाठी शेतकरी बांधवांच्या वतीनं मनापासून आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण खरीप हंगामातील भाजीपाला पिकांची पूर्वतयारी याविषयीची मुलाखत ऐकलीत. मुलाखत होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाच्या कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर शर्मिला शिंदे यांची. मुलाखत घेतली होती सोमनाथ कांडके यांनी. ही मुलाखत आम्ही पुनः प्रसारित केली होती.

0: राज्य सरकार के कृषि अधिकारी से संपर्क करें और मुफ्त में सॉइल हेल्थ कार्ड पाएं। कृषि और किसान कल्याण मंत्रालय द्वारा किसान हित में जारी।
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आपण सुरुवातीला भाजीपाला पिकाची पूर्वतयारी याविषयी जाणून घेतलं, आता आपण फळबाग लागवड या संदर्भात जाणून घेऊ। अंकुशजी, आपण जो सुरुवातीला मुद्दा मांडला होता की कशा पद्धतीनं निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे, तर यामध्ये फळबाग लागवड ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे बघा, अनेक शेतकरी बांधवांनी फळबागाच्या लागवडी केल्यात, चांगलं उत्पन्न तर मिळतच आहे, पण ज्या काही पृथ्वीवर असलेल्या वनस्पती आहे, पृथ्वीवर असलेले वृक्ष आहेत, त्याची संख्या सुद्धा फळबाग लागवडीमुळे वाढते।
2: नक्कीच, म्हणजे निसर्गाला पूर्वकच अशी ही फळबाग लागवड आहे, त्याच्यामुळे वृक्षांची संख्या वाढणार आहे आणि त्याचबरोबर जमिनीवर आच्छादन तयार झाल्यामुळे जमिनीची धूपही कमी प्रमाणात होणार आहे। अनेक प्रकारचे फायदे आपल्याला या फळबागेपासून मिळणार आहेत। निश्चित,
1: नक्कीच। आता फळबाग लागवड याविषयी शिरूर तालुका जामखेड इथल्या महिला भगिनी शेतकरी आहेत, निर्मलाताई बाळासाहेब लटके यांची मुलाखत घेतली आहे संतोष मते यांनी।
2: नक्कीच ऐकूया।
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण बोलणार आहोत फळबाग लागवड याविषयी शिरूर तालुका जामखेड इथल्या निर्मलाबाई बाळासाहेब लटके यांच्याशी। नमस्कार।
4: नमस्कार।
3: आज आपण निर्मलाबाई लटके यांचे अनुभव जाणून घेणार आहोत। त्यांची फळबाग लागवड आहे, किती फळबाग लागवड आहे?
4: एक हेक्टर पेरूई, एक हेक्टर चिंचे।
3: आणि कधी लागवड केली या दोन्ही पिकांची?
4: 2003 ला केली।
3: 2003 ला लागवड केली आहे, म्हणजे दोन्ही पण पिकांची, पेरू पण आणि
4: बरोबरच केलेली।
3: बर बर, मग किती त्याचं कसं वर्षभर कसं व्यवस्थापन करता?
4: आता सुरुवातीला पाऊस पडला की पाणी द्यायचं, चिंचाला पण पाणी देतो आम्ही, कारण फुलं लागतात ना, मग बहर आलेला आहे ती गळत नाही पाणी दिल्यानंतर। आणि पेरूला तर द्यावाच लागतं अक्षय तृतीया झाली की।
3: बरोबर बरोबर।
4: हो, आणि मग नंतर पाणी दिल्यानंतर खुरपणी हे करायचं, वर खत काय आम्ही देत नाही, सेंद्रिय खत आणि गांडूळ खत आहे आमच्याकडे।
3: अच्छा।
4: आणि रानात पण आम्ही मधल्या भागात तणनाशक वगैरे काही मारत नाही।
3: बर बर।
4: ट्रॅक्टरने आपला पाळी मोगळा करून घ्यायचा, कारण त्यातले जीवाणू आहेत ना सारा रानात पांगलेले आहेत।
3: बर बर।
4: म्हणून ते मरतात ना वरून तणनाशक मारलं की। मजुराच्या साह्याने आपण मग ते खुरपून वगैरे घ्यायचं काढू।
3: अच्छा, मशागत करायची मधुराच्या साह्याने, तण काढायचं, पण औषध वगैरे कुठलं मारत नाही,
4: काहीच नाही, रासायनिक कसलंच काय नाही।
3: बर, म्हणजे पाच एकर
4: होतो तण काढायचा, पण आता नाविलाजामुळे जीवाणू मारतात म्हणून आम्ही काही मारत नाही त्याला।
3: बर, पाच एकर जमीन आहे, त्याच्यामध्ये 2.5 एकरावर चिंच लावली आहे आणि 2.5 एकरावर पेरू लावले। आता या दोन्ही पैकी कोणतं जास्त उत्पन्न देत?
4: जास्त म्हणजे चिंचा आता सुरू झाल्या ना, लवकर गावरान रोप असल्यामुळे चिंचाला उशिरा लागला। बर,
3: किती वर्ष लागले?
4: तरी बराच गेले, 15 वर्ष गेले त्यात।
3: बर, मग आता चिंचाचं उत्पन्न कसं काढता? या वर्षी सुरू झालंय चिंचाचं उत्पन्न काढणं?
4: चिंचा बरेच दिवसापासून चालू आहे।
3: बर बर, मग स्वतः काढणी करताय का विक्री करताय, डायरेक्ट झाड विकता?
4: नाही नाही, आम्ही मजूर लावून काढून घेतो आणि फोडून विकतो।
3: अरे वा, म्हणजे चिंचोके वेगळे करता का?
4: हो, साल वेगळे, चिंचोके वेगळे आणि माल वेगळा।
3: बर बर बर। कसा भाव मिळतो त्याला मग?
4: 90-80, कधी कधी पाठीमाग 100 पर्यंत जात होता, आता या 2-3 वर्षात लॉकडाऊन पासून जरा मार्केटच कमी आले।
3: मग आता हे सगळं करताना हाताच्या साह्यानं करता, मजुराच्या साह्यानं करता की काही मशीन वगैरे आहे?
4: मशीन नाहीये, सगळं हातानी स्वहातानीच करायचं।
3: बर बर, आणि चिंच

0: त्याचा काय भाव आहे?
1: चिंचुके 15-20 पर्यंत जातात.
0: 15-20 रुपये किलो.
1: हो,
0: आणि तो
1: वरचीवर होती म्हणजे.
0: हा, आणि तो जो गर आहे त्याला 80-90 रुपये किलो पर्यंत भाव मिळतो.
1: हो, हो.
0: अच्छा अच्छा, मग आता यावर्षी चिंचाचं उत्पन्न किती निघालं?
1: 2-2.5 टन माल निघाला बघा, बिगर फळद्याला.
0: अच्छा अच्छा, मग तो आता फोडून विक्री करताय त्याची?
1: हो.
0: बर बर, आणि चिंचाची लागवड किती बाय किती वर केलेली आहे?
1: 33 बाय 33. हो,
0: म्हणजे एका गुंठ्यात एक झाड.
1: हो, हो.
0: बर, मग असे किती झाड बसली हेक्टर मध्ये?
1: 100 झाड बसले. बरोबर,
0: 100 झाड बसली एका गुंठ्याला एक झाड या प्रमाणे. आणि किती वर्षांनी उत्पादन सुरू झालं चिंचांच?
1: तस 14-15 वर्षात सुरू झालं, पण आता सगळे झाड जवळजवळ येऊ लागले.
0: अच्छा अच्छा,
1: हा, झाड आठ झाड येत होत पाठीमाग सुरुवातीला, पण आता सर्रास चालू झाले.
0: बर, यावर्षी चांगला पैसा मिळाला.
1: हो.
0: बर, आणि पेरूचं उत्पन्न किती वर्षापासून सुरू झालं मग लागवडीनंतर?
1: पेरू काय लगेच दुसऱ्या वर्षी फळ येतं.

0: आणि चिंचाची लागवड किती बाय किती वर केलेली आहे?
1: 33 बाय 33
0: म्हणजे एका गुंठ्यात एक झाड. बर, मग अशी किती झाड बसली हेक्टर मध्ये?
1: 100 झाड बसली. बरोबर,
0: 100 झाड बसली एका गुंठ्याला एक झाड या प्रमाणे. आणि किती वर्षांनी उत्पादन सुरू झालं चिंचांच?
1: तस 14-15 वर्षात सुरू झालं, पण आता सगळे झाड जवळजवळ येऊ लागले.
0: अच्छा अच्छा.
1: हा, झाड आठ झाड येत होत पाठीमाग सुरुवातीला, पण आता सर्रास चालू झाले.
0: बर, यावर्षी चांगला पैसा मिळाला.
1: हो.
0: बर, आणि पेरूचं उत्पन्न किती वर्षापासून सुरू झालं मग लागवडीनंतर?
1: पेरू काय लगेच दुसऱ्या वर्षी फळ येत, पण आम्ही 2 वर्ष धरलंच नाही फळ त्याच.
0: बर बर.
1: हा, खोड झाड वाढ होती ना. आता पण छाटणी करून टाकतोय, लय मोठे झाड झाले माल काढता येत नाही ना.
0: आता पेरू सध्या काढणी सुरू आहे की?
1: नाही, आता माल लागलाय त्याला सध्या.
0: अच्छा अच्छा.
1: हो, जानेवारी मध्ये छाटणी केलेली होती ना, मग आता माल लागलाय त्याला.
0: बर बर बर. जानेवारी मध्ये छाटणी झाली आणि आता त्याला म्हणजे आता काही दिवसातच माल तोडणीला येईल.
1: हो.
0: तोपर्यंत तुमच्या चिंचा काढून झालेल्या असतील?
1: हो, चिंचा झाल्या सगळ्या. आता
0: चिंचा काढून झाल्या.
1: हो.
0: दोन्ही मध्ये आता काही काही कीड रोग येत असतात का म्हणजे पेरूवर किंवा
1: चिंचाला? पण गेल्या वर्षी कधीच नाही, पण आता चिंचाला पण काय झालं, किडक्या चिंचा झाल्या बऱ्याचशा खालच्या गळफांद्याच्या.
0: बर बर.
1: मग आता यावर्षी गळफांद्याच तोडून टाकल्या, म्हणलं खालून जर किडे वगैरे जात असले झाडावर तर त्याच्यामुळे फांद्याच कट केल्या खालच्या. आता
0: खालच्या बाजून छाटणी केली.
1: हा,
0: मग यावर्षी त्याचा फायदा
1: टेकत होत्या ना फांद्या, टेकण्या देऊन पण ती तसा अपकार झाला त्याला.
0: यावर्षी त्याचा फायदा झाला का? यावर्षी?
1: यावर्षी नाही झाले काही.
0: यावर्षी कीड आली नाही. आणि पेरूला?
1: पेरूला ती पडती ना अळी.
0: अळी पडते
1: तांबुरा, तांबुरा.
0: हा, मग तिचं नियोजन कसं करता?
1: त्याच नियोजन आपलं गोमूत्र हे आपलं असलं टाकायचं, आयुर्वेदिक औषध टाकायचं त्याला, मोरून फवारायचं.
0: रासायनिक औषधं कुठली मारत नाही?
1: नाही नाही, अजिबात नाही, कसलंच नाही राहणार.
0: म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं, सेंद्रिय पद्धतीनं, जैविक पद्धतीनं पिकं आणण्याचा तुमचा विचार आहे?
1: हो. आणि दुसरा अडीचे करे मोकळ रानतात आपलं भुसार मालात, पण त्यात पण नाही पेरत आम्ही.
0: अरे वा, खूप छान. म्हणजे 2.5 एकर भुसार मालासाठी ठेवलंय, तर त्याच्यामध्ये पण कुठल्याही प्रकारची रासायनिक औषधं मारत नाही?
1: नाही नाही.
0: आणि याच पाणी व्यवस्थापन कसं करता मग चिंचेचं आणि पेरूच?
1: आपलं हातपाटाने करतोय.
0: बर.
1: ठिबक आहे ना, ते सारा कुत्र्याने ह्याने तोडून टाकलं म्हणून पुन्हा दुसरं जोडच नाही, झाड मोठे झाले म्हणून आपलं हातपाटाने.
0: हा, मग चिंचेला पाणी लागत नसेल ना जास्त?
1: लागत ना, कसं म्हणजे सुरुवातीच्या पिरियडला फुलं लागतात ना. आणि उष्णता जास्त असते, मग फुलं गळतात ना. त्याच्यामुळे त्याला पाणी दिल्यावर जरा फरक पडतो, अनुभव घेतला तर चांगला माल लागतो.
0: अच्छा अच्छा. आणि पेरूला पाणी किती लागत?
1: पेरूला सुरुवातीपासून आता क्षेत्रित्या झाली की पाणी द्यायचं असतं ना. आणि मग जोपर्यंत झाडाला माल येतो तोपर्यंत पाणी देतच राहायचं.
0: बर. मग आता पुन्हा ठिबक सिंचन करायचं नाही का? आता एवढं तुम्हाला दररोज पाट हाताने पाणी भरावं लागतं.
1: करायचे ठिबक सिंचन करायचं चाललंय ना.
0: अच्छा अच्छा.
1: पाईप हे आणून ठेवलेले.
0: आणि चिंचेला पाण्याची व्यवस्था पण मग दंडानीच केलेली आहे, पण चिंचेला पेरू एवढं लागत नसेल ना पाणी?
1: नाही, कमी लागत. सुरुवातीला का द्यायचं चिंचेला पाणी, नंतर पावसावर येऊ शकतात ते.
0: बरोबर बरोबर.
1: आणि मग पिकायला लागला ना त्या पिरियड मध्ये, मग थोडं दिलं तरी चालतं, पण वेळ मिळेल तसं देतोय.
0: पेरू किती दोनदा घेता वर्षभरात की एकदा घेता?
1: एकदाच घेतो आम्ही.
0: अच्छा अच्छा. आणि चिंच एकदाच येते?
1: हो.
0: मग आता एकंदरीतच चिंचेच्या बाबतीत तुम्ही चिंचेचं उत्पन्नही काढता आहात आणि त्या पुढे जाऊन तुम्ही त्याचा घर वेगळा करताय, चिंचोके वेगळे करताय, मग यामुळे किती फायदा होतो तुम्हाला?
1: मग 2 पटीने फायदा होतो ना तसा. असे व्यापारी काय घेऊ शकतात आपल्याकडून कमी किमतीवर घेऊन, आपल्याला परवडत नाही ना. मग
0: व्यापारी जर चिंचा विकत घ्यायचा ठरला तर काय भाव घेतात?
1: मग समजा रुपयाची वस्तू असली तर ती 25 पैशालाच घेणार.
0: आणि मग आता
1: आपल्याला 25 पैसे निघतात ना त्यातले.
0: बरोबर.
1: वर खर्च गेला तरी सगळा.
0: मग आता हे मजुरी
1: वाढली ना, आता फोडायला वाढली आणि जोडायला पण वाढली. 1000-1100 रुपये मजुराला द्यावा लागते.

0: पाडायला.
1: हा हा हा, एका झाडाचे.
0: हो
1: बर. आणि मग पुन्हा त्याच ते उक्त उक्त देतात मजुरांना की रोजाने लावता?
0: नाही, चिंचुके किलोवर फोडायला द्यायचे 20 रुपये किलो.
1: बर.
0: हो
1: म्हणजे चिंचेतून चिंचोके काढणं, त्याला 20 रुपये किलोनी चिंचोक्याचा भाव.
0: हो.
1: आणि मग बाकी गर आणि चिंचोके हे वेगळ्या वेगळ्या भावाने तुम्ही मार्केटमध्ये विकायचे.
0: हो हो.
1: आता हे तुमच्याकडे ग्राहक येतात की तुम्ही कुठल्या मार्केटला नेऊन विकता?
0: आम्ही मार्केटला नेऊन विकतो.
1: कुठल्या?
0: बारामती सुप्याला नेऊन विकतो.
1: बर बर. म्हणजे गर वेगळा आणि चिंचोके वेगळे.
0: हो हो. मुलीचं लग्न झालं, मुलगी गेली नांदायला, आम्ही दोघं राहतो जाग्यावर. मग आता एवढं करणं जराशी कठीण होत चाललंय दिवसांदिवस. मजुराची समस्या वाढत चालली ना, त्यामुळे अडचणीत आलोय.
1: बरोबर. मजूर किती तुमच्याकडे आता सध्या?
0: सध्या 2 असेच आपले फिक्स कायमचेच खुरपणी हे करायला.
1: खूप छान पद्धतीने तुम्ही चिंचेची लागवड केलेली आहे, पेरूची लागवड केलेली आहे आणि त्याचं उत्पन्न घेत आहात आणि आणखी प्रक्रिया करून त्याचा जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल असा विचार तुम्ही करून त्या पद्धतीने तुम्ही तुमची शेती करतात. तुम्ही 1 हेक्टरवर चिंचेची लागवड केली आहे, 1 हेक्टरवर पेरूची लागवड केली आहे आणि त्यासोबतच 1 हेक्टर तुम्ही भुसार मालासाठी ठेवलाय, जेणेकरून आपला घरचा शेतीमाल जो आहे, घरचं अन्नधान्य जे आहे ते घरच्या शेतामध्ये मिळेल अशा पद्धतीनं तुम्ही तसं नियोजन केलेलं आहे आणि तशा पद्धतीनं तुम्ही शेती करताय, स्वतः काही करताय, मजुरांच्या हातून काही करताय, जे मजूर उपलब्ध होतात त्याप्रमाणे. तुम्ही पैशात उत्पन्न किती मिळालं सांगू शकाल का, चिंचेचं वार्षिक आणि पेरूचं वार्षिक?
0: जवळजवळ 1 लाखाच्या आसपास जात.
1: चिंचेच आणि पेरूच?
0: पेरूच काय मार्केटवर असतं अवलंबून, ते आपल्याला काय एवढं डिटेल सांगता येणार नाही, तरी पण आपलं 50-50 हजार रुपये होते.
1: बर बर बर. अशा पद्धतीची तुमची ही फळबागाची शेती आहे. आपले शेतकरी बांधव जे आहेत त्यांनाही काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुमचा नंबर सांगतो आहोत त्यांना, 97-640-28-590. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण फळबाग लागवड याविषयी निर्मलाबाई लटके यांच्याशी संवाद साधला. त्यांचा मोबाईल नंबर आहे 97-640-28-590. आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहमदनगर केंद्राच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
2: धन्यवाद. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण फळबाग लागवड या विषयीची मुलाखत ऐकली. मुलाखत होती मुक्काम पोस्ट शिरूर तालुका जामखेड इथल्या प्रगतिशील शेतकरी भगिनी निर्मलाबाई बाळासाहेब लटके यांची. मुलाखत घेतली होती संतोष मते यांनी. ही मुलाखत आम्ही पुनःप्रसारित केली होती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आता एक आठवण आहे उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमामध्ये जमीन सुपीकतेसाठी उपाययोजना याविषयीची माहिती.
2: उद्या संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात आपण मुलाखत ऐकू शकणार आहोत रोपवाटिकेमधून रोपं कलम खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी. मुलाखत असणार आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन मगर यांची.
1: बरे तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमातून मी संतोष मते
2: आणि मी अंकुश जोशी आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन.
1: नमस्कार.

0: श्रोतेहो 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात किसान वाणी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. श्रोतेहो रात्रीचे 8 वाजलेत.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हॅन्ड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत

0: डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
1: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
0: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी भरत नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
2: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 74008440088.
3: 74008440088.
5: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
6: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी, अहिल्यानगर, इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
5: संपर्क 92 70 52 66 35.
7: पोलीस
8: मिस सीमा.
7: हो, बोलते.
8: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
7: पण का? मी
8: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
7: डिजिटल अरेस्ट?
8: 1,00,000 द्या, वाचाल.
7: इतके पैसे?
8: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
7: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
8: अरे,
7: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
9: हॅलो मम्मा.
7: हाय.
9: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
10: श्रोतो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 13 मे 2026 विषय आहे आपले स्वास्थ्य आणि जीवनशैली. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-2-42-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं. श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून त्यांना तपासासाठी विविध ठिकाणी

0: पाठवण्यात आलं आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल, असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरा नगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवले जाईल, असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
2: हमने इस मैटर को सीबीआई को इंक्वायरी को दिया है और हम इस तरह के जितने लोग खुराफात किए हैं उनको जेल भेजेंगे ताकि बच्चों का भविष्य किसी भी प्रकार से एडवर्सली प्रभावित न हो. इसके साथ ही हमने यह भी कहा कि बच्चों के लिए हम दोबारा परीक्षा कराएंगे जो कि एकदम फेयर तरीके से होगी, जिसमें किसी भी तरह की अनियमितता नहीं होगी. हमने एनटीए के ऊपर जिम्मेदारी लेते हुए यह भी निर्णय लिया कि हम जो अगली परीक्षा दोबारा कराएंगे उसके लिए कोई एडिशनल फीस नहीं चार्ज करेंगे और हमने जो पहली बार जो परीक्षा कराई थी उसके लिए जो फीस ली थी उसको भी हम रिफंड करेंगे.
0: तमिळनाडूमध्ये टीव्हीकेचे नेते आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचं सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. अण्णा द्रमुक पक्षातल्या एका गटानं विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. एस पी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. पाठिंब्याचं पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सोपवलं आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. मात्र पक्ष संघटनेच्या सचिव आर एस भारती यांनी हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे AMMK पक्षाचे आमदार एस कामराज यांनीही विजय यांना पाठिंबा दर्शवला आहे. या निर्णयाबद्दल पक्षानं त्यांना निलंबित केलं आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार श्रीनिवासा सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते 1 अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं होतं. त्यावर मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सेतुपती यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे आणि उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे. टीव्हीके पक्षाचे आमदार JCD प्रभाकर यांची तमिळनाडू विधानसभा अध्यक्ष म्हणून तर रविशंकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल, असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणे

0: स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पश्चिम आशियातलं युद्ध संपवण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. भारत येत्या 14 आणि 15 तारखेला ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर भूषवतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना याबाबत माहिती दिली. या बैठकीत ब्रिक्स परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांचं शिष्टमंडळ प्रमुख सहभागी होतील. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याबाबतही जयस्वाल यांनी माहिती दिली.
1: संयुक्त अरब अमीरात दौरे के दौरान भी ऊर्जा सुरक्षा पर बातचीत होगी. जिस प्रकार का हमारी उनसे साझेदारी चल रही है, कैसे इसको और व्यापक किया जाए ताकि हम अपने जो ऊर्जा सुरक्षा हमारी है उसको हम मजबूत कर सके. इसके अलावा जो 4 अन्य देश हैं, नॉर्डिक समिट होने वाला है, नॉर्वे की यात्रा है, स्वीडन की यात्रा है, इटली की यात्रा है, नेदरलैंड्स की यात्रा है, यहां पर भी ये देश के नवाचार के बहुत बड़ा केंद्र है. इनोवेशन इकोसिस्टम में भारत में बहुत काम हो रहा है और क्लीन एनर्जी टेक्नोलॉजीज में ये लोग और ग्रीन ट्रांजिशन में काफी आगे हैं. तो इन सभी मुद्दे पर हमारी बातचीत होगी और वो सब साझेदारी जो विकसित भारत की तरफ हमको ले आता है उसे कैसे मजबूत किया जाएगा.
0: देशात एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात किंचित वाढ झाली असून महागाई निर्देशांक 3.48% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.4% होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही माहिती जाहीर केली. मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये ग्रामीण भागातला किरकोळ महागाई दर 3.74% राहिला, तर शहरी भागातला महागाई दर 3.16% नोंदवला गेला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात 2 बाद 56 धावा झाल्या होत्या. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 14.5 अंकांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोतेहो प्रसारणात आपलं पुन्हा स्वागत आहे. 100.1 MHz आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:15 प्रसारित करीत आहोत कार्यक्रम फिरस्ती. संकलन आणि निवेदन आहे वंदना साबळे आणि अंजली बडवे यांचं.

0: आहे.
1: तेव्हा आज कार्यक्रमात सुरुवातीला काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाला भेट देऊयात. वाराणसी हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गंगा नदीच्या काठावर वसलेलं शहर, जे सर्वात महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे. हे धार्मिक स्थळ केवळ भारतीय प्रवाशांनाच नाही तर परदेशी पर्यटकांनाही खूप आवडतं. उत्तर प्रदेशातील काशी भगवान शिवाची नगरी म्हटलं जातं. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी काशी विश्वनाथ मंदिर वाराणसीमध्ये गंगा नदीच्या काठावर आहे. या मंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये आदिगुरु शंकराचार्य, संत एकनाथ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, गोस्वामी तुलसीदास यांसारखे महापुरुष होते. असं म्हटलं जातं की काशी सर्वोत्तम शहर आहे, जे भगवान शंकराच्या त्रिशूळावर विराजमान आहे. या मंदिराला 3500 वर्षांचा लिखित इतिहास आहे. मंदिराचं सध्याचं स्वरूप हे इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी 1780 बांधलं होतं. पौराणिक कथेनुसार जेव्हा पार्वतीशी लग्न केल्यानंतर भगवान शंकर कैलास पर्वतावर राहू लागले तेव्हा पार्वती यावर रागावली. त्यांनी आपली इच्छा भगवान शंकरासमोर ठेवली. हे ऐकून भगवान शिव यांनी कैलास पर्वत सोडला आणि देवी पार्वतीबरोबर काशी शहरात राहण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे काशी शहरात आल्यानंतर इथं भगवान शिव यांची स्थापना ज्योतिर्लिंगाच्या रूपाने झाली. तेव्हापासून विश्वनाथ ज्योतिर्लिंग काशी शहरात भगवान शिवाचं निवासस्थान बनलं. मंदिराच्या शिखरावर सुवर्णलेप असल्यामुळं त्याला सुवर्ण मंदिर असंही म्हटलं जातं. यावर महाराजा रणजित सिंह यांनी त्यांच्या कारकिर्दीत सोन्याचा लेप बनवला होता. मंदिराच्या आत गुळगुळीत काळ्या दगडानं बनवलेले शिवलिंग आहे. फाल्गुन शुक्ल एकादशीला इथं शृंगार उत्सवाचं आयोजन केलं जातं. काशी विश्वनाथमध्ये केलेली आरती जगभरात प्रसिद्ध आहे. इथं दिवसातून 5 वेळा आरती होते. मंदिर भक्तांसाठी पहाटे 4 ते सकाळी 11 खुलं असतं. त्यानंतर आरती झाल्यानंतर भाविक पुन्हा दुपारी 12 ते संध्याकाळी 7 मंदिरात पूजा करू शकतात. संध्याकाळी 7 सप्तऋषी आरतीची वेळ आहे. त्यानंतर भाविक 9 मंदिरात येऊ शकतात. या ठिकाणी कसं पोहोचाल तर तुम्ही एकतर हवाई मार्गानं वाराणसीला पोहोचू शकता किंवा रेल्वे आणि रस्त्यानं काशी या पवित्र शहरात जाऊ शकता. वाराणसी शहरापासून 18 अंतरावर असलेलं लाल बहादूर शास्त्री विमानतळ हे जवळचं विमानतळ आहे. हे विमानतळ देशातील प्रमुख पर्यटन स्थळांशी थेट जोडलेलं आहे. वाराणसीवरून दिल्ली, आग्रा, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, लखनौ आणि खजुराहो इथून थेट उड्डाणं आहेत. काशी विश्वनाथ नगर हे रेल्वेच्या माध्यमातून देशातील सर्व मेट्रो आणि प्रमुख शहरांशी जोडलेलं आहे. वाराणसी रेल्वे स्टेशन हे उत्तर भारतातील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. मुगल सराय रेल्वे स्टेशन वाराणसीपासून 18 अंतरावर आहे. तुम्ही मुगल सराय इथं उतरून बस किंवा ऑटोने वाराणसीला जाऊ शकता. रस्त्यानं वाराणसी शहर प्रयागराजपासून 128 अंतरावर, बोधगयापासून 240 अंतरावर आणि लखनऊपासून 286 अंतरावर आहे. प्रवासासाठी योग्य काळ ऑक्टोबर ते मार्च हा काळ काशी दर्शनासाठी उत्तम मानला जातो. महाशिवरात्री, श्रावण महिना आणि देव दिवाळी या काळात इथं विशेष उत्साह आणि धार्मिक वातावरण अनुभवायला मिळतं. काशी विश्वनाथ कॉरिडॉर तयार झाल्यामुळं मंदिरात जाणं अधिक सोयीचं झालं आहे. गंगा घाटाजवळील मार्ग, स्वच्छ परिसर आणि सुरक्षा व्यवस्था यामुळं भाविकांना सहज दर्शन घेता येतं. तेव्हा अवश्य एकदा ज्योतिर्लिंगाला भेट द्या.
0: श्रोतेहो, आता इथून पुढे आपण जाणार आहोत आपल्या महाराष्ट्रातल्या अर्थात नाशिकपासनं अवघ्या 28 अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर या शिवमंदिरात. त्र्यंबकेश्वरचं शिवमंदिर हे भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचं तीर्थस्थान आहे. भगवान शंकराच्या कृपेनं पावन झालेलं

0: श्रोते हो नमस्कार,
1: फिरस्ती कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत आहे.
0: खूप खूप स्वागत आहे सगळ्या श्रोत्यांचं. श्रोते हो, फिरस्ती या कार्यक्रमात आपण 12 ज्योतिर्लिंगांची फिरस्ती करत आहोत आणि आतापर्यंत 8 ज्योतिर्लिंगांना आपण भेटी दिलेल्या आहेत
1: आणि आता फिरस्ती करणार आहोत ती राहिलेल्या ज्योतिर्लिंगांची.
0: बरोबर.

0: हे स्थळ ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य सानिध्यात उभं आहे. हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर स्थापत्यशास्त्राच्या अप्रतिम कौशल्यासाठीही प्रसिद्ध आहे. काळ्या दगडात कोरलेली भव्य मंदिरं, नाजूक नक्षीकाम आणि पुरातन स्थापत्यकलेचा अनमोल ठेवा इथे आपल्याला पाहायला मिळतो. असं मानलं जातं की गौतम ऋषी आणि त्यांच्या पत्नी अहिल्या यांनी ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वास्तव्य करून तपश्चर्या केली. त्यांच्या कठोर साधनेमुळे त्यांच्या आश्रमात दुष्काळाच्या काळातही अन्नधान्याची संपत्ती अबाधित राहिली. मात्र काही मत्सरी ऋषींनी हे पाहून त्यांच्यावर अन्याय करण्याचा कट रचला. त्यांनी कपटी युक्ती वापरून गौतम ऋषींकडून अनावधानाने गोहत्या घडवून आणल्या. या पापातून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी घोर तपस्या करून भगवान शंकराची आराधना केली. गौतम ऋषींच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवानं त्यांना वरदान दिलं आणि पवित्र गंगेला पृथ्वीवर उतरवलं. हीच गंगा गोदावरी नदी म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि या ऐतिहासिक घटनेचं स्मरण म्हणून भगवान शिव त्रिमुखी ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातल्या सर्वात अद्वितीय आणि पवित्र स्थानांपैकी एक मानलं जातं. त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतीय स्थापत्यकलेच्या अप्रतिम सौंदर्याचा नमुना आहे. काळ्या दगडातनं कोरलेलं हे भव्य मंदिर पाहताच भक्तांचं मन भारावून जातं. 18व्या शतकात पेशवा बाळाजी बाजीराव यांनी या मंदिराची उभारणी केली. या ज्योतिर्लिंगावर मौल्यवान रत्नांनी सजलेला प्राचीन मुकुट प्रस्थापित केला जातो. हा मुकुट पांडवकालीन असल्याचं मानलं जातं. हिरे, पाचू आणि अनेक मौल्यवान दागिन्यांनी नटलेला हा मुकुट मंदिराच्या भव्यतेत भर घालतो. मंदिराच्या सभोवताली ब्रह्मगिरी, नीलगिरी आणि काळगिरी डोंगर रांगांचं विहंगम दृश्य दिसतं. मंदिराच्या परिसरात कुशावर्त कुंड आहे आणि याच कुंडातून गोदावरी नदीचा उगम झाल्याचं सांगितलं जातं. प्राचीन इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्य यांचा मिलाफ असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराला दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या महिन्यामध्ये हवामान आल्हाददायक असतं, ज्यामुळे मंदिर परिसरात फिरणं आणि पूजेचा आनंद लुटणं अधिक सोपं होतं. पावसाळ्यात जून ते सप्टेंबर दरम्यान संपूर्ण परिसर हिरवाईनं नटतो. ब्रह्मगिरी पर्वताचा नजारा या काळात मंत्रमुग्ध करणारा असतो. धुक्यात लपेटलेले पर्वत आणि ओसंडून वाहणारे झरे त्र्यंबकेश्वरच्या सौंदर्यात भर घालतात. श्रोते हो, त्र्यंबकेश्वरला पोहोचणं सोपं आणि सोयीस्कर आहे, कारण हे उत्तम वाहतूक सुविधांनी जोडलेलं आहे. सर्वात जवळचं विमानतळ नाशिक विमानतळ आहे, जे साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबईतला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सर्वोत्तम पर्याय आहे, जो सुमारे 200 किलोमीटर दूर आहे. रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी नाशिक रोड हे रेल्वे स्थानक सगळ्यात जवळचं आहे. हे स्थानक त्र्यंबकेश्वरपासून 39 किलोमीटरवर असून इथं देशभरातील प्रमुख शहरांमधून नियमित रेल्वेसेवा उपलब्ध आहे. रस्ते मार्गानं देखील त्र्यंबकेश्वरला सहज पोहोचता येतं. नाशिकसह इतर शहरांमधून नियमित एसटी बस सेवा आणि खासगी टॅक्सी उपलब्ध असतात. नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारा मार्ग निसर्गरम्य असून प्रवासादरम्यान ब्रह्मगिरी पर्वत आणि हिरवाईनं नटलेले दृश्य मन मोहून टाकतं. श्रोते हो, वास्तुकलेच्या अद्वितीय सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल किंवा तिथली आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायची असेल तर त्र्यंबकेश्वर यात्रा ही अविस्मरणीय ठरेल. तेव्हा तुमच्या यात्रेची योजना करा आणि भारतातल्या सगळ्यात शक्तिशाली आणि पूजनीय मंदिरांपैकी एका मंदिराचा दिव्य अनुभव घ्या.
1: श्रोतेहो, यानंतर केदारनाथ ज्योतिर्लिंगाला आपण भेट देऊयात. उत्तराखंड राज्यात पवित्र मंदाकिनी नदीच्या उगमाजवळ समुद्र सपाटीपासून 3584 मीटर उंचीवर असलेलं हे पवित्र शहर अशा मनमोहक निसर्गरम्यतेनं नटलेलं आहे की इथं येणाऱ्या प्रवाशांना वेळेचं भान राहत नाही. दरवर्षी प्राचीन केदारनाथ मंदिरात भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी लाखो

0: भाविक इथं गर्दी करतात. असं म्हटलं जातं की हे मंदिर मुळात महाभारतातील पांडवांनी बांधलं होतं, परंतु इसवी सन 8व्या शतकात आदिगुरु शंकराचार्यांनी गढवाल हिमालयाच्या यात्रेदरम्यान त्याची प्रतिष्ठापना केली. आज हे मंदिर या मनमोहक हिमालयीन प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर पंच केदार मंदिरांपैकी पहिलं आणि भगवान शिवाला समर्पित असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. केदारनाथला भेट देण्यासाठी ट्रेकिंगचा सराव करणं आवश्यक आहे. केदारनाथसाठी हेलिकॉप्टर सेवा देखील उपलब्ध आहे. महाभारतातील प्रसिद्ध पांडवांच्या काळात या मंदिराची निर्मिती झाली असं म्हटलं जातं. कथेनुसार कुरुक्षेत्राच्या प्रसिद्ध युद्धात आपल्याच भावांना मारल्याच्या अपराधाच्या ओझ्याखाली दबलेल्या पांडवांनी शिवाची क्षमा मागितली. पांडवांना ओझ्यातून इतक्या सहजपणे मुक्त करायचं नसल्यामुळं शंकरांनी बैलाचं रूप धारण केलं आणि गढवाल हिमालयात जमिनीखाली लपून पांडवांना वारंवार चकमा दिला. तरीही एका ठिकाणी योगायोगानं बैलाचं कुबड दिसलं. भीमानं ते लगेच ओळखलं. शिव ज्या 2 पर्वतांखाली लपले होते ते पर्वत दुभंगून भीमानं त्यांचं कुबड पकडलं आणि त्याचवेळी भगवान शिवानं पांडवांना आशीर्वाद देऊन त्यांची सर्व पापांपासून मुक्तता केली. असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला त्याच ठिकाणी पांडवांनी मोक्षप्राप्तीसाठी एक छोटं मंदिर बांधलं. केदारनाथ मंदिराचे दरवाजे अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी भक्तांसाठी उघडले जातात. केदारनाथ मंदिर भक्तांसाठी केवळ 6 महिन्यांच्या अल्प कालावधीसाठी म्हणजेच उन्हाळ्यात एप्रिलच्या अखेरीपासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत खुलं असतं. या कालावधीत मे जून आणि सप्टेंबर ऑक्टोबर हे महिने सर्वात आदर्श ठरतात, कारण या काळात उत्तम वातावरण आणि सुखद हवामान असतं. जुलै ते ऑगस्ट हे पावसाळ्याचे महिने असतात, ज्यावेळी मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळं अनेकदा रस्त्यांवर गंभीर अडथळे निर्माण होऊ शकतात. तथापि या काळातही केदारनाथ मंदिराला भेट देता येते. केदारनाथला कसं पोहोचायचं? तर केदारनाथ धाम हे उत्तराखंडच्या 4 धाम यात्रेतील सर्वात दुर्गम आणि सर्वात कठीण धाम मानलं जातं. असं असलं तरी वाहतुकीच्या 3 साधनांनी तिथं पोहोचता येतं. हवाई मार्गानं केदारनाथ धामसाठी सर्वात जवळचं विमानतळ डेहराडूनमधील जॉली ग्रांट विमानतळ आहे. हे ठिकाण 238 किलोमीटर अंतरावर आहे. प्रवासी गौरीकुंडपर्यंत राज्य परिवहन बसनं किंवा खाजगी टॅक्सीनं जाऊ शकतात. जिथून केदारनाथला जाण्यासाठी पक्क्या पायवाटेनं चढाई करावी लागते. केदारनाथ हे देहराडून ऋषिकेश आणि हरिद्वारसह उत्तराखंडच्या सर्व प्रमुख शहरांशी एका मोटारयोग्य रस्त्यानं जोडलेला आहे, जो गौरीकुंड इथं संपतो. ज्यांना पायी चालणं शक्य नाही त्यांनी घोडे, पालख्या किंवा डोली यांचा पर्याय देखील निवडू शकतात, जे सहज उपलब्ध आहेत. सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन ऋषिकेश आहे, जे केदारनाथपासून अंदाजे 216 किलोमीटर अंतरावर आहे. तसंच केदारनाथला भेट दिल्यानंतर आसपासच्या पर्यटन स्थळांनासुद्धा तुम्ही भेटू देऊ शकता. त्यामध्ये ओंकारेश्वर मंदिर, भैरव मंदिर, गौरीकुंड, त्रियोगी नारायण आणि वासुकी ताल या पर्यटन स्थळांचा समावेश आहे. तेव्हा एकदा श्रोते हो, जरूर केदारनाथ ज्योतिर्लिंगाला भेट द्या आणि स्वर्गीय आनंद अनुभवा.
1: श्रोते हो, आता 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे घृष्णेश्वर. महाराष्ट्रातल्या वेरूळ गावात उभे असलेलं घृष्णेश्वर मंदिर हे 12वं आणि अंतिम ज्योतिर्लिंग आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या दौलताबादपासनं सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात या ठिकाणांचे उल्लेख मिळतात. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले

0: यांनी या मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचं अस्तित्वात असलेलं हे मंदिर 1730 मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेलं असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचं बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आलंय. या मंदिराचं नक्षीकाम अवर्णनीय आहे. मंदिराला 27 सप्टेंबर 1960 राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलंय. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तू पाहता येते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे. ही रचना लाल रंगाच्या दगडांनी बनली आहे आणि हे बांधकाम 44,400 चौरस फूट क्षेत्रावर पसरलेलं आहे. मंदिर परिसरामध्ये 5 स्तरीय उंच शिखर आणि अनेक खांब आहेत जे पौराणिक गुंतागुंतीच्या कोरीव कामाच्या स्वरूपात बांधलेले आहेत. मंदिराच्या आवारात बांधलेल्या लाल दगडी भिंती मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे 10 अवतार दर्शवतात. गर्भगृहात पूर्वेकडे शिवलिंग असून तिथं नंदीश्वराची मूर्तीही दिसते. विविध देवी देवतांचे आणि पौराणिक कथांचं अप्रतिम चित्रण इथं आपल्याला कोरलेलं दिसतं. मंदिराच्या विस्तीर्ण प्रांगणात एक भव्य सभामंडप आहे. 24 स्तंभांवर उभ्या असलेल्या या सभामंडपातील प्रत्येक खांब शिवाच्या अद्भुत गाथांची कथा सांगतो. मंदिराच्या गर्भगृहात पूर्वाभिमुख असलेलं ज्योतिर्लिंग विराजमान आहे. सभामंडपात भगवान शिवाचा प्रिय नंदी विराजमान आहे. घृष्णेश्वर मंदिर वर्षभर भक्तांसाठी खुलं असतं, मात्र ऑक्टोबर ते मार्च हा इथं भेट देण्यासाठी सगळ्यात उत्तम काळ आहे. या महिन्यांमध्ये हवामान आल्हाददायक असतं. घृष्णेश्वर मंदिर उत्तम वाहतूक सुविधांनी जोडलेलं आहे. सगळ्यात जवळचं विमानतळ म्हणजे छत्रपती संभाजीनगर विमानतळ, जे सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक सर्वाधिक सोयीस्कर आहे. हे स्थानक देशभरातील विविध शहरांशी उत्तम जोडलेलं आहे. रस्ते मार्गांनाही मंदिर सहज गाठता येतं. छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या भागातनं राज्य परिवहन बस सेवा आणि खासगी टॅक्सी उपलब्ध असतात. मंदिराकडे जाणारा मार्ग निसर्गरम्य दृश्यांनी भरलेला आहे, जो आपल्या प्रवासाचा आनंद द्विगुणित करतो. रेल्वे किंवा रस्ते मार्गानं, कोणत्याही मार्गानं या, घृष्णेश्वर मंदिर आपलं स्वागत करायला सदैव तयार आहे. भक्ती, इतिहास आणि निसर्ग यांचा अद्वितीय मिलाफ इथं आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा श्रद्धा आणि सौंदर्य यांचा संगम असलेला हा प्रवास आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतो. ही यात्रा केवळ एक तीर्थयात्रा नसून भक्तीचा एक अनमोल अनुभव ठरतो.
1: तेव्हा श्रोते हो, फिरस्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगांना भेटी दिल्या आणि त्या ठिकाणचं पर्यटन स्थळ, तीर्थस्थान याविषयी माहिती घेतली. तेव्हा अवश्य वेळ भेटेल तेव्हा आणि योग्य नियोजन करून तुम्ही या ज्योतिर्लिंगांना नक्की भेटी देऊ शकता.
0: फिरस्ती या कार्यक्रमात इथेच थांबूयात. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात फिरस्ती. संकलन आणि निवेदन होतं वंदना साबळे आणि अंजली बडवे यांचं. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला. श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात 100.1 MHz. रात्रीचे 8:35 झाली आहेत. ऐकणार आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार आहेत अनिल अरुण.

श्रोते अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आणि अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेलं भारा तांबे यांचं गीत. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोतो, लता मंगेशकर यांनी गालेलं भारा तांबे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया वंदना विटनकर यांचं गीत. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि हा स्वर आहे शोभा गुरटू यांचा.

श्रोते हो शोभा गुरटू यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीकांत ठाकरे. आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 9:15 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आपली आवड कार्यक्रमात आपली पसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट जळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथून बाळासाहेब केसभट अनिल केसभट सुनील केसभट सूरज बोरुडे ऋतुजा तनुजा तसंच डोंगरगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये राधिका गजभिये बेबी अनिष्का तन्मय गजभिये भिलाईगड छत्तीसगड इथून रोशन देवांगन कौशल्या देवांगन हेमलता देवांगन डिंपल देवांगन तसंच आणखीन पसंती कळविणारे श्रोते आहेत गौतम नगर जिल्हा नांदेड इथून प्रभाकर जोंधळे आरती जोंधळे या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे दीड शहाणे या चित्रपटातलं आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं हे गीत गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत राम लक्ष्मण ऐकूयात

0: अग ये नशालू शालू अग ये नशालू माझा मनात काय ते कानात सांगतो गोड नको घालू नको घालू नको घालू अग ये नशालू
1: अरे दादा राजा अशा लाडी गुडीन तुझा अगरूचा वाजा बेंड बाजा बेंड बाजा बेंड बाजा आरे

आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या युगलस्वरात हे गीत होतं. जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार होते राम लक्ष्मण आणि हा चित्रपट होता दीड शहाणे. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत धर्मकन्या या चित्रपटातलं हे गीत. गायला आहे सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी. गीत आहे सुधीर मोघे यांचं, संगीतकार आहेत श्रीधर फडके. आणि या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत छत्रपती संभाजीनगर इथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी इथून निजाम शेख नुपूर, वरुण साबळे आणि उद्धव साबळे. याच गीतासाठी पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भूतेकर, अभिषेक भूतेकर, गणेश भूतेकर, कार्तिक भूतेकर, अश्विनी भूतेकर. जळगाव इथून वैष्णवी जगदाळे, हरसूळ सावंगी, संभाजीनगर इथून वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर इथून मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे धर्मकन्या या चित्रपटातलं हे गीत.

श्रोतो, धर्मकन्या या चित्रपटासाठी हा स्वर होता सुधीर फडके आणि आशा भोसले यांचा. संगीत होतं श्रीधर फडके यांचं आणि हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. आपली आवड कार्यक्रमात यानंतरची रचना आहे नीला सत्यनारायण यांची. संगीत आहे नील आकाश यांचं. हा स्वर आहे विभावरी आपटे आणि स्वप्नील बांदोडकर यांचा. या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, प्रकाशदादा जैन नांदेडकर व गोविंद पिसाळ. तसंच जांभरून तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशीष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हरगावकर. तसंच मुक्काम पोस्ट येळगुड इथून प्रेषक अतुल गौतमी धम्मादिना, अरुण काळे, एडी कांबळे. मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हात कनंगले जिल्हा कोल्हापूर इथून प्रशिक मेघना तुषार एकता उत्कर्षा कांबळे आणि अरुण येळगुडकर. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे नीला सत्यनारायण यांची रचना असलेलं विभावरी आपटे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं हे गीत.

विभावरी आपटे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या युगलस्वरात ही छानशी गीतरचना होती नीला सत्यनारायण यांची. संगीत होतं नील आकाश यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर पसंती कळविणारे श्रोते आहेत तालुका माजलगाव जिल्हा बीड इथून सारस रेडिओ श्रोता संघ, नारायण चिरके, सौ चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उंबरे. तसंच याच गीतासाठी पसंती कळवली आहे श्री रोकडेश्वर श्रोता संघ छत्रपती शाहूनगर हिंगोली महाराष्ट्र इथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिक्कू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले. मुक्काम पोस्ट बालम टाकळी इथून, मुक्काम पोस्ट बालम टाकळी जिल्हा अहिल्यानगर इथून नंदकुमार अदवंत, उर्मिला अदवंत, निलेश अदवंत, मयुरी अदवंत, कल्पेश अदवंत आणि संगीता अदवंत या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे देव माणूस या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी.

श्रोते हो देव माणूस या चित्रपटातलं हे गीत होतं ग दी माडगुळकर यांचं, संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं हे गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी. गीतकार आहेत सुधीर मोघे आणि संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर. या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ. तसंच मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेवगाव इथून श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी, पूनम, युवराज गोंधळी आणि आदर्श हर्षदा पवार. तसंच महादेव घाट अमलेश्वर इथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारणी ठाकूर, सूरज ठाकूर, ज्योती ठाकूर, रेयांश ठाकूर आणि गुडिया ठाकूर. ऐकूया हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत.

हा खेळ सावल्यांचा या चित्रपटासाठी हा स्वर होता अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांचा. गीत होतं सुधीर मोघे यांचं, तर संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. श्रोते हो, मनाला गारवा देणारी छान गीतं आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आणि कार्यक्रम सुरू आहे आपली आवड. यानंतर आपली आवड कळविणारे श्रोते आहेत कुलस्वामिनी रेडिओ

श्रोता संघ तालुका श्रीरामपूर माफ करा मुक्काम पोस्ट भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे शुभांगी श्रावण बिडवे अनिता बिडवे तसंच जांभरून तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी गंगाधर जोशी गजानन संजय आशीष जोशी चांदूर बिस्वा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र इथून नारायण भाऊ खडसे रक्षाताई खडसे ललिता संजना खडसे गणेश कार्तिक खडसे मालती चौधरी आणि स्वाती प्रयाग चौधरी या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे मामा भाचे या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार आहेत एन दत्ता. ऐकूयात.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं एन दत्ता यांचं हे गीत होतं मामा भाचे चित्रपटातलं. गीतकार होते जगदीश खेबुडकर. कार्यक्रमात यानंतर आपली पसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायराबाणू शेख, दस्तगीर शेख, फैज नबी शेख, शाकेर शेख, इस्लाम मबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमरन शेख, सानिया शकील पठान, बिस्मिलाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख. तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी अयूब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद. याच गीतासाठी पसंती कळ

ठेवली आहे. पांढरकवडा इथून सय्यद अमिनूर, सय्यद आदिल, सिमरन सय्यद आणि फरजाना सय्यद यांनी. ह्या सर्व श्रोतांना ऐकायचं आहे पिंजरा या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार आहेत राम कदम.

श्रोतो, पिंजरा चित्रपटातलं हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी. गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीत होतं राम कदम यांचं. आपली आवड कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जोगवा या चित्रपटातलं हे गीत. गायलं आहे हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी. संगीतकार आहेत अजय अतुल आणि हे गीत आहे संजय पाटील यांचं. या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत शनिवार पेठ बीड इथून पीबी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे. तसेच म्हैसवाडी तालुका मलकापूर इथून शत्रुघ्न धाडे, वाल्मिक धाडे, निनाजी धाडे, स्वप्नील धाडे आणि अजय खिरोडकर. तसंच आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र इथून अभिजित गव्हाणकर, राही श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबई इथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर, आकार हाईट्स बहादुरा नागपूर इथून वैशाली शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर आणि कुमारी ध्वनी गव्हाणकर. ऐकूया या

हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या युगल स्वरात हे छानसं गीत होतं जोगवा या चित्रपटातलं. संगीतकार होते अजय अतुल आणि हे गीत होतं संजय पाटील यांचं. कार्यक्रमात यानंतर ही रचना आहे वंदना विटनकर यांची, संगीतकार श्रीकांत ठाकरे, हा स्वर आहे मोहम्मद रफी यांचा. या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते

आहेत देवपेठ वाशिम इथून राजेश खंबाईतकर, प्रेमा खंबाईतकर, राजश्री भावसार, राजू भावसार, आर के कुसुमकर आणि प्रीती खंबाईतकर. तसंच याच गीतासाठी पसंती कळवली संघमित्रा श्रोता संघ पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगनकर, दिशांत कुमार सिंगनकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगनकर परिवार. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोतो, श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं, आणि हा स्वर होता मोहम्मद रफी यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत. संगीतकार आहेत सुधीर फडके. आणि या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट नवीन दहीफळ तालुका शेवगाव इथून विठ्ठल काटे, संगीता काटे, आविष्कार काटे आणि मकरंद काटे. तसंच सांगली लिंगनूर इथून विनया, दिव्या, वर्षा, दयानंद बनसोडे आणि आरघहून नाथाजी पाटील, यशवर्धन पाटील आणि प्रवीण कदम.

श्रोतेहो, सुधीर फडके यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं हे गीत होतं जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं. संगीतकार होते सुधीर फडके. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत झुंज या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार आहेत राम कदम. आणि या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत साईबन कॉलनी पंचवटी अहिल्यानगर इथून मधुकर तेजस, माधुरी भाले, श्वेता शाल्वी, शंतनू काजळे आणि भाले परिवार. तसंच चांदूर बिस्वा इथून किशोर वानखेडे, उषा वानखेडे, विशाल वानखेडे. राजूर तालुका मोताळा इथून राज गवई, राजवीर गवई. आणि मुक्काम पोस्ट अंभई तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून देवीदास निकम आणि निकम परिवार. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं झुंज या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, झुंज या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगिळ यांनी. ही रचना होती जगदीश खेवूडकर यांची. संगीतकार होते राम कदम. आणि या गीताबरोबरच आपली आवड कार्यक्रमात आता आपण थांबणार आहोत. या कार्यक्रमातून मी दीपाली चुत्तर आपला निरोप घेते. आपली आवड कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. आता आनंद घेणार आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा आणि कार्यक्रम आहे रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला दिल ही तो है या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या युगलस्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतकार आहेत रोशन.

लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत. संगीत होतं रोशन यांचं आणि हा चित्रपट होता दिल ही तो है.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: श्रोतो, रजनीगंधा कार्यक्रमात यानंतरचा हा स्वर आहे लता मंगेशकर यांचा, गीतकार शैलेंद्र, संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि हा चित्रपट आहे बरसात।

बरसात या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. हा स्वर होता लता मंगेशकर यांचा, संगीतकार शंकर जयकिशन. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बाबूल चित्रपटातलं येसुदास यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

लता मंगेशकर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत होतं बहु बेगम या चित्रपटातलं. संगीतकार होते नौशाद. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत सचिन देव बर्मन.

0: कोई बात है।
1: श्रोते हो, हे होतं चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार होते सचिन देव बर्मन. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पडोसन या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

पडोसन या चित्रपटासाठी हा स्वर होता लता मंगेशकर यांचा. गीतकार होते राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार होते आर डी बर्मन. श्रोते हो, आता चित्रपट आहे हरियाली और रास्ता आणि हा स्वर आहे लता मंगेशकर आणि मुकेश यांचा. गीत आहे शैलेंद्र यांचं. संगीतकार शंकर जयकिशन.

श्रोते हो, हरियाली और रास्ता या चित्रपटातलं हे शीर्षक गीत आपण ऐकलं लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात. गीतकार होते शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन. जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रम सुरू आहे रजनीगंधा. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर वक्त या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतकार आहेत रवी.

श्रोतो, जुली या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार राजेश रोशन. कार्यक्रमात यानंतर शर्मिली या चित्रपटासाठी हा स्वर आहे किशोर कुमार यांचा. ही गीतरचना आहे नीरज यांची आणि संगीतकार आहेत SD बर्मन.

श्रोतेहो, हेमंत कुमार यांचा हा स्वर होता प्यासा या चित्रपटासाठी. हे गीत होतं साहिर लुधियानवी यांचं आणि संगीतकार होते एस डी बर्मन. रजनीगंधा कार्यक्रमात शेवटी ऐकूया प्रेम पुजारी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं नीरज यांचं गीत. संगीतकार आहेत सचिन देव बर्मन.

श्रोतेहो, रजनीगंधा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं प्रेम पुजारी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं नीरज यांचं गीत. संगीतकार होते सचिन देवबर्मन. आणि या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.